सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सर्वत्र आम्ही आकाशवाणी विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 2 आषाढ शके 1948 23 जून 2026 पहाटेचे 5:55 झाली आहेत. आजच्या प्रसारणात आपलं स्वागत करत आहे अनुराधा तरडे.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी यांच्या सनई वादनात ही होती गुजरी तोडी रागातील धून. हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. आता 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

बातों

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ। प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि
6: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
8: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ। प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
9: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
10: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
11: डियर लिसनर्स ऑफ आकाशवाणी पुणे, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival, this is the saga of a true titan, from the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics. He traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashwani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashwani.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 6:35 होत आहेत. श्री रामचरितमानस काही क्षणातच.

0: आप सुन रहे थे श्री रामचरित मानस गान। आज आपने सुना भाग 228।
1: आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM। 6:45 झाली आहेत।
2: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन। भगवत गीतेत श्री कृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
2: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
2: संपर्क 97-64-12-55-33
3: 9764125533।
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे। गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
6: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
7: जितेंद्र घोडके सराफ।
8: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।
7: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।

श्रोतेहो, क्रिसेंट अमृतसरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला 19वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 19वा श्लोक। या श्लोकाचा अर्थ असा आहे, तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो। आचार्य विनोबाजी आपल्या गीताईत म्हणतात, म्हणूनही नित्य निस्संग करी कर्तव्य कर्म तू, निस्संग करिता कर्म कैवल्य पद पावतो। आतापर्यंत ज्या कारणांनी भगवंतांनी स्वधर्म पालनाची आवश्यकता सांगितली त्या कारणांचा विचार केला तर असं लक्षात येतं की स्वधर्म पालन करण्यातच माणसाचं हित आहे, आणि म्हणूनच माणसाने आपल्या आपल्या वर्ण धर्म आश्रम याप्रमाणे फळाची अपेक्षा न करता आपलं विहित कर्म केलंच पाहिजे। आता आपल्यासाठी कर्म

करण्याची कोणतीही आवश्यकता नसताना सुद्धा महापुरुष लोकसंग्रहासाठी कर्म करतात आणि त्यामुळेच त्यांना परमपदाची प्राप्ती होते. माऊली ज्ञानेश्वर या श्लोकावर भावार्थ दीपिकेत म्हणतात, म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊन या उचितू स्वधर्मे रहाटे. जे स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था कैवल्य पद तत्वता पातले जली. माऊली ज्ञानेश्वर भगवंतांच्या मुखारविंदातून म्हणतात, म्हणून पुन्हा सांगतो की अर्जुना, तू सर्व कामना फलभोगाचे हेतू सोडून दे, तुझं नियत कर्म करत राहा, तुझा क्षात्र धर्मच योग्य आहे त्याचंच आचरण कर. ज्यांनी ज्यांनी निष्काम राहून स्वकर्म करण्याचा योग अनुसरला ते या जगात राहूनही परमश्रेष्ठ कैवल्य स्थितीला प्राप्त झाले. लोकमान्य टिळक गीता रहस्य यात आसक्ती विरहित कर्माबद्दल म्हणतात, मनुष्याने फळाची आसक्ती सोडून आपलं कर्तव्य कर्म करत राहावं. निष्काम भावनेने केलेलं कर्मच मनुष्याला मुक्तीकडे नेतं. तसंच दासगणू महाराजांचे शिष्योत्तम स्वामी वरदानंद भारती या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, माणूस आत्मतृप्त असला तरी शरीर धारणेसाठी खूप गोष्टी करतोच, तसंच ते कर्म करताना त्यात गुंतून न पडता ते कर्म देह धारणेसाठी असो किंवा समाजाच्या हितासाठी असो सातत्याने करत राहतो. मग अशा या सातत्यातून संघ घडतो आणि संघातून काम निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून स्वधर्माचं आचरण अतिशय योग्य पद्धतीने करताना ते निष्काम भावनेनेच करावं लागतं. विशेष म्हणजे असं निष्काम कर्म करताना परिस्थितीच्या नावाखाली त्यात मोकळीक मिळणार नाही याची दक्षता घेऊनच करावं. अर्थात हे परोपकाराचं कार्य करताना सुख दुःख यश अपयश यांची अभिलाषा मनात न धरता दोन्हीही सारखंच मानून करावं. असा निष्काम भावनेनी कर्म करणारा माणूस निश्चितच श्रेष्ठ परमपदाचा मोक्षपदाचा अधिकारी होतो. खरं तर मी शरीर आहे आणि हे शरीर माझं आहे ही आसक्ती आणि ज्याच्या मनात स्वतःबद्दल अशी आसक्ती आहे तो माणूस दुसऱ्याचं हित फारसं करू शकत नाही. माणूस ज्या घरात जन्माला येतो त्या घरातला जमीन जुमला जायदाद स्थावर जंगम इत्यादी सर्व त्याला आपोआप सहजच प्राप्त होतं. आणि विशेष म्हणजे मृत्यूनंतर जमीन जुमला स्थावर जंगम जायदाद सर्व इथेच राहतं, त्याच्यासोबत काहीही जात नाही. उदाहरणार्थ समजा आपण एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला जातो तेव्हा तिथे वर्ग घेण्यासाठी खुर्ची टेबल फळा खडू इत्यादी शिकवण्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला तिथेच मिळतं. पण आपण शाळा सोडली की ते साहित्य तिथेच सोडून द्यावं लागतं, सोबत नेता येत नाही. तसंच माणसाला जीवाला शरीर इंद्रिय आणि त्यातला चैतन्यमय आत्मा हे साहित्य जन्मासोबत मिळालेलं आहे. पण जेव्हा आपण हा देह म्हणजे मी शरीर म्हणजे मी असं सर्व माझं माझं मानू लागतो त्याच्या मोहमायेत अडकतो तेव्हा या चुकीने कर्मबंधनात अडकतो आणि मग आपल्या स्वार्थासाठी आपल्या हिताचंच कर्म करतो. यालाच गीतेनी अघायू असं म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात, जो निष्काम कर्मयोगी आहे तो या कशाचाच विचार न करता आपलं तन मन धन समाजहितासाठी वापरत निष्काम भावनेने कर्म करत राहतो. म्हणून सर्वश्रेष्ठ अशा मोक्षपदाचा अधिकारी बनतो. सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की मनुष्य ज्या उद्देशाला अनुसरून कर्मामध्ये प्रवृत्त होतो त्याचं ते कर्म संपताच तो त्याच उद्देशात तल्लीन होऊन जातो. उदाहरणार्थ दुकानदाराकडे दिवसभर ग्राहक खरेदीसाठी येत असतात पण दुकान बंद करताना दुकानदाराच्या मनात कोण कोण किती किती ग्राहक आले हे नसून किती पैसे आले हेच असतं. तो नित्य त्या पैशातच रमतो. तसंच संसारात स्वधर्माचं आचरण करणारा माणूस कितीही तल्लीन होऊन इतर आवश्यक कर्म करत असला तरीही त्यातून तो स्वतःला अलिप्तच ठेवतो, त्यात एकरूप होत नाही, कर्म करतो आणि बाजूला होतो. उदाहरणार्थ एखाद्या नाटकात एखादा नट भूमिका करतो पण नाटक संपताच ती भूमिका संपून तो पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येतो. तसंच या निष्काम कर्मयोगाचं कर्तेपण सुद्धा नाटकाप्रमाणेच केवळ क्रिया करण्यापुरतं सीमित असतं. हा कर्मयोगी शास्त्र विहित संपूर्ण कर्म करत असूनही वास्तविक तो त्या क्रियांचा कर्ता स्वतःला समजतच नाही, त्याच्यात थोडाही कर्तृत्वाभिमान राहूच शकत नाही. म्हणूनच असा निष्काम कर्मयोगी आचार्य विनोबाजी भावे म्हणतात त्याप्रमाणे कैवल्यपद प्राप्त करतो.
स्वामी

रामसुखदास साधक संजीवनी यात या श्लोकावर मार्मिक गोष्ट सांगताना म्हणतात, ज्याप्रमाणे झोका वेगाने मागे पुढे जात राहतो पण कालांतराने गती कमी होत समस्थितीत समतोल राहतो, म्हणजेच झोका मागे पुढे जात असला तरीही शेवटी जिथे झोक्याची दोरी बांधलीय त्याच्या सरळ रेषेत एक वेळ येतोच, म्हणजेच पहिल्या क्रियेचा अंत आणि दुसऱ्या क्रियेच्या आरंभाच्या मध्यभागी आणि प्रत्येक संकल्प विकल्प यांच्या मध्यभागी समता राहतेच। म्हणजेच जेव्हा झोका मागे पुढे जात असतो तेव्हा जिथे झोक्याची दोरी बांधलीय त्याच्या सरळ रेषेत राहतो, त्याचप्रमाणे जीवही प्रत्येक क्रियेत समतेतच स्थित असतो, परमात्म्याशी त्याची एकता निरंतर असते। कर्मयोगी ज्या उद्देशासाठी परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी सगळी कर्म करतो त्या परमात्म तत्वात कर्तृत्वाभिमान किंवा कर्तृत्व कर्तेपणा नाहीच, म्हणून प्रत्येक क्रियेच्या आरंभी आणि शेवटी त्या उद्देशाशी एकतेचा अनुभव आल्या कारणाने कर्मयोगाच्या ठिकाणी कर्तृत्वाभिमान राहतच नाही। खरं तर संसार हे साधनेचं क्षेत्र आहे, त्यामुळे संसारात आपल्याला प्रत्येक सामग्री साधनेसाठीच मिळते। ही सामग्री भोग आणि संग्रह करण्यासाठी नाही, पण माणसाचं असं असतं की कितीही मिळालं तरी त्याची अजून प्राप्तीची इच्छा संपत नाही, उलट वाढतच जाते। जेव्हा माणूस मिळालेल्या वस्तूला आपलीच आपल्यासाठी असं मानतो तेव्हा तो कर्मबंधनात अडकतो। ही चूक सुधारण्यासाठीच कर्मयोगाचं अनुष्ठान करणं हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे। अशा आचरणानेच खरा कर्मयोगी संसार बंधनातून मुक्त होऊन श्रेष्ठ परमपद कैवल्यपद प्राप्त करतो। आजच्या संदर्भात भगवान श्रीकृष्ण फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचं महत्व या श्लोकातून पुन्हा एकदा समजावून सांगतात। आपण या काळात सतत धावपळ करतोय, कष्ट करतोय, तणावही अनुभवतोच आहे, पण धावपळ कष्टापेक्षा मानसिक तणावानेच आपण जास्त थकतोय हे आपल्या लक्षात फार उशिरा येत आहे। मैदानावर खेळणारा फलंदाज प्रत्येक चेंडू लक्षपूर्वक खेळूनच यशस्वी होऊ शकतो, शतकाची अपेक्षा ठेवूनच मैदानावर आला तर त्या ताणामुळेच तो कदाचित यशस्वी होणार नाही आणि लवकर बाद होईल। कुठल्याही अपेक्षेशिवाय कोणतंही काम करत राहिलं तर यशाबरोबर मिळणारा आनंद मन शांत करायला मदत करतो, तोच परमानंद आणि तेच त्यावेळचं परमपद असतं।

श्रुतीहो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला 19वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लभेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रुतीहो हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर. आणि आपण पत्रही लिहू शकता. द्वारा केंद्र संचालक आकाशवाणी पुणे केंद्र शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ.
3: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: या कार्यक्रमाचे

0: सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र.

0: वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: कार्यक्रम भूले बिसरे गीत.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. आता 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात

0: महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते मम्मुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या

कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी

0: क्षेत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा यानंतरचा भाग.
2: सेल्युलॉइड के सितारे हैं मशहूर शायर और गीतकार शकील आजमी.
3: मुश्किल हालात पैदा कर दिए थे अनुभव सिन्हा साहब ने. हम स्टूडियो में रात में काम कर रहे हैं और मैं समझ नहीं पा रहा हूँ कि मुझे क्या लिखना है. मुल्क के सभी गाने थे मुश्किल, क्योंकि वो फिल्म ही ऐसी थी और सिचुएशन ही सब ऐसी थी.
2: 23 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.

0: आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM. 7:30 वाजले आहेत. ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

मंडळी 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार या चित्रपटातलं हे गीत. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर आणि जयकिशन आणि स्वर लता मंगेशकर यांचा. मंडळी, या चित्रपटात पृथ्वीराज कपूर, शम्मी कपूर, साधना, प्राण आणि ओम प्रकाश यांच्या प्रमुख भूमिका बघायला मिळतात. खऱ्या आयुष्यातील वडील आणि मुलगा म्हणजेच पृथ्वीराज कपूर आणि शम्मी कपूर यांनी या चित्रपटात एकत्र काम केलं. असं म्हणतात की या चित्रपटाची मूळ कथा तेव्हा संघर्ष करत असलेल्या मनमोहन देसाई यांनी लिहिली होती. मात्र जेव्हा दिग्गज चित्रपट निर्माते रामानंद सागर यांना या प्रकल्पात सामील करून घेण्यात आलं तेव्हा त्यांनी पटकथेत मोठ्या प्रमाणावर बदल केले आणि लेखनाचे श्रेय स्वतःकडे मागितले. निर्मात्यांनी सागर यांच्यापुढे नमते घेतले, पण तरीही देसाई यांना मूळ संकल्पनेसाठी ठरलेले मानधन देखील दिले. ही होती त्यावेळेच्या शब्दाची किंमत.

0: की तुम्हाला माहिती आहे, हा चित्रपट जरी हिंदी भाषिक प्रदेशात घडणारा बॉलिवूडचा हिंदी चित्रपट असला तरी याची निर्मिती मात्र पूर्वीचा मद्रास म्हणजे आत्ताचं चेन्नई इथे झाली आणि त्याला मद्रासच्या सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलं. हा एक उत्कृष्ट हिंदी संगीतमय प्रेमकथापट बरं का. हा चित्रपट त्याच्या भव्य निर्मितीमुळे, आकर्षक दृश्यांमुळे आणि अजरामर संगीतामुळे बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार या चित्रपटातलं हे अजून एक गाजलेलं गाणं. गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन आणि स्वर मोहम्मद रफी यांचा. किती सुंदर विचार आहेत ना या गाण्यामध्ये. मंडळी, शम्मी कपूर यांनी या चित्रपटात युवराज भानुप्रताप यांची भूमिका साकारली होती, जो राजवाड्यातील षडयंत्र उघडकीस आणण्यासाठी एका मूर्ख विदुषकी राजकुमाराचं सोंग घेतो आणि त्यामुळे शम्मी कपूर यांना संत, अरब, पंडित यांसारख्या विक्षिप्त पण विविध वेशभूषांमध्ये अभिनय करण्याची संधी देखील मिळाली आणि अनेक गाण्यांमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या शैलीत नृत्याभिनय केला. याच चित्रपटातली गाणी देखील खूप गाजली बरं का. आजा आई बहार, इस रंग बदलती दुनिया में आणि तुमने पुकारा और हम चले आए ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर जिवंत आहेत. मंडळी, या चित्रपटातील मुख्य नायिकेची भूमिका नंदा यांना देऊ केली होती पण त्यांनी ती नाकारली. मग या भूमिकेसाठी साधना यांना विचारण्यात आलं आणि त्यानंतर शम्मी कपूर आणि साधना यांची एक अजरामर जोडी पडद्यावर तयार झाली. चित्रपटाबद्दलच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात गीतकार हसरत जयपुरी यांचं, शंकर आणि जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
0: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
0: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
3: नमस्कार.
2: आपण बऱ्याच वेळेला या कार्यक्रमांमधनं आपल्या मैत्रिणींना वेगवेगळ्या गोष्टींवर मार्गदर्शन करत असतो. त्यातल्या काही मैत्रिणींनी आपल्याला प्रश्न विचारले आहेत आयव्हीएफच्या संदर्भातले काही समज गैरसमज त्यांच्या म्हणत आहेत. आज त्या प्रश्नांना उत्तर देऊयात. सगळ्यात पहिलं त्यांना सांगूयात की आयव्हीएफ म्हणजे नेमकं काय असतं.
3: आयव्हीएफ ही प्रेग्नन्सी राहण्याची एक पद्धत आहे. बेसिकली सायन्स जे आता प्रगत झालं आहे त्याच्यामुळे साध्या पद्धतीने किंवा नॅचरली ज्यांना गर्भधारणा होत नाही अशा जोडप्यांना पूर्वी प्रेग्नन्सी राहणं अवघड होतं. पण आता विज्ञानाच्या मदतीने या टेक्निकनी आपण लॅबमध्ये गर्भ तयार करू शकतो आणि तो आपण गर्भाशयामध्ये प्रत्यारोपण करतो. हे थोडक्यामध्ये आयव्हीएफची बोलीभाषेतली माहिती झाली.
2: अच्छा, आता जसं तुम्ही म्हणालात की गर्भाशयामध्ये हा गर्भ सोडला जातो आणि तो बाहेर तयार केला जातो, तर हा गर्भ बाहेर किती दिवस असतो आणि तो गर्भाशयात कधी सोडला जातो याबद्दलही सांगा.
3: बेसिकली ओव्हम पिकअप नावाची प्रोसिजर हा आयव्हीएफचा एक महत्वाचा पहिला टप्पा आहे, ज्यामध्ये त्या स्त्रीमधले सगळी बीज आपण काढून घेतो आणि त्याच दिवशी पुरुष बीज म्हणजे स्पर्म या दोघांच्या मदतीने आपण बाळ तयार करतो. हे बाळ तिसऱ्या किंवा पाचव्या दिवसापर्यंत वाढवलं जातं. काही पेशंटमध्ये तिसऱ्या दिवसाचं बाळ सुद्धा आपण ट्रान्सफर करू शकतो किंवा पाचव्या दिवसाचं बाळ जेव्हा ट्रान्सफर केलं जातं तेव्हा ब्लास्टोसिस्ट म्हणतात त्याला. ह्या ज्या ट्रान्सफर आहे ह्या सुद्धा दोन प्रकारच्या, एक आहे फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे पिकअपच्याच महिन्यात ट्रान्सफर आणि एक आहे फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर.
2: खरंच श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, आता जे तुम्ही दोन प्रकार सांगितले तर एक म्हणजे फ्रेश एम्ब्रियो आणि दुसरं म्हणजे फ्रोझन एम्ब्रियो, म्हणजे नेमकं काय?
3: ज्या महिन्यामध्ये ओव्हम पिकअप ही प्रोसिजर झाली असते ओव्हम पिकअप नंतर त्याच दिवशी आपण गर्भ तयार करत असतो. सो हा गर्भ जर आपण लगेच तिसऱ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी गर्भाशयात सोडला तर त्याला फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतात. आणि कधी कधी काही पेशंटमध्ये लगेचच एम्ब्रियो ट्रान्सफर हा प्रिफर केला जात नाही, त्याच्यामागे अनेक वैद्यकीय कारण असतात. अशा वेळेला तो एम्ब्रियो फ्रीज केला जातो, ज्याची एक वेगळी टेक्निक असते. या फ्रीजिंग प्रोसिजरमध्ये त्या गर्भाला काहीही धोका न होता तो फ्रीज केला जातो. हीच सायन्सची ताकद आहे. आणि अशा पेशंटमध्ये मग पुढे ठरवून गर्भाशयाचे जे आतली गादी आहे एंडोमेट्रियम आहे ते नीट तयार करून हे बाळ आत सोडलं जातं. आतमध्ये सोडायच्या आधी परत ते रूम टेम्परेचरला आणलं जातं

0: आणि तेही योग्य पद्धतीने टेम्परेचरला आणलं जातं आणि मग एम्ब्रियो ट्रान्सफर केला जातो. त्याला फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतात.
1: ओके, मला वाटतं आपल्या मैत्रिणींना कळलं असेल IVF म्हणजे नेमकं काय. अशाच काही अजून प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. पण तोपर्यंत श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं बंधत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्यप्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट, हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
0: आता ऐकूया
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
2: होऊ दे ना पूर्ण
1: आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-76-72.
7: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
8: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय. तरुण भारत वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
7: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
8: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरात हे होते ग दि माडगुळकर यांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM. 7:50 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळे आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, महिलांना आवडणाऱ्या सोन्याच्या माळांचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांची नावंही खूप इंटरेस्टिंग आहेत. तर जोंधळी माळ किंवा कंठी माळ हे खास मराठी माळांचे प्रकार आहेत. त्यात मण्यांचे प्रकार कसे असतात, त्याची गुंफण कशी केली जाते, त्याचे पदर कसे असतात, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळे आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
5: नमस्कार. जोंधळी माळचा जो मणी असतो तो गुळगुळीत असतो, आणि त्या मण्यांमध्ये म्हटलं तर साधारणपणे 24 ते 28 इंचामध्ये जर माळ बनवायची झाली तर 17-18 ग्रॅममध्ये बनते. एक एक मण्याचा जर विचार करायचा झाला तर 125 ते 150 मणी एका माळेमध्ये बसतात. त्यालाही मी मागल्या भागात जसं सांगितलं तसं काही लोक दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 7 दिवसाला एक एक मणी घेऊन साठवून मग त्याच्या माळा करतात. साधारणपणे आजच्या घडीला जर आपण असं धरलं 1.5 लाख रुपये किंमत आहे त्याची सोन्याची 10 ग्रॅमला, तर त्या सोन्याची किंमत 14 ते 16% ची मजुरी आणि 17 ग्रॅम वजनाची माळ म्हटलं तर साधारणपणे ती 3-1 लाख रुपयापर्यंत होऊ शकते. आता हे जे मणी आहेत हे तारेमध्ये गुंफलेले असतात, म्हणजे जसे आपले मंगळसूत्र गुंफताना ज्या तारा असतात त्या प्रकारचे तारा असतात. दिसायला छान दिसतं जोंधळी मण्यांमध्ये, पण मल्टीपदरचे माळा येतात, पण हे आपण सिंगल पदरच्या माळेचा विचार करतोय. मल्टीपदरची माळ असेल तर मी आधी सांगितलं असं एका बाजूच्या 3 पदरांवरती 2 पदकं, एका बाजूच्या 3 पदरांवर 1 पदक असं ते डिझाईन करून फ्युजन करून ते वापरलं जातं. तशाच प्रकारे कंठीमणी पण असतो, जे जोंधळी मणी ज्या साईजचा असतो त्याच आकारमानाचा साधारणपणे कंठीमणी असतो, फक्त त्याला तास असतात, षटकोनी जरा असं दिसण्याचा प्रकार असतो, म्हणजे जरा ते चमचमतं, जास्त ग्लेज येतं. आणि कंठीमणीलाही साधारणपणे जोंधळी मणी सारखेच 125 ते 150 मणी, साधारणपणे 24 ते 27-28 इंचापर्यंतची लांबी आणि वजन म्हणाल तर ते साधारणपणे 15 ते 16 ग्रॅम वजन, मजुरी सकट 2-3 लाखाच्या ऐवजी ते कुठेतरी 2,80,000 रुपये होत असेल. तर अशा प्रकारे या दोन्ही माळाचा विचार केला तर प्रत्येक माळ, म्हणजे आपण अगदी पहिली बघितलेली मोहन माळ, त्याच्यानंतरची जोंधळी माळ, आताची कंठीमणी माळ, या सगळ्या माळाचा विचार केला आपण तर त्या साधारणपणे 3 लाख रुपयाच्या घरामध्ये बसतात, जीएसटी मजुरी आणि याच्या सकट, सब्जेक्ट टू सोन्याचा भाव आपण जो धरला 1,50,000 रुपये तो राहिला आणि जर ग्राहक आणखीन आनंदी झाले तर त्याप्रमाणे, म्हणजे दर महिन्याला साधारणपणे तुम्हाला 30,000 सेव्ह केले तर 10 महिन्यानंतर मजुरीत काहीतरी वाचून तुम्हाला ही माळ मिळू शकेल.
3: खरंय सर, तुम्ही हे जे जोंधळी माळ आणि कंठीमणी माळीविषयी माहिती सांगताय तर आकारमान त्याचं लहान मोठं केलं तर त्याच्यामध्ये लाख भरलेली असते का?
5: म्हणजे मी म्हंटल असं जे साबुदाण्याची गोळी जी होमिओपॅथीची असते त्या साईजच्या मण्यांचा विचार करून आपण ते वजन वगैरे विचार केला. जर मणी मोठे बनवले ते आकाराने तर त्याचं वजन वाढणार, तेवढ्याने किमती वाढणार. लाखी मणी हा पूर्वीचा प्रकार होता. आताच्या आधुनिक काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनच्या आधुनिक प्रोसेस असल्यामुळे हॉलो मणी पण व्यवस्थित टिकणारे, न चेपले जाणारे बनवण्याची एक टेक्निक निर्माण झालंय. त्यामुळे तुम्ही मोठा मणी करू शकता, वजन वाढेल. लाखी मणी केलात तर खूप वजन कमी होईल कारण त्याच्यावरती तो पापुद्रा चढवलेला असतो. पण आता लाखी मणी तितकेसे पॉप्युलर नाहीत, त्यामुळे मणीचा साईज वाढवू शकता आणि त्या आकारमानानुसार त्याचं वजन वाढेल. त्यामुळे आपण जे विचार

0: करतोय ते साबुदाण्याच्या गोळीच्या आकाराने त्याचं वजन विचार करतोय, अदरवाईज त्याचं वजन निश्चितच वाढेल.
1: बरोबर. मोडक सर, जोंधळी माळ आणि कंठी मणिमाळ या जनरली लग्न समारंभात घातल्या जाणाऱ्या खास दागिन्यांची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. गुड मॉर्निंग भूषण सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आता सध्या जी काही परिस्थिती आहे एकंदरीतच जगामध्ये युद्धामुळे यामुळे अनसर्टनिटी खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे लोकांची सुद्धा खूप द्विधा मनस्थिती झालेली आहे. काय करावं हे कळत नाही. सतत एक टेन्शन वाटत राहतं की आपण आयुष्यभर कष्ट केलेले पैसे सुरक्षित आहेत ना. तर याबद्दल तुम्ही आज काय सांगाल?
2: काय प्रश्न घातलाय मॅडम तुम्ही. म्हणजे बघा, कविवर्य ग्रेस यांची एक कविता आहे, भय इथले संपत नाही. जेव्हा ही व्यक्ती असं म्हणते तर काय खरंच त्यांच्यावर बीतलं असेल आणि का त्यांना हे सुचलं असेल. सलग 2-3 महिने हॉस्पिटलमध्ये असताना, 2 महिने आयसीयू मध्ये काढल्यानंतर तिथे सुचलेली कविता. कारण घराची ओढ लागलेली आहे आणि त्या घराची आठवण येताना त्यांनी काय गायलं असेल किंवा काय लिहिलं असेल, तर भय इथले संपत नाही. इन्व्हेस्टरच्या बाबतीतही तेच आहे. अनसर्टनिटी आहे, व्याजाचे दर वाढणार आहेत, अर्निंग्स कमी झालेले आहेत, एकंदरीतच त्रेधा तिरपीट आहे. पण पॉझिटिव्ह हे आहे, हीच ऑपॉर्च्युनिटी आहे. इंडियाच्या बाबतीत विचार करता इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. सेक्टर घ्या, मग ते सिमेंट सेक्टर असेल, ते आयटी क्षेत्र असेल, ते कन्स्ट्रक्शन क्षेत्र असेल, ते रिअल इस्टेट असेल, ते केमिकल सेक्टर असेल, ते फार्मा असेल, यू टेक एनी सेक्टर. इंडियाच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्र हे भारतात अवेलेबल आहे. थोड्या अधिक प्रमाणात कदाचित आपण त्याच्यात उंची गाठलेली असेल, पण ऑपॉर्च्युनिटी ह्या खूप आहेत. म्हणूनच मी इंडियाला काय म्हणतो, इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. तर या अनसर्टनिटीमध्ये ह्या भय इथले संपत नाही या वाक्याला हे लागू होतं. कारण इथल्या ऑपॉर्च्युनिटीज असणाऱ्या इन्व्हेस्टरला येणाऱ्या कालावधीत खूप मोठा परतावा देऊ शकतात. कारण इंडिया ही ग्रोईंग इकॉनॉमी आहे. इंडियाकडे पॉझिटिव्ह बघा, इन्व्हेस्टमेंटचा पॉझिटिव्ह विचार करा. घाबरून जाऊ नका. दर के आगे जीत है असं आपण कायम म्हणतो, तर त्या भीतीला मागे ठेवून इन्व्हेस्टमेंट आपल्या कशा वाढवता येतील, जे काही आपल्याला शक्य असेल, एसआयपी मध्ये टॉपअप करणं शक्य असेल, लमसम इन्व्हेस्टमेंट मध्ये टॉपअप करणं शक्य असेल, जर आपण इन्व्हेस्टमेंट सुरू केली नसेल तर नव्याने इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करता येणं शक्य असेल, जे काही करता येणं शक्य आहे करा. इकॉनॉमीला हातभार लावा, इकॉनॉमी मोठी होण्यासाठी हातभार लावा. ती नक्कीच तुमचा विचार करून तुम्हाला मोठे करेल. पण भय संपण्याची वेळ आलेली आहे. नक्की तुम्हाला आठवेल, भूषण वाणींनी हे सांगितलं होतं, भय इथले संपत नाही. पण हे भय संपवा, पुढे या आणि एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर बना.
1: श्रोते हो, अशाच सल्ल्यांसाठी ऐकत रहा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला हा कार्यक्रम. उद्याच्या भागात पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: and free registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: 8 वाजले, जाणून घेऊया ठळक बातमीपत्र.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते ममुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीतील काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असे संकेत आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेत नॉर्वेनं चमकदार कामगिरी करत स्पर्धेत आगेकूच केली. सेनेगल संघाबरोबर झालेल्या रोमांचक सामन्यात नॉर्वेनं 3-2 विजय मिळवला. नॉर्वेच्या अर्लिंग हलांद यानं 2 गोल केले आहेत. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या जुलियन कैरागीशी होणार आहे. तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तायपेईच्या लियाओ झुओफू याच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. हवामान. पुण्यात रविवारी झालेल्या जोरदार पावसानंतर काल पुणे आणि परिसरात पावसानं पुन्हा विश्रांती घेतली. आज आकाश ढगाळ असेल आणि दुपारनंतर विजांसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: आता प्रसारित करीत आहोत
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.

0: अपर्णा मयेकर यांच्या स्वरात विनायक राहतेकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। बिझलँड बिल्डिंग, कुंठित रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल।
3: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना।
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात, अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे। संपर्क 94 22 311 106।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।

0: ऑफिसच्या फ्रेश स्टॉकवर आहे 60% डिस्काउंट.
1: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, टिळक रोड, पुणे.
2: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक,
3: नकलेपासून सावधान.
2: डेंटॉनिक.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 8:10 झाली आहेत.

0: योगिता नवलकर यांच्या स्वरात मिलिंद करमरकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत नीरजा तळपदे यांचं होतं.
1: शब्दरचना संत रामदास, गायक डॉक्टर शेखर कुलकर्णी आणि डॉक्टर सुप्रिया बिल्दीकर, संगीतकार डॉक्टर शेखर कुलकर्णी.

0: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनत ध्यान आणि ध्यान बनत आनंद.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: माणिक वर्मा यांच्या स्वरात अनिल भारती यांची रचना आता ऐकूया. संगीत दशरथ पुजारी यांचं आहे.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
4: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, अॅम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी तिची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
5: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888-57-6666.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: वाणी जयराम यांच्या मुख्य स्वरात संत नामदेव महाराजांची रचना आता ऐकूया. संगीत वसंत देसाई यांचं आहे.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो। हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात। व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार। फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6। व्यसनमुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण अपर्णा मयेकर, योगिता नवलकर, माणिक वर्मा आणि वाणी जयराम यांच्या स्वरातल्या काही रचना ऐकल्या। याबरोबरच या कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत।
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क। आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र। 8:30 आहेत, प्रसारित करीत आहोत
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
7: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि

0: सुरक्षित
1: इंटरनेट बँकिंग,
0: मोबाईल बँकिंग,
1: व्हॉट्सअप बँकिंग,
0: ई KYC,
1: NEFT, RTGS,
0: IMPS,
1: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
0: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921075575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हात संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
3: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
9: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
10: अलो मम्मा.
9: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
10: सांग मावशी.
8: अरे 4 आकडी आहे.
10: अगं तू सांग मावशी.
8: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
10: 13111.
8: करेक्ट. अरे हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
9: मग
8: हे पण कसं आलं तुला?
9: अगं सक्सेस अबॅकस मुळे.
8: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
11: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 56 00 11. तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
9: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
11: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
9: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
11: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
9: संपर्क 9689911240.
11: 9689911240.
12: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
13: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया जीवनाच्या विविध टप्प्यांवर केल्या जाणाऱ्या अद्भुत अनोख्या मागण्या मांडणाऱ्या ग.दि. माडगुळकर यांच्या काही रचना.

0: धरतीची लेकर या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: बालवयातली गंमत न्यारीच खरी, आणि त्या वयाची ही स्मृती तर पुन्हा पुन्हा ऐकावी अशीच आहे।

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 8:43 आणि 37 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, देह आणि मन यातील अंतर दर्शवणारी आणि त्यातून निर्माण होणारी मागणी दाखवणारी रचना कार्यक्रमात आता ऐकूया.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात.

0: अन्नपूर्णा चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत स्नेहल भाटकर यांचं होतं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात ₹5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: देगा।
1: रमेश डाइन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
3: संपर्क 9689911240।
2: 9689911240।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: प्राप्त अवस्था दात्यासमोर मांडावी आणि त्याच्याकडून काहीतरी पुन्हा प्राप्त व्हावं ही देखील एक मागणीच की।

पडछाया चित्रपटासाठी कृष्णा कल्ले यांच्या स्वरातली गदी माडगुळकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं. पूर्ण झालेली एखादी इच्छा वारंवार पुनःप्रत्ययाला यावी अशी आस मांडणारी कार्यक्रमात ही अखेरची मागणी ऐकूया.

0: सुधीर फडके यांच्या स्वरातली आणि संगीत नियोजनातली झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातली ही रचना होती.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातमीपत्र.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी एक सच्चे देशभक्त, विद्वान आणि राजकारणी होते. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन देशकार्यासाठी समर्पित केलं होतं. त्यांचं कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आधार ॲप सुरू झाल्यापासून अवघ्या 5 महिन्यांच्या आत 3 कोटी 10 लाख डाउनलोडचा टप्पा ओलांडला आहे. आधार ॲपमुळे लोकांना आपला मोबाईल अद्ययावत करणं, आपला पत्ता अद्ययावत करणं इत्यादी गोष्टी त्यांच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज करता येऊ लागल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळानं यंदा इयत्ता 4थीसाठी नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. यामध्ये इंग्रजीच्या पुस्तकात कोल्हापूर जिल्ह्यातील मधाचं गाव अशी ओळख असलेल्या पाटगावचा द हनी विलेज या नावानं यावर्षीपासून अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. दुर्गम आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पाटगावमध्ये मधमाशा पालन करून शुद्ध आणि नैसर्गिक मध गोळा केला जातो. मधाचं गाव हा प्रकल्प तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गप्रेमी नागरिकांनी विकसित केला आहे. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल सांगितलं. महसूल विभागाच्या माध्यमातून राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानातून जनतेच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडणार आहे असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ते काल विधानभवनात एका बैठकीत बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58
4: Crescent Mutual Fund Distributors Company Crescent maja saathi invest

0: अँपियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: आता प्रसारित करीत आहोत
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात कवी कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून उतरलेल्या काही रचना आणि आपल्यासोबत अनुराधा तरडे.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात कवी कुसुमाग्रज यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत कमलाकर भागवत यांचं होतं.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
3: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर

0: कोसळणारा पाऊस काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला. अम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. पावणे 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी त्याची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
1: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
4: अलो मम्मा,
3: अनुमावशीला हिशोब करायला मदत कर.
4: सांग मावशी.
2: अरे 4-4 आकडी आहे.
4: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाइट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
4: 13111.
2: करेक्ट. अरे हेच तर जुळत नव्हतं. ए हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
3: आहे.
2: पण कसं आलं तुला?
3: अगं सक्सेस अबॅकस मुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
5: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88856500011. 8888576001.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर मराठी साहित्य विश्वातलं ख्यातनाम, त्याचबरोबर आपल्या काळात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय वावर असणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रेरणादायी रचना जसा समाजमनाचा ठाव घेतात, तितक्याच सहजतेनं त्यांची लेखणी कोमल भावनांना शब्दबद्ध करताना दिसते.

0: वाणी जयराम यांच्या स्वरात कवी कुसुमाग्रज यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत वसंत देसाई यांचं होतं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 9:12:27 झाले आहेत.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: विचार कसे असावे, त्यांची दिशा कशी असावी, हे या लेखणीकडून नक्कीच शिकायला मिळतं. ऐकूया.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि
4: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: लेखणी नेमका कशाचा ठाव घेताना शब्दातून उतरते हे समजणं तसं अवघडच नाही का, मात्र त्या शब्दांच्या कडेकडेनं जाऊनच त्याचा कानुसा घेता येणार. गूढ व्यापकत्वाचं वर्णन या लेखणीतून उतरावं आणि श्रोत्यापर्यंत ते पोचावं हा दुग्ध शर्करा योगच म्हणायला हवा.

रामदास कामत यांच्या स्वरात धन्य ते गायनी कळा या नाटकातली कवी कुसुमाग्रज यांची पदरचना आत्ता आपण ऐकली. संगीत पंडित भीमसेन जोशी यांचं होतं. जीवनाचं सत्य सहज सोप्या शब्दात या लेखणीतून प्रगटताना दिसतं. अशा विविधांगी ठाम प्रसिद्ध लेखणीला विनम्र अभिवादन करून कार्यक्रमातून निरोप घेऊया. जाता जाता त्यांची ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातली आणि संगीत नियोजनातली ही रचना.

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
2: पुणा आय केअर. मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजरनं फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड.
5: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
6: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
7: माझी हाईट 6'6" कमावली, दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
8: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
9: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
11: श्रोते हो, एक निवेदन आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. निवेदन संपलं.

0: विद्याहरण नाटकातले कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना आत्ता आपण ऐकली. स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा होता.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असरे कधी गळीरे कधी पाडीरे.
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
5: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय

एफ एम चॅनल, न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 9:45 आणि 55 सेकंद झाले आहेत. कार्यक्रमात आता सौभद्र या नाटकासाठी अजित कडकडे यांच्या स्वरातली रचना ऐकूया. रचना आणि संगीत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं आहे.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: कार्यक्रमात अखेरीला ऐकूया अमृतसिद्धी नाटकासाठी योजना शिवानंद पाटील यांच्या स्वरातली रचना. संगीत मास्टर कृष्णराव यांचं आहे.

0: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल, न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंगवर सर्वत्र. 9:58 होत आहेत, जाणून घेऊया ठळक बातमीपत्र.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी सर्वंकष कायदा तयार करण्याच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात काल देवस्थान इनाम जमीन धोरण प्रारूप समितीची पहिली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचं मुख्यालय, परेड ग्राउंड तसंच इतर अनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील 20 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर येत्या 2 ते 3 दिवसात शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याच्या आरोग्य विभागाकडून क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्या तरी गेल्या 3 वर्षात राज्यात दरवर्षी सरासरी सुमारे 2 लाख क्षयरुग्ण आढळून आले आहेत. विशेषतः शहरी भागांमध्ये रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असून पुण्यात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली, त्याखालोखाल ठाणे आणि नागपूरमध्ये क्षयरुग्ण आढळल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. आदिवासी विकास विभागानं 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या प्रवेश प्रक्रियेचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे. 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून त्यांची गुणवत्ता यादी येत्या 6 जुलैला प्रसिद्ध होईल. आषाढी वारीनिमित्त लाखो महिला वारकरी आणि भाविक सोलापूर जिल्ह्यात दाखल होत असतात. त्यांच्या सुरक्षिततेसह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालखी मार्गावर यंदा 170 हिरकणी कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षांच्या व्यवस्थापनासाठी 364 अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM. 10 वाजले आहेत. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता ऐकवित आहोत. सुरुवातीला ऐकूया लंडन जॉईंट्स क्लिनिक.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
1: श्रोते हो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आनंद सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, आजकाल बऱ्याच जणांना खांद्याची विविध प्रकारची दुखापत झालेली असते. बरेचसे पेशंट तुमच्याकडे येत असतील की ज्यांना हात हलवता येत नाही किंवा हात वर करता येत नाही. सो असे काही पेशंट असतात का आणि मग त्यांना काय झालेलं असतं, काय ट्रीटमेंट असते?
2: जेव्हा पेशंट अशी तक्रार घेऊन येतो की हात जात नाही तर त्याची आम्ही तपासणी करतो. त्या तपासणीवरून एक अंदाज येतो की या पेशंटला ऍक्च्युली फ्रोझन शोल्डर आहे का मार लागल्यामुळं त्याचा स्नायू फाटला आहे.
1: हे
2: डिस्टिंक्शन महत्वाचं असतं.
1: मग
2: त्याला MRI करून कन्फर्म केलं जातं. तर बऱ्याच वेळा आपण बघतो की पेशंटचं रोटेटर कफ फाटलेला असतो. रोटेटर कफ हे म्हणजे चार ग्रुप ऑफ स्नायू असतात ज्या खांद्याच्या बॉलला पूर्णपणे झाकून ठेवतात. त्यातला सुप्रास्पायनेटस नावाचा एक स्नायू आहे जो सर्वात जास्त फाटतो. हा स्नायू फाटला की वेदना होतात, पेशंटला हात डोक्याच्या वर न्यायला त्रास होतो आणि कुठली वस्तू वरनं उचलायची असेल तर त्याला त्रास होतो.
1: अच्छा.
2: मग पेशंट जर ऍक्टिव्ह असेल, यंग असेल, तर अशा पेशंटला दुर्बिणीद्वारे रोटेटर कफ रिपेअर करून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. ही दुर्बिणीनं होते शस्त्रक्रिया, 3-4 टाके असतात त्याच्यात. तो स्नायू तपासला जातो, त्याला परत योग्य जागी त्याच्या रिअटॅच केला जातो आणि हे करताना काही विशिष्ट धागे आणि अँकर्स वापरले जातात जे हाडामध्ये रोवले जातात आणि हे धागे त्या फाटलेल्या स्नायूमधून होऊन मग त्याला परत जागेवर बसवलं जातं. तर ते केल्याने तो स्नायू परत 6-8 आठवड्यामध्ये हाडाशी एकजीव होतो.
1: या ट्रीटमेंट बद्दल तुमच्याकडून अजून ऐकायचंय, पण त्याआधी श्रोतेहो सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 9049050990. डॉक्टर आनंद जाधव सर, तुम्ही सांगताय खांद्याची दुखापत झाली आणि हात वर नेता येत नसेल अशा पेशंटमध्ये कशी सर्जरी होते आणि काय ट्रीटमेंट आहे?
2: रोटेटर कफ रिपेअर हे कॉमन सर्जरी झाली होती.
1: हा हा हा.
2: कारण ज्या लोकांचं वय 60 किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यातल्या ऑलमोस्ट 60-70% लोकांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा रोटेटर कफचा प्रॉब्लेम होणार असतो.
1: अच्छा.
2: त्यामुळे असे पेशंट खूप वाढत चाललेत आणि जर त्यांना त्यांच्या जीवनशैलीत मर्यादा येत असतील तर त्यांना मग ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. रोटेटर कफच्या बाबतीत एक महत्वाचं आहे की हे ऑपरेशन जर लवकर करून घेतलं तर तो स्नायू वाळून जात नाही, त्याच्यात चरबी भरत नाही, रिझल्ट चांगले येतात. जर पेशंट अनेक वर्षानंतर आला तो निग्लेक्टेड राहिली ही जा तर तो स्नायू काय परत रिपेअर होण्याच्या लायकीचा राहत नाही.
1: अच्छा अच्छा.
2: मग अशा वेळेस जर पेशंटला खूप त्रास होत असेल किंवा फ्रँकली त्याला आर्थरायटिस बसलेला असेल तर अशा रोटेटर कफ फाटलेल्या पेशंटमध्ये रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट नावाची शस्त्रक्रिया करण्यात येते.
1: अच्छा.
2: ज्याच्यामध्ये ऍक्च्युली रिप्लेसमेंट केलं जातं, बॉलच्या जागी सॉकेट बसवलं जातं, सॉकेटच्या जागी बॉल बसवला जातो आणि रोटेटर कफ नसला तरी देखील हा वरचा डेल्टॉइडचा जो स्नायू आहे त्याच्या आधारे पेशंट हालचाल करू शकतो, त्यांच्या वेदना जातात आणि थोड्याफार प्रमाणात त्यांना ऍक्टिव्ह जीवनशैली जगता येते.
1: म्हणजे थोड्याफार प्रमाणात काही बंधनं पाळली तर ही माणसं परत सगळं नॉर्मली करू शकतात.
2: हो, त्यांचा हात वर जाऊ शकतो, केस विंचरता येतात आणि रुटीन कामं करू शकतात.
1: बरोबर.
2: पडलं दडलं असेल, हात वर जात नसेल तर अशी दुखापत अंगावर काढू नका. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या. त्याचं जर निदान झालं रोटेटर कफ फाटल्याचं तर शस्त्रक्रिया लवकर केल्यास रिझल्ट अगदी चांगले येतात, हात परत पहिल्यासारखा होतो.
1: या मुद्द्यावर वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 9049050990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी

0: तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
2: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
2: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
2: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7910 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Fund. AMFI Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटच्या यंग जनरेशनचे अनेक जण आपल्याशी या कार्यक्रमातनं जोडले गेलेले आहेत आणि त्यांचे गुंतवणुकीचे विचार आपल्याला कळत आहेत. तर याचसाठी आज आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्याच टीम मधून केशव चिंचोले सर. नमस्कार केशव सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: केशव सर, तरुणाई ज्या वेळेला गुंतवणूक करते त्यावेळेला त्यांचे विचार खूप वेगळे आहेत आताच्या काळामध्ये, पण ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुमचा स्वतःचा गुंतवणुकीबद्दलचा विचार काय आहे याबद्दल आम्हाला सांगा.
2: नक्कीच मॅडम, तरुणांबद्दल बोलताना गुंतवणुकीकडे केवळ पैसा वाचवणे म्हणून नाही तर भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता मिळवण्याचा एक शक्तिशाली मार्ग म्हणून पाहायला हवे असे मला वाटते.
1: अच्छा,
2: त्याबद्दल एक महत्वाचा मुद्दा बोलताना मॅडम मी असं म्हणेन की इन्व्हेस्टमेंट सुरू करताना लवकरात लवकर सुरू करावी, म्हणजे जेणेकरून तरुणांकडे सर्वात मोठी असलेली संपत्ती म्हणजे वेळ. आणि वयाच्या 20 किंवा 25 छोटीशी जरी गुंतवणूक आपण सुरुवात केली तर चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंडिंगच्या जोरावर आपण ती खूप मोठी रक्कम बनवू शकतो.
1: नक्कीच,
2: आणि त्याचा फायदा आपल्याला भविष्यात नक्कीच होईल.
1: अगदी खरं बोललात सर. जसं तुम्ही आता म्हणालात की खूप लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू करणं गरजेचं आहे, जसं आपण बघितलं की एक 10-15 वर्षापूर्वी लग्नाचं वय हे कमी होतं, म्हणजे साधारण 25-30 वर्ष वयोगटामध्ये लग्न व्हायची, ते नोकरी करत असताना मुलं नोकरीला लागायची आणि एक जॉईंट इन्कम घरामध्ये यायचं. पण आता लग्नाचं वय सुद्धा वाढत चाललेलं आहे, साधारणतः 30-35 सुद्धा लग्न जुळवली जातात, मुलं उशिरा होतात आणि यामुळे महागाई वाढत चाललेली आहे, त्याबरोबर जबाबदाऱ्या सुद्धा वाढतात. तर याबद्दल तुमचं मत काय, या सगळ्याला इन्व्हेस्टमेंट मदत करू शकते का?
2: नक्कीच मॅडम, तुम्ही अगदी महत्वाच्या मुद्द्यावर हात घातलाय. आजकाल करिअर सेटल करणे, शिक्षण, योग्य जोडीदार निवडणे, यात लग्नाचं वय 30-32 पुढे निघून जाते, त्यामुळे मुलं होईपर्यंत एखादा व्यक्ती 35-36 आसपास त्याचं वय जातं. त्यामुळे त्याचा थेट परिणाम असा होतो की आयुष्यातील सगळ्यात मोठे खर्च जसे मुलांचे शिक्षण, तुमचे रिटायरमेंट, पालकांचे वैद्यकीय खर्च, कारण पालकांची जबाबदारी अल्टिमेटली आपल्यावरच असते, अगदी एकाच वेळी काही वेळा समोर येतात. एका वेळेस मुलाचं शिक्षणही आलं, घरात कोणी आजारी पडलं, त्यावेळेस फायनान्शियल भाषेत त्याला सँडविच जनरेशनची परिस्थिती म्हणतात. अशा वेळी आर्थिक ताण टाळण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करताना काही गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे.
1: अच्छा,
2: जसं की कंपाऊंडिंगचा फायदा घेण्यासाठी आजच इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा, म्हणजे कमीत कमी वयात सुरुवात करा. जसं मी आधीच्या वाक्यातही म्हणालो,
1: बरोबर,
2: वय वाढत चाललं म्हणून घाबरून न जाता जितकी लवकर शक्य असेल तितकी लवकर आणि थोड्या मोठ्या अमाऊंटने आपण सुरुवात करायला हवी.
1: ओके,
2: जसं की दर महिन्याला एक ठराविक रक्कमने आपण SIP सुरू करू शकतो. म्युच्युअल फंडात 10-15 वर्ष दीर्घकाळ दिला त्यात आपला परतावा चांगला मिळेल आणि महागाईचा जो दर आहे त्याला आपण नक्कीच बीट करू शकतो असे आपल्याला रिटर्न्स त्यात मिळतील.
1: अगदी, याबद्दल सर अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. केशव सर, जसं तुम्ही म्हणालात की लहान वयापासूनच इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे कारण महागाई वाढतीये. पूर्वी आपण बघितलं की जॉईंट फॅमिली होती त्यामुळे खर्च विभागले जायचे आणि सगळ्या गोष्टी मॅनेज होत होत्या. आता चौकोनी कुटुंब पद्धती आहे, पण या चौकोनी कुटुंब पद्धतीचं सुद्धा उदरनिर्वाह करणं महागाईच्या काळात थोडंसं अवघड होत आहे. तर यांचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असलं पाहिजे यावर तुमचं मत काय?
2: हा अतिशय महत्वाचा मुद्दा मॅडम तुम्ही आज सांगितलाय की चौकोनी कुटुंब पद्धती म्हणजे पती पत्नी आणि दोन मुले आजच्या काळात आदर्श कुटुंब मानलं जातं, पण या चौकोनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मात्र सौफेर असतात. जसं दोन्ही मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, स्वतःचे घर, गाडी, पुढे जाऊन रिटायरमेंट, या सर्वांसाठी

0: फायनान्शियल प्लॅनिंग अगदी सोख असावे लागते.
1: बरोबर.
0: जसं त्यात काही महत्वाचे मुद्दे मी सांगेन, आपला सुरक्षा कवच हे मजबूत असावं. जसं कोणतीही गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी कुटुंबाला सुरक्षित करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात काही अनपेक्षित घडले तर आपला जी काही आपण इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग्स केली आहेत त्याला कुठेही धक्का लागणार नाही. त्यासाठी महत्वाचं एक टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपलं वार्षिक उत्पन्न जे असेल त्याच्या 15-20 पटीने आपला टर्म इन्शुरन्स असावा, म्हणजे कमावत्या व्यक्तीचा. नंतर हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाचा असावा, घरातल्या चारही लोकांचा. आता जसं आपण म्हणतो की महागाई दर हा इतर गोष्टींसाठी वेगळा आणि शिक्षण आणि मेडिकल एक्सपेन्सेसचा महागाई दर फार वेगळा आहे.
1: बरोबर.
0: सो त्याला बीट करण्या योग्य तरी आपला हेल्थ इन्शुरन्स असावा. इमर्जन्सी फंड आपला असावा की ज्यात ऍटलीस्ट पुढचे 6 महिने माझं घर चालेल किंवा माझा खर्च भागेल एवढी रक्कम माझी इमर्जन्सी फंड म्हणून कुठेतरी गुंतवणूक केलेली असावी. मुलाच्या भविष्यासाठी काही स्मार्ट गुंतवणूक असावी. कुटुंबात जर 2 मुले असल्यास शिक्षणाचा खर्च दुप्पट होतो, म्हणजे एका मुलाचा खर्च आणि दुसऱ्या मुलाचा, दोघांचा मिळून दुप्पट खर्च होतो. मोठा मुलगा त्यांच्या वयातील अंतरानुसार त्यांच्या शिक्षणासाठी पैशाचे नियोजन असावे.
1: बरोबर.
0: जसं की 5 वर्षात जर अंतर असेल दोन्ही मुलांमध्ये तर त्या हिशोबाने त्यांच्यासाठी केलेल्या गुंतवणुकीतही अंतर असावं, तफावत असावी.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: केशव सर, तुमचे सगळे मुद्दे मला कळले, पण आता जे जे काही तुम्ही सांगितलं की टर्म इन्शुरन्स पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स पाहिजे, मेडिक्लेम पॉलिसी पाहिजे, याशिवाय पुन्हा एक इन्व्हेस्टमेंटची वेगळी रक्कम पाहिजे, अहो एका पगारातनं एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर माणसांनी जगायचं कसं किंवा कसा हात खर्च भागवायचा याबद्दलही थोडंसं आम्हाला ज्ञान द्या.
2: नक्कीच मॅडम. जसं आता तुम्ही म्हणालात की पगार तर लिमिटेड असतो, इन्कम लिमिटेड आहे, पण त्यात तुम्ही जसं मी सांगितलं की हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स गरजेचं आहे आणि प्लस इन्व्हेस्टमेंट ही करायला हवी. तर त्यासाठीच मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की वयाच्या 25 जर आपण सुरुवात केली इन्व्हेस्टमेंटला आणि आपल्या फायनान्शियल असेसमेंटला, तर हा प्रश्न तुम्हाला कधी पडणारच नाही मॅडम. नक्कीच हा प्रश्न योग्य वेळी सुटेल.
1: अगदी. त्यामुळे कमीत कमी वयामध्ये आणि खूप लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करणं हे गरजेचं आहे, असंच आपण तरुणांना सांगूया.
2: नक्कीच.
1: तेव्हा तरुण मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे, कुठे केली पाहिजे, नेमका तुमचा गोल काय आहे आणि त्याच्यासाठी लागणारा कालावधी काय आहे, या सगळ्याच्या अनुषंगाने ती इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुल होईल का नाही, असे जर प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही सुद्धा जरूर व्हिजिट करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: धन्यवाद मॅडम.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रम

0: कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विकारांवर असलेले आयुर्वेदिक उपचार यांची माहिती देत असतात. या भागातही आपण गुडघे दुखीबद्दलच बोलणार आहोत. गेल्या भागामध्ये डॉक्टरांनी आपल्याला वयोमानानुसार होणारी झीज आणि त्यामुळे होणारी गुडघे दुखी याबद्दलची खूप चांगली माहिती दिलेली. या भागात आपण आम वात आणि वातरक्त यामुळे होणारी गुडघे दुखी यावर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये
1: स्वागत.
0: आता मला सांगा, आम वात आणि वातरक्त म्हणजे काय नेमकं आणि त्याचा गुडघे दुखीवर कसा काय परिणाम होतो?
1: जसं आपण बघितलं की गुडघे दुखी होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्यातला कॉमनली असणारा संधिवात म्हणजे 60% रुग्ण ज्याच्यामुळे गुडघे दुखी हा त्रास होत असतो त्याच्याबद्दलही आपण डिटेल माहिती बघितली की शस्त्रक्रिया कशी आपण टाळू शकतो. गुडघे बदलण्यासाठीच आपलं ऑपरेशन सांगितलं असेल तर योग्य आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म उपचार घेतल्यानंतर ही शस्त्रक्रिया टाळून फक्त आयुर्वेदिक औषधांनी सुद्धा त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. आता कॉमनली संधिवातानंतर ज्या आजारांमध्ये गुडघे

0: शस्त्रक्रिया कशी आपण टाळू शकतो, गुडघे बदलण्यासाठीच आपलं ऑपरेशन सांगितलं असेल तर योग्य आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म उपचार घेतल्यानंतर ही शस्त्रक्रिया टाळून फक्त आयुर्वेदिक औषधांनी सुद्धा त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. आता कॉमनली संधिवातानंतर ज्या आजारांमध्ये गुडघेदुखी हे लक्षण दिसणारं असतं ते कॉमनली दिसणारे आजार म्हणजे आमवात आणि वातरक्तम. यात फक्त गुडघे ह्या सांध्यांवरच परिणाम होतो असं नाही तर गुडघ्यांबरोबर इतर सांधे सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात किंवा त्यांचा सुद्धा त्रास जाणवत असतो, पण प्रामुख्याने दिसत असतो तो गुडघेदुखी हाच त्रास दिसत असतो. आता लहान मुलांपासून आपण सुरुवात करायची म्हणली, बऱ्याच वेळेला असं होतं की संधिवात किंवा सांधे दुखणं हे 40 नंतरच वय झालं म्हणूनच होत आहे, वार्धक्याच्या काळातच होते अशी गोष्ट नाही. 7-8 वर्षाच्या मुलाला सुद्धा गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. वयाच्या 7-8 वर्षापासून कोणत्याही वयामध्ये हे आजार होऊ शकत असतात. रुमॅटिझम नावाचा जो प्रकार असतो ज्याला आमवात असं म्हणलं जातं, लहान मुलांमध्ये 8-10 वर्षी ताप जास्त प्रमाणात आला आहे, सर्दी खोकला जास्त प्रमाणात आहे आणि एकदम सांधे धरलेत, सांध्यांना सूज आली असे कितीतरी पेशंट दिसत असतात. आणि अशा पेशंटमध्ये ज्या वेळेला आपण पुढे टेस्ट करतो त्यावेळेला तो आमवात आहे, रुमॅटिझम आहे अशा प्रकारचं हे लक्षात येत असतं किंवा त्या पद्धतीने निदान होत असतं. अशा पेशंटमध्ये सांध्यांना सूज खूप असते, दुखावा हा तीव्र प्रमाणात असतो, मग कधी हातांचे बोट दुखतात, कधी मनगट दुखतात, कधी कोपर दुखतात तर कधी गुडघे दुखत असतात. अशा पद्धतीने संचारी विघ्न असतात, म्हणजे आज हा सांधा दुखतोय तर उद्या दुसरा सांधा दुखतोय. लहान मुलांनाच हे होतं असं नाहीये, 25-30 काळामध्ये 40 काळामध्ये आमवात वातरक्त हे कोणत्याही वयामध्ये होऊ शकतात. लहान मुलांनाच होतं असं नाही पण लहान मुलांमध्ये सुद्धा हा दिसू शकतो, म्हणून त्याच्याबद्दल आपण हे स्पेसिफिक बोललो. सो ताप असणं, कणकण असणं, सांधे आखडणं हे कॉमनली दिसणारं लक्षण असतं आमवात आणि वातरक्तामध्ये. आता वातरक्त ह्याचं स्पेक्ट्रम खूप मोठं आहे. आयुर्वेदाने जो वातरक्त सांगितलं आहे त्यात अॅलोपॅथिकनुसार सांगितलेले रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आरए फॅक्टर पॉझिटिव्ह आहे असणारे पेशंट जास्त प्रमाणात दिसतात. ऑटोइम्युन डिसीज ज्यांना आहे म्हणजे एसएलई सारखे आजार आहेत, ल्युपस सारखा आजार आहे, स्क्लेरोडर्मा सारखा आजार आहे, अशा पेशंटमध्ये अँटीजेन अँटीबॉडी रिएक्शन करते, शरीरातल्या पेशी शरीरातल्या पेशींवरच हल्ला करतात म्हणजे सांध्यांच्या पेशींवरच हल्ला करतात आणि त्याच्यामुळे जे आजार दिसतात त्याला ऑटोइम्युन डिसीज हे म्हणत असतात. आणि त्याचा होणारा त्रास हा मोठ्या प्रमाणात असतो. अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस त्यातलाच प्रकार आहे, गुडघे दुखतात, मानपाट कंबर दुखते, खुबे जास्त प्रमाणात दुखत असतात. बऱ्याच पेशंटमध्ये ज्यांना वातरक्ताचा त्रास असते अशा पेशंटमध्ये हातांची बोटं दुखणं, हातांची बोटं सुजणं, मनगट दुखणं, कोपर दुखणं, खांदे दुखणं, हात सरळ पण करता येत नाही असा त्रास होतो. आता आमवात आणि वातरक्त ह्याच्यामध्ये नक्की काय होतं, यात सांध्यांमध्ये रचनात्मक विकृती अगोदरपासून नसते. शरीरात नको असणारे विषारी पदार्थ असू देत, मग तो आम असू देत किंवा इतर टॉक्सिन्स असू देत, ते शरीरात साठून राहणं, ते रक्तामध्ये येणं, रक्ताला अशुद्ध करणं, रक्ता थ्रू ते सांध्यांच्या मध्ये येऊन अडकून राहणं आणि सांध्यांमध्ये आल्यानंतर मग त्याचा परिणाम हा सांध्यांवर होतो, म्हणजे तिथल्या हाडांवर होतो, आवरणावर होतो, वंगणावर होतो, तिथे इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते, आवरणाला सूज येते आणि त्याच्यामुळे ठणका असतो, विंचू चावल्याप्रमाणे वेदना त्याच्यामध्ये होत असते. झोपलेला असलो पेशंट बसला असला तरी तीव्रता वेदनाची खूप जास्त असते, तो सहन करू शकत नाही, गुडघे आखडून जातात, सकाळी उठल्या चालू शकत नाही इतका गुडघा आखडलेला असतो, हातांचे बोटे आखडून गेलेले असतात, घोट्यांना सूज असते, घोटे दुखत असतात, अशा पद्धतीचे त्रास पेशंटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. सो ह्याच्या मागची कारणं, एक तर तो आमवात आहे का, वातरक्त आहे का, ऑटोइम्युन डिसीज आहे का हे बघणं गरजेचं आहे, की गाउट आहे, गाउट पण तसाच प्रकार आहे. ज्यावेळेला युरिक ऍसिड खूप वाढतं तेव्हा त्याचे क्रिस्टल्स रक्ता थ्रू जेव्हा सांध्यांच्या मध्ये येऊन अडकून राहतात, जनरली ते पायांचे बोट किंवा हातांचे बोट, नंतर गोठे आणि मग गुडघे, अशा पद्धतीने त्रास वाढत जाणार असतो.
1: अच्छा.
0: सो आमवात आणि वातरक्तामध्ये ज्या वेळेला आपण चिकित्सा करतो, संधिवातामुळे होणारी गुडघेदुखीची चिकित्सा ही पूर्ण बदलत असते. आमवात आणि वातरक्त ह्याचं कोणतं निदान होते त्यानुसार होणारी चिकित्सा खूप बदलत असते. पेशंटमध्ये जर आमवात असेल तर तिथं पाचन चिकित्सा खूप महत्वाची आहे. आधी पाचन करून नको असणाऱ्या ज्या गोष्टी सांध्यांमध्ये अडकून राहिलेल्या आहेत त्या बाहेर काढून टाकणं, त्याचं पाचन करणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तो आम कसा तयार होणार नाही ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. रक्तातला वात असेल तर ते नको असणारे टॉक्सिन्स जे शरीरात तयार होत आहेत, रक्तामध्ये येतात आणि सांध्यांच्या मध्ये येत आहेत, ते टॉक्सिन्स सांध्यांच्या मधून कसे बाहेर पडतील ते बघणं गरजेचं आहे. ते जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत ठणका कमी होणार नाही, सूज कमी होणार नाही. बऱ्याच पेशंटमध्ये तिथं हात लावू शकत नाही इतका गरमपणा असतो, किंवा बोट लावलं तरी ठणका जास्त प्रमाणात असतो, इतक्या पद्धतीचे त्रास अशा पेशंटमध्ये जास्त असतात. सो ह्याच्यामध्ये सुद्धा पंचकर्म महत्वाचे आहेत, पण तिथं बस्ती करायचं झालं तर तिथं वैतरण बस्ती, पाचन बस्ती आवश्यक आहे. इथे नको असणाऱ्या गोष्टी सांध्यांमध्ये जे येत आहेत त्या बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला पाचन वैतरण बस्ती असू देत. जळवा लावण्याचा उपयोग सुद्धा ह्याच्यामध्ये खूप चांगला होतो, जळू लावून तिथलं अशुद्ध रक्त काढून घेणं, त्यामुळे तिथनं टॉक्सिन्स बाहेर काढून घेणं ह्याचा उपयोग खूप चांगला होतो. पत्रपोटलीस वेद असू देत, पिंडस वेद असू देत, ह्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. वेगवेगळ्या वेगवेगळे लेप असू देत,

0: त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. सो अशा पद्धतीने आपण आमवात आणि वातरक्त ह्याचा नक्की विचार करून निदान करून त्यानुसार आपल्याला पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचार हे ज्या वेळेला आपण एकत्रितपणे करत असतो तर ते त्रास बरे व्हायला पूर्ण मदत होत असते.
1: बरोबर. म्हणजे थोडक्यात आमवात किंवा वातरक्त या आजारामुळे सुद्धा आपल्याला गुडघेदुखी इतकी जाणवते ही अशी माहिती दिली तुम्ही. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45 83 90 90 20 45 83 90 90 20 45 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. डॉक्टर, लिगामेंट इंजुरी असा नेहमी शब्द सगळेजण म्हणतात तर त्याच्यामुळे सुद्धा गुडघेदुखी होते तर ते म्हणजे काय आणि त्याच्यावर आयुर्वेदात उपचार आहेत का?
0: कुळशांचं काम हे सांध्यांमध्ये अतिशय महत्वाचं असतं. तो सांधा धरून ठेवणं आणि सांध्यांची कोणतीही हालचाल असू देत, मुवमेंट असेल, तर ही कुळशांमुळेच होत असते. स्वाभाविक आहे, गुडघा हा सांधा असा आहे की तुमच्या शरीराची हालचाल कशाही पद्धतीने होत असते त्या पद्धतीने गुडघ्याची हालचालही होत असते, त्या पद्धतीने लिगामेंटची हालचाल होत असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला स्पोर्ट्स इंजुरीमध्ये जनरली जे जनरली रोज खेळणारे असतात, म्हणजे बॅडमिंटन असू देत, टेनिस असू देत, बास्केटबॉल असू देत किंवा कोणताही खेळ खेळताना कशाही पद्धतीने ज्या वेळेला मुवमेंट्स होत असतात, एखादा जर्क बसतो किंवा आघात झालाय, ऍक्सिडेंट झालाय, चालत आहे मनुष्य आणि कोणी टू व्हीलरने मागून येऊन आघात केलेला आहे, धडकलेला आहे, असं असेल तर बऱ्याच वेळेला हे कॉमनली होत असतं. त्यावेळेला लिगामेंट इंजुरी होते, म्हणजे लिगामेंट तुटतो किंवा सरकतो किंवा फक्त त्या ठिकाणी सूज येते, बऱ्याच वेळेला आत पाणी साठायला सुरुवात होते आणि त्यावेळेला दुखावा खूप जास्त प्रमाणात असतो. जिने चढणं उतरणं ही प्रोसेस होत नाही, लॅटरल मुवमेंट म्हणजे कोणतीही गुडघ्याची मुवमेंट करतानाही त्रासदायक होत असते, त्या ठिकाणी सूज जास्त प्रमाणात होत असते, अशा पद्धतीने लक्षणं पेशंटला दिसत असतात. मग बऱ्याच वेळेला लिगामेंटचे ऑपरेशन केले तरी त्रास कमी होत नाही. जसं हाड हे भरीव स्ट्रक्चर आहे, फ्रॅक्चर तुम्हाला झालं तर तुम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिस लावलं की लगेच ते हाड भरून येतं, शरीर भरून आणण्याचं काम करतं. पण लिगामेंट हे थिक स्ट्रक्चर नसल्यामुळे, ते कार्टिलेज सारखं स्ट्रक्चर असल्यामुळे ते लवकर भरून आले अशी गोष्ट होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला लिगामेंट इंजुरी असेल त्यावेळेला ऑपरेशनचा सल्ला सुद्धा दिला जातो किंवा ऑपरेशन करून सुद्धा फरक पडत नाही. तर अशा पेशंटमध्ये आयुर्वेदिक उपचारांमध्ये जळवा लावणं, रक्तमोक्षणाचा उपयोग खूप छान होत असतो. कोणतीही लिगामेंट इंजुरी असेल जितक्या लवकर तुम्ही जळवा लावताल तितक्या लवकर तिथे साठणारं अशुद्ध रक्त हे बाहेर पडायला मदत होते आणि त्याच्याबरोबर रक्तप्रसादन चिकित्सा, वातशमन करणारी चिकित्सा आणि भ्रूण चिकित्सा या सगळ्या गोष्टी एकत्रित झाल्या तर लिगामेंट इंजुरीमध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट आयुर्वेदिक खूप छान मिळतात. लिगामेंट टेअरच पूर्ण झालेला असेल तर स्वाभाविक आहे तो पूर्ण कधीच भरून येऊ शकत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे 60-70% दुखणं आणि लक्षणं आपण आयुर्वेदिक उपचारांनी करू शकतो. टेअर असेल तर मे बी काही काही वेळेस शस्त्रकर्माची आवश्यकताही लागू शकते.
1: बरोबर आहे. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45 83 90 90 20 45 83 90 90 20 45 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. डॉक्टर, या भागामध्ये तुम्ही आमवात, वातरक्त आणि लिगामेंट इंजुरी याबद्दल गुडघेदुखी कशी होते यामुळे हे सांगितलं. पुढच्या भागात मला वाटतं एकूणच सगळ्या गुडघेदुखीवर पंचकर्मांचा उपयोग काय आहे याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर या भागात वेळ संपली म्हणून इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: क्लीन। सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822191320।
1: श्रोते हो नमस्कार। मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांमधले तज्ज्ञ आपल्याशी गप्पा मारत असतात। आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक

0: संदीप पोद्दार सर. संदीप सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: मी म्हणलं तसं आता तुम्ही तुमच्या पाण्याची स्वच्छता किंवा पाणी साठवण्याच्या जागेची स्वच्छता या विषयातले तज्ञ म्हणून मला तुम्हाला असं विचारायचं आहे की उन्हाळा आणि उन्हाळा संपताना सुरू होणारा पावसाळा या दरम्यान काय आणि कशा पद्धतीनं आपण या सगळ्या विषयाकडे बघू शकतो की पाणी आणि पाण्याची स्वच्छता.
1: आता तुम्ही पाहिलं असेल की आपल्या पुण्यामध्ये इतक्या वर्षापासून आपल्याकडे वेगवेगळे ठिकाणचे साठवण्यासाठी डॅम्स वगैरे आपण अलीकडे सगळे उपलब्ध आहेत, पण तरी आपल्याला पाण्याचा तुटवडा हा जाणवतो त्यावेळेस आणि वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी आपल्याला प्यायची गरज पडते किंवा वापरायची गरज पडते आणि बऱ्याच वेळा टाकीमध्ये पाणी असं नसतं आणि लोकांना ती संधी मिळत नाही की आपण ते स्वच्छता करू शकतो म्हणून. तर मी असं सुचवलं की आत्ताचा जो पाऊस येणार आहे ही आपण संधी म्हणून घेतली तर दोन गोष्टी साथ देऊ शकतात की त्याच्यातलं जे पाणी जे खराब आहे शेवटचं ते त्याच्यामुळे होणाऱ्या टाक्या खराब आणि आपली स्वच्छता असा मेळ घालून आपण त्या स्वच्छतेकरता लक्ष केंद्रित करू शकतो.
0: ऑलरेडी पाण्याची पातळी खूप कमी झालेली आहे तर टाकी स्वच्छ करणं सोपं आहे असं तुम्हाला म्हणायचं.
1: एक्झॅक्टली. म्हणजे त्याचं कारण असं की आता बऱ्याच ठिकाणी पाणी नव्हतं, लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या सोर्सेस वापरून पाणी आणलं त्यांच्या घरापर्यंत. त्याच्यामध्ये स्वाभाविकरित्या वेगवेगळ्या सोर्सेसचं पाणी वेगवेगळ्या क्वालिटीचं असणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं जे काही गुण अवगुण जे आहेत ते पाण्याचे ते वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे काय आहे की टाकी स्वच्छ असणं एकमेव आपण म्हणूया की ते एकमेव पर्याय आपल्याकडे आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पाणी नसल्यामुळे लोकांना संधी मिळाली नाही टाक्या स्वच्छ करण्याची. ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. टाकीतच पाणी नसेल तर प्रश्न पडतो की आपण कधी बुलवायचं त्याच्यामध्ये. तर ही सुवर्ण संधी असू शकते या कालावधीमध्ये की आपण त्या टाक्या स्वच्छ करू शकतो असं ते साध्य आपण करू शकतो त्याच्यामध्ये. तर जनरली काय होतं की वरच्या टँक ज्या आहेत त्या पहिल्या होतात आणि खालचं पाणी वरती पंप केलं जातं नंतर खालच्या टाक्या होतात. ही सरळ योग्य किंवा आपण ज्याला म्हणतो की लोकांना त्याचा त्रास होणार नाही किंवा पाणी मिळणार नाही याच्याकरता असलेली ही पद्धत जवळजवळ सगळ्या एजन्सी हे फॉलो करतात त्याच्यामध्ये आणि ज्या नामांकित आहेत त्यांना माहिती की आपण जर जात आहोत तर आपल्याला लोकांची काळजी पहिली घ्यायला पाहिजे, पाण्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्याला ती स्वच्छता मेंटेन करायला लागेल.
0: याबद्दल तुमच्याकडून अजून ऐकायच आहे पण त्याआधी श्रोतेहो पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320 आमची वेबसाईट www.bapudservices.com. संदीप सर तुम्ही आता सांगताय की उन्हाळा आणि पावसाळा याच्या मधला जो काळ असतो जेव्हा पाणी ऑलरेडी कमी झालेलं असतं तेव्हा आपण पाणी साठवण्याची जागा कशी स्वच्छ ठेवू शकतो. आता तुम्ही नेहमीच असं म्हणता की यासाठी तज्ञांकडे गेलं पाहिजे किंवा त्या एजन्सीज असतात ज्या चांगल्या पद्धतीनं हे काम करतात, यांच्यापर्यंत जाणं का महत्वाचं आहे आणि त्या कशा काम करतात हा तुमचा काय अनुभव त्याबद्दल सगळं सांगा ना.
1: जसं आपण बऱ्याच वेळा चर्चा केली की नियोजन आणि त्या एजन्सीजचा असलेला अनुभव आणि त्यांची त्या एजन्सीच्या लोकांची व्यक्तिगत स्वच्छता ह्या तीन याच्यावरती आपण ठरवतो की बाबा आपल्याकडे खरंच आपण त्यांना बोलू शकतो का त्याच्यामध्ये. तर मी असं म्हणलं की नियोजन जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी आल्यानंतर पहिले पाणी आपण गेल्यानंतर मिळणार आहे का ही त्यांनी प्राधान्याने पाण्याची गोष्ट आहे काम करताना. त्यानंतर काम होत असताना किंवा ज्या प्रोसिजर्स आहेत ज्या फॉलो करायला पाहिजेत की जसं मागच्या आपलं बोलणार की टाक्या जर खूप जुन्या असतील तर त्यांची स्वच्छता ही तेवढीच नाजूक आहे आणि त्या नाजूक स्वच्छता असेल तर कुठलं प्रकारचं स्वच्छता पाहिजे तर ती मॅन्युअल क्लिनिंग आपल्याला सोयीची पडते. कारण प्रेशर क्लिनिंगमध्ये होतं कसं की जरी कुठल्याही मशीन्स असतील ज्या स्वच्छता करतात प्रेशर क्लिनिंगमध्ये तर त्याची जी काही प्रेशरची जी काही ताकद आहे किंवा पॉवर आहे असं नको की आपल्या टाक्या खूप जुन्या आहेत आणि आपण एखाद्या एजन्सीला काम दिलंय तर त्या गेल्यानंतर एजन्सी गेल्यानंतर ते गळती होतीये टाक्यांची त्याच्यामध्ये. म्हणजे एकीकडे आपला विश्वास आहे की त्या एजन्सी चांगलं काम करतील आणि दुसरीकडे असा आपला विश्वास आहे की ते गेल्यानंतर आपल्याला काही त्रास नको. तर या अनुषंगाने ज्या पाहणाऱ्या एजन्सी आहेत त्या महत्वाच्या ठरतात की या टाक्यांसाठी कुठली गरज आहे, कुठल्या प्रकारची स्वच्छतेची गरज आहे त्याच्यामध्ये. आणि तो जो आपण भाग पाहिला तर सुरक्षितता जे आहे सेफ्टी फीचर जो आहे आपल्याला अनुभवास मिळू शकतो त्याच्यामध्ये. तर ही जी पद्धत आहे ती महत्वाची आहे त्याच्यामध्ये असं मला सांगायचं.
0: तुमच्याकडून अजूनही याबद्दल जाणून घ्यायचंय पण त्याआधी एक विश्रांती. श्रोतेहो पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91 3320 या नंबरवर.

0: 98921 91 320 9822191320 आमची वेबसाईट www.baputservices.com. सर, तुम्ही आता सांगितलं तसं की ऑथोराइज्ड एजन्सीज कडे जाणं का महत्वाचं आहे, तर ते कशा पद्धतीनं काम करतात? मॅन्युअल क्लिनिंग असेल किंवा मशीन क्लिनिंग असेल, तर हे कसं होतं हे तुम्ही सांगितलं, यामध्ये अजून काय मुद्दे आहेत?
1: आता त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहाल की आपल्याला सायक्लिक ऑर्डरमध्ये, पिरियॉडिकल ऑर्डरमध्ये त्या टाक्या मेंटेन करणं अपेक्षित आहे. स्वच्छता जरी आपण म्हणलं तरी पण त्याचा मेंटेनन्स जो आहे तो सायक्लिक ऑर्डरमध्ये किंवा पिरियॉडिक ऑर्डरमध्ये होणं अपेक्षित आहे. म्हणजे मला असं अनुभवतं की त्या टाक्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे प्राणी सापडतात.
0: अच्छा.
1: म्हणजे मला असं म्हणजे की एकदा झाली आणि झालं हे जे काही प्रकरण ना ते इतकं घातक आहे की त्याच्यामध्ये काही सापडलं आपल्याला तर ते पाणी आपल्या प्यायची वेळ येते. आणि सगळ्या अपार्टमेंटच्या मंडळींना एकदमच नाही का आता कोणतरी येऊन पहिले टाकी स्वच्छ करा असा एक आढावडा सुरू होतो त्याच्यामध्ये. आणि तो काय 24 तासामध्ये कधी पण होऊ शकतो. आणि 24 तासामध्ये एजन्सीज मिळणं अवघड आहे, कारण या सगळ्या लोकांचे नियोजन ठरलेलं असतं की कुठला विभाग कधी, कुठला विभाग कधी, कुठले कस्टमर कधी वगैरे वगैरे. तर मग त्याच्याकरता काय आहे की ते पिरियॉडिक ऑर्डर का मेंटेन करायला पाहिजे की एखादी आपल्या अशी काही घटना घडली असेल किंवा झाकण उघडं राहिलं असेल तर जे मंडळी टाक्या स्वच्छ करतात त्यांना तरी ते आढळून येतं की बाबा अशी जी परिस्थिती आहे टाक्यांमध्ये. आणि आता मी जसं मागच्याच म्हणलं की उंच असलेल्या टाक्या किंवा खाली जमिनीतल्या टाक्या तर स्वाभाविक दुर्लक्ष होणारच. म्हणजे जसं मागच्याच म्हणलं की इथं ग्राहकाची काहीही चूक नाहीये की ते काही पडलंय आणि त्यांना कळलं नाही वगैरे. पण ज्या अथॉरिटी एजन्सीज आहेत की त्यांचे मंडळी येतात ते पाहतात झाकणं व्यवस्थित आहेत का, उघडली तर नाहीत ना कोणी, किंवा त्यात काही पक्षी तर पडू शकत नाही ना, हे सगळं पाहणी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे टाक्या स्वच्छ करताना. म्हणजे टाक्या स्वच्छ केल्या म्हणजे आपण आता पूर्ण विराम दिला यावर्षी असं होऊ शकत नाही त्याच्यामध्ये.
0: जसं आपण
1: मेंटेनन्स महत्वाचं आहे म्हणतो तर आपण मेंटेनन्स म्हणतो की रेग्युलर मेंटेनन्स का तर आपल्याला तो उपयोगाचा आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जर पाहिलं की त्याच्या ज्या किमती आहेत किंवा इकॉनॉमी जी आहे ती इतकी साजेशी आहे की 12 लोकांसाठी सुद्धा खूप किमान खर्च त्यांना येतो त्या त्यावेळेस. फक्त होतं कसं की कोणी लक्ष घालायचं, मी घालायचं का तुम्ही घालायचं का तिसऱ्या कोणी घालायचं, हा एकमेव कळीचा मुद्दा आहे जो सध्या आम्हाला जाणवतो त्याच्यामध्ये. आणि तो स्वाभाविक आहे कारण तो व्हॉलंटरी जॉब आहे त्याच्यामध्ये, अशी ती परिस्थिती आहे.
0: खूप छान गप्पा आज आपल्या झाल्या सर, तुम्ही याबद्दल आम्हाला सांगितलं त्यासाठी धन्यवाद. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98921 91 320 या नंबरवर. 98921 91 320 9822191320 आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते बापूत सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गंड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत, स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

श्रोते हो नमस्कार. शार्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीपते उदय या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत कंबरदुखीबद्दल, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे.

0: नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
2: डॉक्टर. कंबरदुखी किंवा सायटिका होण्यामागची काय कारण आहेत याबद्दल आपण काय सांगाल?
1: कंबरदुखी आणि सायटिका याची जर कारण आपल्याला अभ्यासायची असतील तर आपण ऑक्युपेशनल हजार्ड्स किंवा व्यवसायामुळे होणारे आजार जे काय असतात याच्याकडे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ शेतकरी वर्ग आहे, बऱ्याच अंशी त्यांना खूप वजन उचलायला लागतं, खूप शारीरिक कष्ट करावे लागतात, त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना सुद्धा कुठे ना कुठे कंबरदुखीचा सायटिकेचा त्रास होत असतो. बरेचशी लोक हे ड्रायव्हिंग व्यवसायामध्ये देखील असतात, त्यांना देखील कंबरदुखीचा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. बऱ्याच अंशी लोकांची जीवनशैली आता बैठक काम करण्याची झालेली आहे. बैठक काम करण्याची झाली असल्यामुळे सुद्धा आमवात वाढणं किंवा कंबरदुखी वाढणं हे देखील प्रमाण आपल्याला दिसून येतं. नंतर सगळ्यात महत्वाचं काय की उभं राहून खाणं, घाईघाईनं खाणं हे देखील कंबरदुखीचं एक कारण असू शकतं. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने उठणं, बसणं, चालणं, झोपणं हे देखील कुठे ना कुठेतरी कंबरदुखीला पोषक आणि पूरक ठरू शकतं. त्याचप्रमाणे स्थूलता असणं, खूप बाळणपणं जर झाली असतील तर अशा स्त्रीला सुद्धा काही एक ठराविक वयामध्ये कंबरदुखीचा त्रास खूप सतावतो. बऱ्याच वेळा खूप ऑपरेशन्स झाल्यामुळे स्पायनल अनेस्थेसिया दिला जातो, त्यामुळे देखील कंबरदुखी होऊ शकते. अशी एक ना अनेक कारणे आपल्याला कंबरदुखीची दिसून येत असतात.
2: कंबरदुखी किंवा सायटिका होण्यामागची विविध कारण डॉक्टर आता आपण आम्हाला सांगितली, तर कंबरदुखी एखाद्या व्यक्तीला होते तर याची काय लक्षणं आहेत याबद्दल आपण काय सांगाल?
1: कंबरदुखीच्या लक्षणांचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस काही लक्षणं आपल्याला सौम्य प्रमाणात जाणून येतात किंवा काही कालावधीसाठीच ती कंबरदुखी असते. बऱ्याच वेळा तेल लावल्यामुळे, शेकण्याने किंवा एखादी पेन किलर घेतल्यामुळे ही कंबरदुखी नाहीशी सुद्धा होऊ शकते. पण काही वेळा हीच कंबरदुखी खूप तीव्र किंवा सहन न होणारी सुद्धा असू शकते, त्यामुळे बऱ्याच वेळा अगदी हालचाल करायला सुद्धा त्रास होतो किंवा साध्या शिंकताना खोकताना खूप असह्य वेदना होतात आणि आपण हालचालींवर लिमिटेशन्स टाकायला सुरुवात करतो. बऱ्याच लोकांना खुब्यापासून पायाच्या बोटांपर्यंत वेदना होतात आणि ह्या वेदना वीज चमकण्यासारख्या क्षणासाठी होतात, पण खूप वेदना किंवा खूप असह्य करणारी ही लक्षणे असू शकतात. त्यामुळे कंबरदुखी आणि सायटिका यामध्ये खूप लिमिटेड आपल्याला लक्षणं जरी दिसत असले तरी ती लिमिटेड लक्षणं खूप मोठ्या आजाराची पूर्वसूचना म्हणून सुद्धा ते असू शकतं. त्यामुळे कृपया कंबरदुखी कशी होते, कोणाला होते, कशा प्रकारे ती होते, केव्हा जास्त होते, कशामुळे जास्त होते, त्यासोबत अजून काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर कंबरदुखीचा व्यवस्थित अभ्यास किंवा व्यवस्थित लक्षणं आपल्याला समजू शकतात.
2: कंबरदुखी हे एखाद्या मोठ्या आजाराचं सुद्धा लक्षण असू शकतं असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, स्त्रियांमध्ये कंबरदुखीचं प्रमाण जास्त आहे असं आपल्याला वाटतं का?
1: नक्कीच स्त्रियांमध्ये कंबरदुखीचा त्रास हा पुरुषांच्या मानाने याचे प्रमाण थोडे जास्त आहे. त्याचे कारण काय की आधुनिक सवयींमुळे काही आजार आपल्याला जडले आहेत. पूर्वी पहा स्त्रिया ह्या चुल्यासमोर ठराविक पद्धतीने बसून स्वयंपाक करायचे की जेणेकरून त्या विस्तवाचा शेक त्यांच्या शरीराला मिळायचा आणि त्या स्वयंपाक करत राहायच्या. पण हल्ली काय होतं, सकाळी जाण्याची गडबड असते त्यामुळे त्या उभे राहून स्वयंपाक करतात. काही काही स्वयंपाक घरामध्ये एसी सुद्धा असतो, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. पण आश्चर्याची जितकी गोष्ट आहे तितकीच ही धोकादायक गोष्ट आहे हे सुद्धा समजून घ्या. त्यामुळे ह्या घाईच्या याच्यामध्ये मलमूत्र साठी सुद्धा जाण्याची त्यांना वेळ मिळत नाही, त्यामुळे अशा पद्धतीचे आजार हे बळावू शकतात आणि जास्त करून हे स्त्रियांना होतात हे आपल्याला दिसून येते. त्यालाच आपण मलमूत्र अवरोध असं म्हणतो. त्यामुळे दुपारची अनावश्यक झोप देखील बऱ्याचशा स्त्रियांकडून घेतली जातात. गर्भारपणात देखील कंबरदुखी जास्त असते. मासिक पाळीचे काही नियम जर व्यवस्थित पाळले नाहीत त्यामुळे मासिक पाळी जर पुढे मागे होत असेल तर आपल्याला कंबरदुखीचा त्रास स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. त्यामुळे पाळी लांबवणे किंवा पाळी पुढे ढकलणे यासाठी ज्या काही अनावश्यक औषधे घेतली जातात हे नक्कीच टाळली गेली पाहिजेत. त्यामुळे कंबरदुखीचा जटिल आजार स्त्रियांना होऊ शकतो. अशी एक ना अनेक कारणं जर आपण पाहिली तर ही बरीचशी कारणं स्त्रियांना कुठे ना कुठेतरी अनुकूल असतात, त्यांच्या दिनचर्याचा तो अविभाज्य भाग बनलेले असतात, पण अनाहूतपणे हे कंबरदुखी स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येण्याची ही काही मुख्य कारणं आपल्याला दिसून येतील.
2: डॉक्टर, इतर कोणत्या आजारामुळे सुद्धा कंबरदुखी किंवा सायटिका होऊ शकते?
1: नक्कीच कंबरदुखी सायटिका हे मूळ लक्षण आहे की मूळ आजार आहे याचा ज्यावेळेस होमिओपॅथिक डॉक्टर रुग्णाचा इतिहास अभ्यास करताना ज्यावेळेस विचार करत असतो त्यावेळेस त्यांना असं लक्षात येतं की बऱ्याच वेळा मूळव्याधासोबत सुद्धा कंबरदुखी होऊ शकते. बऱ्याचशा अंशी ज्या स्त्रिया किंवा जी पुरुष स्थूल आहेत, जे रुग्ण स्थूल आहेत, त्यांना देखील कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. ज्या लोकांचं पोट पुढे आलेलं आहे अशा लोकांना सुद्धा कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. जर शरीरामध्ये कॅल्शियमची

0: कमतरता झाली अशामुळे देखील कंबरदुखीचा किंवा सायटिकाचा त्रास होऊ शकतो. आम्लपित्त जर प्रमाणापेक्षा जास्त त्रास होत असेल तर त्या आम्लपित्ताचं एक स्वरूप किंवा एक स्वरूप लक्षण म्हणून देखील कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. ग्रहणी किंवा आतड्यांच्या आजारामध्ये देखील कंबरदुखीचा त्रास झालेला आपल्याला दिसून येतो. मधुमेह या आजारामध्ये देखील कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे काही वातविकार आहेत त्यामध्ये देखील कंबरदुखीचा त्रास असतो. सोरायसिस सारख्या आजारामध्ये पुढे जाऊन सोरायटिक आर्थरायटिस असा नावाचा आजार उद्भवतो आणि त्यामध्ये देखील कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे टीबी, कॅन्सर किंवा पॉट स्पाईन यासारख्या आजारामध्ये देखील कंबरदुखीचा त्रास आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे कंबरदुखी कशी आहे, ती कुणामध्ये आहे, कोणत्या वयाच्या रुग्णामध्ये आहे, त्याचा पूर्व इतिहास काय आहे, आज त्या आजाराचं स्वरूप काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कंबरदुखी क्षुल्लक किंवा कंबरदुखी हे वरवरचा आजार नसून हा रक्तदोषातला सुद्धा एक मोठा आजार असू शकतो हे आपण जाणून घेणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. डॉक्टर, कंबरदुखी किंवा सायटिका ह्याच्यावरती होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीने उपचार केले जातात?
0: होमिओपॅथी खरोखरच निसर्ग तत्वांवर अवलंबून असणारी एक स्वयंपूर्ण अशी एक शास्त्र प्रणाली आहे. ज्यावेळेस होमिओपॅथीकडे रुग्ण येतो त्यावेळेस त्या रुग्णाचा संपूर्ण इतिहास अभ्यासला जातो. आज त्या आजाराची अवस्था काय आहे, तो आजार कसा सुरू झाला, केव्हा सुरू झाला, कशामुळे सुरू झाला, तो आजार केव्हा जास्त होतो, तो आजार केव्हा कमी होतो, काय केल्यामुळे बरं वाटतं रुग्णाला, काय केल्यामुळे तो आजार वाढतो, त्या आजारासोबत इतरही काही लक्षणं दिसून येतात का, याचीही माहिती घेतली जाते. आणि ही केस टेकिंग करत असताना ही खूप डिटेल अशी केस टेकिंग असते, कारण त्या आजाराचं मूळ कारण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कुठलाही होमिओपॅथिक डॉक्टर आपल्याला औषध देऊ शकत नाही. कारण होमिओपॅथीचं हे मूळ तत्व आहे की कॉज टू इफेक्ट, आजाराचे कारण आणि त्या कारणामुळे होणारे जे परिणाम आपल्या शरीरात आहेत ह्या सगळ्या गोष्टींची एकमेकांमध्ये सांगड घालणं खूप गरजेचं आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून जर याचा विचार केला तर आपल्याला ह्या गोष्टींची सांगड घातल्यानंतर एक व्यक्तिसापेक्ष औषध समोर येते की जेणेकरून कमीत कमी मात्रांचा उपयोग करून कितीही मोठा आजार असेल तरी तो बरा करण्यासाठी किंवा त्याला आळा घालण्यासाठी आपण होमिओपॅथीचा उपचार घेऊ शकतात आणि होमिओपॅथिक अशा रुग्णांना खूप लवकर लाभदायक ठरू शकते. होमिओपॅथीच्या उपचारानंतर जीवन नक्कीच सुखकारक आनंदमय होऊ शकते, त्याची जीवनशैली खूप सुधारू शकते.
1: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. डॉक्टर, आज आपण सर्व श्रोत्यांना कंबरदुखीबद्दल ही उपयुक्त माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोते हो नमस्कार.
4: विक्रम, आज जी आपण केस बघणार आहोत ती जयेश नावाच्या या तरुणाची. मी मुद्दाम तरुण म्हणते कारण वय वर्ष फक्त 27 वर्ष आणि या कंडिशनमध्ये वजन 105 किलो आणि उंची 170 सेंटीमीटर अशा अवस्थेत ते आपल्याकडे आले होते. बॅक पेनचा त्रास होता, शिवाय प्री डायबेटिक होते.
5: बरोबर.
4: HbA1c जे 6.2 होतं ते 3 महिन्यात कमी होऊन 5.7 वर आलो होतं.
5: येस.
4: काय होती या जयेशची केस नेमकी?
5: सांगतो. आता जयेश सारखे अनफॉर्च्युनेटली आपल्याला भरपूर लोक, म्हणजे माझ्या तरी करिअरमध्ये मला भरपूर लोक असे बघायला मिळतात ज्यांचं वजन खूप कमी वयात जास्त वाढतं आणि हेल्थ प्रॉब्लेम्स जे वजन वाढल्यामुळे चालू होतात ते सुद्धा या लोकांना कमी वयात चालू होतात.

0: ही फार अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे. आणि त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे मी भरपूर ठिकाणी असं बघितलंय, आता जयेश सरांच्याच केस बद्दल बोलायचं म्हणून सांगतो, जयेश सर हे त्यांच्या कॉलेजमध्ये असताना प्रॉपर कॉलेजच्या टीम मध्ये बास्केटबॉल प्लेअर वगैरे होते, अत्यंत उत्तम फिटनेस होता. आणि मी नेहमी हे बघतो की शाळेत किंवा कॉलेजमध्ये जे मुलं मुली ऍथलीट्स असतात किंवा कुठले तरी प्रॉपर कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स खेळत असतात, पण नंतर तो स्पोर्ट्स एकदम त्यांचा काही कारणास्तव बंद होतो, काही कारणास्तव म्हणजे मोस्टली जॉब चालू झाला आणि कॉलेज संपलं म्हणून स्पोर्ट्स बंद होतो, आणि त्यानंतर काय होतं तर हीच लोक खूप जास्त जाड होतात असं मी अनफॉर्च्युनेटली बघितलेलं आहे. जयेश सरांच्या बाबतीत तेच झालं आणि मग तेव्हापासून जे वजन वाढत गेलं ते गेले, जयेश सर सांगत होते गेल्या 5-1 वर्षामध्ये त्यांचं वजन हे 70-75 मध्ये जे असायचं ते जाऊन 105 ला पोहोचलं. हे 5 वर्षातली फक्त वजनाची वाढ आहे बेसिकली.
1: त्यांचा रिझल्ट कसा काय आला याबद्दलही आपण बोलणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. मग विक्रम, आपल्याकडे जेव्हा जॉईन झाले जयेश सर तेव्हा काय असा तू आहार किंवा काय पद्धतीने त्यांना कन्सल्ट केलं की इतका छान रिझल्ट आला?
0: सांगतो, तर आता जयेश सरांना मी म्हणलं तसं वजन तर खूप वाढलं होतं, उंची 170 सेंटीमीटर, त्याकरता 105 वजन म्हणजे खूप जास्त होतं. ऍक्च्युली त्यांनी आपल्याकडे पटकन यायचं कारण, जॉईन करायचं कारण म्हणजे त्यांनी जेव्हा रिसेंटली मेडिकल त्यांचा रिपोर्ट केला तेव्हा त्यांना दोन गोष्टी आढळल्या. पहिली गोष्ट म्हणजे एक तर त्यांना बॅक पेन हा होताच, दोन गोष्टी आढळल्या त्या म्हणजे ब्लड प्रेशर थोडंसं हायर साईडला गेलेलं आणि शुगर लेवल जी होती तर ती प्री डायबेटिक मध्ये आली होती, HbA1c 6.2 आलं होतं. आणि मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं तातडीने वजन कमी करा म्हणजे हे दोन्ही प्रॉब्लेम्स तुमचे जाण्याची शक्यता आहे. आणि जर का 6.5-6.8 वरती HbA1c गेलं तुमचं पुढच्या टेस्टमध्ये 3-4 महिन्यांनी तर ते डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की मग मात्र गोळ्या चालू करायला लागतील. आणि एवढ्या कमी वयात गोळ्या चालू करायच्या नाही आणि हेल्थ नॉर्मलला आणायचं, त्याकरता ते आपल्याकडे जॉईन झाले होते. मग त्यांना समजावून सांगितलं की एक्झॅक्टली त्यांना काय पद्धतीचं डाएट करायला लागेल, एक्सरसाइज करायला लागेल, आणि हे सगळं घरच्याच आहारातलं आपलं डाएट असल्यामुळे ते त्यांना करायलाही सोपं गेलं. एक्सरसाइजही ते घरीच करत होते कारण का आपल्या जिमपासून ते खूप लांब राहत होते आणि घरच्या घरी व्यायाम आणि घरच्या घरी डाएट असल्यामुळे फॉलो करायला त्रासच आपल्या क्लायंट्सला युजली काही होत नाही कारण का फॅन्सी काही गोष्टी आपल्या डाएटमध्ये नसतात आणि एक्सरसाइजेस जे असतात ते घरच्या घरी विदाऊट इक्विपमेंट होऊ शकतात. तर त्यामुळे ते सगळं सोपं गेलं. पहिल्या महिन्यात त्यांनी चालू केलं, चालू केल्यानंतर पहिल्या महिन्यातच त्यांचं 4 किलोनी वजन कमी झालं होतं आणि ते झाल्यानंतर त्यांना अजून कॉन्फिडन्स आला आणि त्यांना अजून विश्वास पटला की जे काय आपण करतोय ते व्यवस्थित आणि बरोबर आहे. आणखीन उत्तम पद्धतीने ते फॉलो करायला लागले ते आणि आज आपण त्यांचा टोटल रिझल्ट बघितला तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झालेले आहेत, पण या 3 महिन्यामध्ये त्यांचं वजन 11 किलोनी कमी झालंय, 105 वरनं 94 गेलंय नंबर 1. नंबर 2, त्यांचं वजन कमी होता होता त्यांचा जो बॅक पेनचा थोडाफार इश्यू होता म्हणजे बसूनच काम असल्यामुळे बॅक पेन होत होता तो कम्प्लिटली गेला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे HbA1c जे 6.2 होतं ते आता 5.7 म्हणजे नॉन डायबेटिक रेंजमध्ये ऑलरेडी आलेलं आहे. वजन अजून कमी करायची भरपूर गरज आहे, ते होत राहील, पण सुरुवात याची खूप चांगली झाली आणि आय थिंक दॅट इज अबाउट इट.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विविध ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकले पुणे विविध भारती 101 FM वरून.
4: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम ड्राई के हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
7: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे.

0: आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातमीपत्र.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सादर केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विजयी अपक्ष उमेदवार आमदार गोकुळ गीते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं आहे. काल रात्री मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भात घोषणा केली. यावेळी पक्षाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत उपस्थित होते. संपूर्ण भारतातील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडो अॅथलेटिक्स सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेली 10वी पुणे पंढरपूर सायकलवारी नुकतीच मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. देहू येथील गाथा मंदिरापासून सुरू झालेल्या या वारीत 2350 सायकलस्वारांनी विक्रमी सहभाग नोंदवत 235 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. सायकलिंग, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचा संगम घडवून आणणाऱ्या या सायकलवारीनं समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. पालघर जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून जिल्ह्यात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गातही समाधानाचं वातावरण असून आगामी खरीप हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यात अनेक भागांमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे ठीक 11 प्रसारित करत आहोत चंदू काका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते राज बब्बर यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही सुमधुर हिंदी चित्रपट गीतं आजच्या चंदूकाका सराफ मधुमालती कार्यक्रमात. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत प्रेमगीत चित्रपटातल्या इंदिवर यांच्या गीतानं स्वर आणि संगीत जगजीत सिंग यांचं.

प्रेमगीत चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं जगजीत सिंग यांचं. आपण ऐकत आहात चंदू काका सराफ मधुमालती, पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मुरई.

0: या गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

जीने नाही दुंगा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीताचा साज होता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती, पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचे पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: अहो, सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
7: अगं, मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय. तरुण भारत वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
6: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
7: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
8: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
9: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
10: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
9: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
10: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
9: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
10: संपर्क 9689911240.
9: 9689911240.
11: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
12: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात भीगी पलके चित्रपटातलं एम जी हशमत यांचं गीत, संगीतकार जुगल किशोर.

0: देगा।
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: महागाईचा वाढतोय गुंता,
3: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
2: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये डिझेलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
2: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध। डेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या। डेंटॉनिक,
3: नकलेपासून सावधान।
2: डेंटॉनिक,
6: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती।

0: या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, अभिनेते राज बब्बर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर चित्रित काही सुमधूर गीतं आपण ऐकत आहात चंदू काका सराफ मधुमालती कार्यक्रमात. कार्यक्रमातलं या नंतरचं गीत वारिस चित्रपटातलं वर्मा मलिक यांचं, संगीत उत्तम जगदीश यांचं आणि स्वर आहेत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचे.

0: आनंद।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, अभिनेते राज बब्बर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर चित्रित काही सुमधूर गीतं आपण ऐकत आहात चंदू काका सराफ मधुमालती कार्यक्रमात। कार्यक्रमातलं या नंतरचं गीत वारिस चित्रपटातलं वर्मा मलिक यांचं, संगीत उत्तम जगदीश यांचं आणि स्वर आहेत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचे।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
6: राज बब्बर यांच्यावर चित्रित कार्यक्रमातलं यानंतरचं गीत रिश्ता कागज का या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीत आहे राजेश रोशन यांचं, स्वर लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात रिश्ता कागज का या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात चंदू काका सराफ मधुमालती, पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही गहू शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना, त्यांच्या

0: कडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
0: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
0: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: देगा।
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच।
3: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: महेंद्र कपूर आणि सलमा आगा यांच्या युगलस्वरात निकाह चित्रपटातलं हसन कमाल यांचं गीत, संगीत साज रवी यांचं।

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात झूठी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. माया गोविंद यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती, पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा।

0: आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: अभिनेते राज बब्बर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर चित्रित चित्रपट गीतं आपण ऐकत आहात चंदू काका सराफ मधुमालती कार्यक्रमात. शेवटी ऐकूया आप तो ऐसे न थे या चित्रपटातलं निदा फाजली यांचं गीत. संगीतकार उषा खन्ना, स्वर आहे मनहर उदास यांचा.

0: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: सकाळचे 11:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातमीपत्र.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते मम्मुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अंमली पदार्थ प्रकरणांवर सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. राज्यातील प्रथम वर्ष पदविका डिप्लोमा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कॅप फेरीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. याआधी 22 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत होती, मात्र विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि विविध आवश्यक प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन मुदतवाढ देण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं. आतापर्यंत 1,45,708 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 1,15,053 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज मान्यतेसाठी सादर केले आहेत. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात आज सकाळी अर्धा तास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतपिकं आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि सर्वत्र पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुमशेत, ठाकरवाडी आणि पांगरीमाथा परिसराला या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यात पावसासाठी आज दक्षतेचा केशरी बावटा जारी केला असून पुढील 3 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर तसंच पुणे, रायगड आणि रत्नागिरी इथल्या घाट क्षेत्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8:00.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: आपण ट्यून केलंय पुण्यातलं सर्वात लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM। दुपारचे 12:50 झाली आहेत। प्रसारित करत आहोत फोन इन आपली आवड, सादर करत्या गौरी लागू।

0: श्रोते हो नमस्कार. फोन इन आपली आवड या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: हा आकाशवाणी ना. आपली आवडसाठी मला गाणं सांगायचं आहे.
0: हा
1: माझं नाव मिनी पेटे.

0: देवान,
1: हाँ
0: मला बना बापू म्हणत ते मी पण आरशात पाहू ग, मी पण त्या माझ्या संघचे नाव सांगू का?
1: सांगा ना, सांगा सांगा.
0: मीरा कोळगे, सविता पगारे, शशीरावात राम आणि मारुती झिंगरे, दिगंबर सोनून, एवढे जण राहतो आम्ही.
1: अच्छा,
0: सानात बेंद्रे.
1: बर बर, कुठून बोलताय?
0: मी पुण्यातूनच बोलते मॅडम.
1: बर बर. हा,
0: माझं गाणं लावा म्हणते.
1: हो हो, लावूया ना. तुम्ही रेडिओ ऐकणारा दिसता, रोज ऐकता का रेडिओ?
0: हो, रोज ऐकत असते मॅडम, मी पूर्ण कार्यक्रम ऐकत असते.
1: हा हा,

0: नमस्कार.
1: हा, फोन इन आपली आवड. नमस्कार.
0: गौरी ताई, मी रघुनाथ दुकानदार बोलतोय, कोथोडीवरून.
1: हा, बोला रघुनाथजी.
0: इतका आनंद झाला की बऱ्याच वर्षातून ताई बोलतोय आपण.
1: हो, खूप वर्ष झाली.
0: आता काय झालंय, आम्ही शेतकरी आहोत ना.
1: हा,
0: आता शेतीची उन्हाळ्याची जी काम असत, नांगरणी करणे, परसांत खत टाकणे, हे काम पूर्ण झाले. परंतु आमचं लक्ष लागले ढगाकडे.
1: खरंय.
0: कारण काय झालंय, जसं आम्हाला खेड्यामध्ये जिमनीला पाणी लागतं, तर शहरामध्ये पण तुम्हाला पिण्यासाठी पाणी लागतं ना.
1: हो ना.
0: आणि तुम्हाला सांगतो, आता एक बरोबर नक्षत्र पौर्णिमा होत आलेला आहे, त्यामुळं चिंताग्रस्त आम्ही झालेलो आहोत शेतकरी बांधव.
1: खरंय.
0: आता फळबागा वगैरे असं ते पण वाळून चालले ना.
1: अरे अरे,

0: खरंय, पावसाची प्रतीक्षा आहे सगळ्यांनाच. पण तुमचा काय अंदाज आहे? नेहमी असं म्हटलं जातं ना की बहावा फुलला की त्याच्यानंतर अमुक दिवसांनी पाऊस येईल, किंवा पेरते भा असं करत जर पक्षी ओरडला तर पाऊस येण्याची शक्यता असते, किंवा पावसाची तयारी असते, सिकाड्याचे आवाज असतात. असं निसर्ग आपल्याला अनेक पद्धतीने सांगत असतो की पाऊस कधी येणार. तर तुमच्या भागामध्ये असे काही आडाखे आहेत का पावसासंदर्भातले?
1: आता काय होतं, ज्या टायमाला पूर्व दिशेला जर वीज चमकली किंवा सकाळच्या आपण आबाळ आलं थोडस आणि ते आमच्या भाषेमध्ये आम्ही खारवाट म्हणतो, तसं आलं तर पाऊस येतो 3-4 दिवसामध्ये.
0: बर,
1: आणि ते वातावरण सध्या चालू आहे आता.
0: अच्छा, म्हणजे अशा आहे की 3-4 दिवसात पाऊस येईल.
1: 3-4 आपलं जे आता कार्यक्रम चालू आहे ना रेकॉर्डिंगचा, गाणं ऐकत ऐकतच आपण पावसाचा आनंद घेऊ शकतो ना.
0: बरोबर बरोबर. आणि असं आहे की हे जुनं शहाणपण जे आहे त्याच्या जोडीला आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातनं अनेक गोष्टी ज्या विकसित झाल्या आहेत, हवामानाचे अंदाज अतिशय अचूक पद्धतीने सांगता येऊ लागलेत आता. या दोन्हीची सांगड घालूनच आपल्याला पावसाची वाट पाहिजे ना, आपण काय करणार त्याच्यात.
1: हो, आता तुम्हाला सांगतो आपण प्रदूषण वगैरे म्हणतो का नाही, हा जरी भाग असला आता गेले आपण पाहिलं पावसापेक्षा पाऊस जास्त झाला गेल्या वर्षी.
0: हो खरंय.
1: आणि यंदा काय झालं, आता मरग नक्षत्रामध्ये जर पाऊस वेळेवर झाला तर खरीपाची पिकं चांगली येतात ना.
0: बर,
1: आणि खरीपाची पिकं वेळेवर आली तर रबी पिकाला सोपं जातं परत.
0: बरोबर,
1: तो कालावधी असतो ना खरीप पिकाचा, तो जर पुढे ढकलला की पुढचं पीक पुढे जात ना.
0: बरोबर, सगळं गणितच बदलतं.
1: हो, आणि शेतकरी जे आहे ते तर सगळं अवलंबून शेतीवरच आहे ना.
0: खरंय. आणि पावसावरती अवलंबून अशी आपली शेती, हे गणित बदलत नाही का आता इतक्या वर्षानंतरही?
1: आता काय होतं, तरी जागोजाग तुम्हाला सांगतो ताजर तलाव म्हणा किंवा मोठमोठे काय धरणेत का नाही. आता समजा निधाराशे आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे तर त्याच्या भोवतालची गाव चारा शेजारची त्यांच्यासाठी शेतीचं म्हणजे उत्पादन वाढतंय ना, मग तिथं केळी म्हणा ऊस म्हणा ही उत्पादन येत आहे. परंतु त्याच्या अंतरावर जे जिमले त्यांना पाणी येत नाही ना, असं होतंय.
0: खरंय. आपल्या खूप गप्पा झाल्या, पण आपला कार्यक्रम आहे गाण्यांचा, तर आज गाणं कुठलं ऐकायचं तुम्हाला?
1: तर प्रल्हाद शिंदे यांनी गीत गायले ना, पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझं लई तानलं शतकवाणी. तर आपण काय करूया, विनवणी करूया वरुण राजाला
0: खरं
1: की आम्ही गाणं ऐकायच्या टायमाला पाऊस आला पाहिजे.
0: बघा, तुमची इच्छा आपली कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांपर्यंत नक्कीच पोचली, आणि मला खात्री आहे की आता सगळ्यांनाच ही इच्छा आहे की एकदाचा बाबा पड, एकदाचा पाऊस येऊ दे आणि सगळं चक्र पूर्ववत होऊ दे. या इच्छेसह थांबूया आणि ऐकूया गाणं तुमच्या पसंतीचं. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, हॅलो, आपली आवड.
1: नमस्कार.
0: हां, बोला.
1: मी मिरजहून विठ्ठल देशपांडे बोलतो.
0: बोला.
1: मला आज माझं माझं मनीचं होतं हे गाणं ऐकायचं होतं. वाघ्या कुत्रा असतो त्याच आणखीन त्या जो कलाकार आहे त्यांचं ते एकमेकावरचं जे माणसाचं आणखीन मुख्या प्राण्याचं प्रेम किती जिव्हाळा असतो हे त्या गाण्यातनं दाखवलेलं आहे. ते गाणं ऐकायचं.
0: जरूर ऐकूया. पण त्याच्याबद्दल
1: माझ्या मते काल
0: आपण बोललोय
1: बरोबर
0: बोललोय, पण हा कार्यक्रम वेगळा आहे.
1: हो बरोबर आहे. तसं तर आकाशवाणी पुणे केंद्राशी संपर्क तर म्हणजे असं फार जुनंच हे आहे. लहानपणापासूनच आकाशवाणी पुणे केंद्राशी नातं जोडलेलं आहे. कार्यक्रम तर सगळे ऐकले जातात,
0: म्हणजे
1: शास्त्रीय संगीत असेल किंवा चित्रपट संगीत असेल हे तर कार्यक्रम ऐकले जातात. आणि म्हणजे नभोनाट्य आणखीन नाटकं ही जास्त ऐकली जातात.
0: अच्छा अच्छा.
1: हा, कारण पूर्वीची जी नाटकं आणि नभोनाट्य जी सादर केली जायची प्रसारित केली जायची ती फार चांगली हो म्हणजे रंग म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवरची पण नाटकं बरीचशी पुणे केंद्रावरनं सादर झालेली आहे.

0: हॅलो.
1: हॅलो, आपली आवड बोला.
0: हा नमस्कार, कोण काय बोलताय?
1: गौरी लागू.
0: मी बळवंत काळ बोलतोय, लोणी काळ बरोबर.
1: हा बोला.
0: मराठी गाण्यांचा कार्यक्रम
1: आहे
0: आज?
1: हो, आज मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे. कुठलं गाणं आहे? कसं?
0: ते सुमंत आता गेलेच ना, त्यांचं कुठलंही एखादं चांगली गाणं असेल तर लावा.
1: सुमन कल्याणपूर यांचं गाणं ऐकायचं आहे.
0: हो
1: बरं.
0: आणि सगळ्यांना शुभेच्छा.
1: हो, कशाच्या शुभेच्छा? अशाच
0: सगळ्या असतात, नेहमीच्या शुभेच्छा
1: सगळ्यांना. बर
0: कैलास शिंदे, आपले भुजबळ साहेब, आणि मी माताराम शिजाला बसलेलो आहे.
1: अच्छा.
0: माझा वेळ बरोबर 60-65 वर्ष सवाचे. माझे गाणी चालू येत आता.
1: ऐकूया तुमचं कल्याण गीत.
0: ओके, चालेल.

0: हॅलो,
1: हा फोन इन आपली आवड, बोला.
0: नमस्कार.
1: हा
0: मी जीवन पुजीर बोलतो पैठण वरून.
1: हा बोला.
0: हा आम्हाला एक मराठी गाणं, मराठी गाण्याचे आपली आवड आहे ना.
1: होय होय, सांगा कुठलं गाणं ऐकायचं आहे.
0: मत्स्यकन्यामधलं अहो नाटक.
1: ओके, बर. वसंत कानेटकरांनी लिहिलेलं नाटक.
0: हो हो, ते
1: मत्स्यगंधा नाटकातलं गाणं तुम्हाला ऐकायचं आहे. नाटकातलंच ना. बाकी काय नाही
0: तुमच्याकडे.
1: अच्छा अच्छा.
0: नाही नाही, तुमच्याकडे पण लागतच नाही फोन, आता पहिल्यांदाच लागलाय फोन.
1: अच्छा अच्छा, बर बर बर, स्वागत आहे आपलं. आणि ऐकूया संगीत. मत्स्यगंधा नाटकातलं हे पद पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत आहे, ऐकूया.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: हा नमस्कार, फोन इन आपली आवड।
3: हा नमस्कार मॅडम, मी विठ्ठल पिसा बोलतो, यशवंतग्राम कौलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून बोलतो मॅडम।
2: हा बोला।
3: पुणे आकाशवाणी केंद्राचे आम्ही कार्यक्रम ऐकत होतो मॅडम।
2: अच्छा, आवडतात?
3: हो आवडतात मॅडम, न्यूज ऑन ए आय ह्या ऍप वर, कारण की ऐका एकदम क्वालिटी चांगली भेटते मॅडम।
2: अच्छा वा।
3: आणि रेडिओ पण, रेडिओ सेट पण ऐका मिळते मॅडम, माझा थोडं आवाज थोडा खरखर येते थोडा,
2: पण
3: एवढं लांब असून बी रेडिओ पण चालते आपलं आकाशवाणी पुणे केंद्र।
2: आज काय ऐकायचंय तुम्हाला?
3: आज रोशनकर सातारकर यांची लावणी ऐकायची मॅडम मला।
2: रोशन सातारकर यांची लावणी,
3: या गाण्यासाठी आमचे दोन तीन मित्र आहेत मॅडम।
2: कोण?
3: आमचे नारायण पांचाळ आहेत पाथरीचे, रघुनाथ दुकानदार आहेत पोंदवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूरचे, आणि शेख अकबर आहेत कौलगावचे।
2: बर, ऐकूया रोशन सातारकर यांनी गायलेली ही लावणी।

0: हॅलो.
1: हा नमस्कार, फोनिन आपली आवड.
0: नमस्कार.
1: हा बोला.
0: फोनिन आपली आवड.
1: हो,
0: सुभाष बोधंत पाण्याचा राघव तालुक करमाळा जिल्हा सोलापूर.
1: हा बोला.
0: हा ताई, आता काय झाले बरं का?
1: हा
0: आपण कोण बोलता?
1: गौरी लागू.
0: गौरी लागू. मी सुभाष बोधंत पाण्याचा राघव. अहो गौरी ताई, तुम्ही पहिले एक रुपया फोन आपल्या आवडला.
1: हो पहिलाच
0: लोगो असावाला.
1: हो तुम्ही पत्र पाठवत असत पूर्वी, मला हे नाव खूप परिचय असं वाटलं, सुभाष बुधवंत.
0: अहो कित्येक वेळेस तुमचं मी समालोचन ऐकवतोय. सिद्धार्थ बेंद्रे साहेबाचं ह्याचं तुमचं होतं, प्रशांत कुलकर्णी होते. अहो मी जुना सुरत आहे.
1: हो
0: तरी म्हणलं गौरी उदय म्हणल्या बरं आता ओळखू आलो आता. बर बर बर.
1: गाणं कुठलं ऐकूया?
0: आज गाणं ऐकायचंय. मरणाला सांग तू थांब जरा. कारण आता पाऊस दिवस म्हणायचे, पण पाऊस म्हणावा असा पडत नाही. पाऊसच नाही आमच्या गावाला.
1: आणि तसाही तुमचा भाग पावसाचा नाहीच.
0: हा आणि ते काय झाले बघा, मग त्याच्यामुळे पावसाळे गीत लाव वाटत नाहीत काय. आता पाऊसच पडत नाही सध्या. बरोबर ते गीत अनुषंग त्याचा येत नाही तसा.
1: हो ना, खरंय.
0: बरोबर आहे का नाही?
1: खरंय खरंय.
0: मग त्याच्यामुळे हे रोमांचक गीत आहे ना.
1: हा
0: आणि आमचे कुरूप कुटुंब उद्या उद्या कृष्णा.
1: हा त्या सगळ्यांना ऐकायचं.
0: रंजना पूजा उद्या कृष्णा.
1: बर बर.
0: हे आपले नेहमीचेच असतात ना पत्रुपे. कोणी पत्रुपले आपल्या आवडला लोगो असावाला. आणि लोगो असा कधी जोडत आहे? कधी असतो आता?
1: मंगळवारी असतो.
0: मंगळवारी किती वाजता?
1: रेकॉर्डिंग शनिवारी असतं, दुपारी 11 वाजता सकाळी.
0: हा पहिला सोमवारी होता ना.
1: ठीक आहे ठीक आहे.
0: बर बर बर.
1: मुलगी झाली हो या चित्रपटातलं हे गीत तुम्हाला ऐकायचंय. सुरेश वाडकर आणि उषा चांदेकर यांनी गायलेलं ऐकूया.

0: आकाशवाणी पुणे.
1: हा नमस्कार, फोन इन आपली आवड.
2: नमस्कार मॅडम.
1: हा बोला.
2: मी घाटंजी जिल्हा यवतमाळहून बोलत आहे मॅडम.
1: हा
2: आणि आकाशवाणी पुणे केंद्राचा नियमित श्रोता आहे मॅडम.
1: वा.
2: आणि सकाळी जो भक्ती संगीताचा कार्यक्रम जो असतो आणि रात्री जो बेला के फूल 11 वाजेपर्यंत आम्ही डेली कार्यक्रम आहे स्वतः. आणि तुम्ही सगळे जे निवेदक मंडळी आहे जेंट्स आणि लेडीज सर्वांचे आवाज असे मधुर आहेत ताई. जसं कैलास शिंदे झाले. तुम्ही तुमचं नाव
1: गौरी लागू. मी
2: हा गौरी ताई लागू. बरेच वेळा नाव ऐकलं तुमचं, म्हणजे अनेक आकाशवाणीवरून तुमचं नाव बरेच वेळा आमच्या कानी पडलं ताई. तर ताई आज कार्यक्रमामध्ये गीत ऐकायचं होतं.
1: कुठलं गीत ऐकायचंय?
2: आपलं आता सध्या पावसाची फार गरज आहे मॅडम.
1: खरंय.
2: आमच्या विदर्भामध्ये तर अजिबात कुठल्याही प्रकारे पाऊस झालेला नाही. तर यावर आधारित प्रल्हाद शिंदे यांनी गायलं पडरे पाण्या पडरे पाण्या.
1: बर, हे गाणं आणखीन एकानी सांगितलंय, तुम्ही एखादं दुसरं गाणं सांगू शकाल का?
2: एक काम करा मग, सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये चिंब पावसानं रान झालं.
1: सर्जा चित्रपटातलं.
2: सर्जा चित्रपटातील हे गीत आहे.
1: पाऊस जरी नाही पडला तरी किमान गाण्यातनं तरी पावसाचा अनुभव घेऊया.
2: बरोबर आहे.
1: ऐकूया ऐकूया.
2: आणि ताई, आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झालेले आहे.
1: हो.
2: या निमित्तानं तुम्हा सर्व जे आकाशवाणीचे कार्यकर्ते आहे त्यांना आम्हा विश्वकर्मा रेडिओ श्रोता परिवारांकडून खूप खूप अनन्य शुभेच्छा. काही
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: नमस्कार.
1: नमस्कार.

0: नमस्कार, फोन इन आपली
1: हॅलो.
0: आवड.
1: मला भिंद्रीचं गाणं लागायचं. भिंद्री
0: भिंद्री चित्रपटातलं?
1: हा, मराठी.
0: हो ना. कुठलं गाणं आहे, कसं भिंद्री मधलं?
1: भिंद्री सगळी ग बोललो मी.
0: बर, कोण बोलताय तुम्ही?
1: चंद्रकांत निर्मळ.
0: अच्छा, कुठून बोलता?
1: चंद्रनगर.
0: पुण्यात ना?
1: हा, पुण्यात. चंद्रनगर.
0: अच्छा अच्छा, बर. सुषमा शिरोमणींचा सिनेमा ना भिंगरी म्हणजे? बरं, ऐकूया.
1: नाव नाव सांगतो पण मित्राचे, अनिल परदेशी, गणेश जाधव.

0: हा नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, फोन इन आपली आवड.
0: राजेंद्र माने बोलते, देवबडी तालुका माढा जिल्हा सोलापूर मधून.
1: हा
0: आपले आकाशवाणीचे कार्यक्रम फार छान असतात.
1: हा
0: अरे संसार संसार मधलं लावा
1: ऐकू.
0: विठू माऊली तू माऊली कृपाची ही लावा. अरे संसार संसार चित्रपटामधलं विठू माऊली तू माऊली जगायची ही गाणं लावा.
1: जरूर.

फोन इन आपली आवड हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला होता गौरी लागू यांनी. आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलंय पुण्यातलं सर्वात लोकप्रिय एफ एम चॅनल पुणे विविध भारती 101 FM. दुपारचा 1 वाजलाय. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत लगान चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं, संगीतकार ए आर रहमान, स्वर आशा भोसले आणि उदित नारायण यांचे.

0: शान आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरात दिल चाहता है चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि
5: लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
0: द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रमातलं या पुढचं गीत ऐकण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक निवेदन. पुणे जिल्ह्यातील धरणांमधला पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा सगळ्यांनी काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष

तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रमातलं यानंतरचं गीत स्वदेश चित्रपटातलं अलका याज्ञिक यांच्या स्वरात. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार ए आर रहमान.

इडियट्स चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. स्वानंद किरकिरे यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंतनू मोइत्रा यांनी. यानंतरचं गीत कोई मिल गया चित्रपटातलं. इब्राहिम अश्क यांचं, संगीतकार राजेश रोशन, स्वर आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचे.

0: कोई मिल गया चित्रपटातलं इब्राहिम अश्क यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं, स्वर होते उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचे. आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
0: कार्यक्रमातलं या नंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या कार्यक्रमांविषयीचे काही संदेश.
7: हे जीवन सुंदर आहे.
8: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
9: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
10: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
8: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे, जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
7: सुंदर आहे.
8: उज्ज्वल असा भविष्यकाळ घडवण्यासाठी वर्तमानात जसे कष्ट केले पाहिजेत, तसंच काय घडलंय, आपली परंपरा काय, आपण कोठून आलो हेही अभ्यासणं फार महत्वाचं.
11: राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास.
8: इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्याविषयी डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण जरूर ऐका 24 जूनच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ओम शांती ओम चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या स्वरात, जावेद अख्तर यांचं गीत, संगीतकार विशाल शेखर.

0: श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: साथिया चित्रपटातलं गुलजार यांचं गीत ऐकवत आहोत. संगीतकार ए आर रहमान, स्वर आहेत साधना सरगम, मूर्तझा आणि कादिर यांचे.

0: लता मंगेशकर आणि रूपकुमार राठोड यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं संजीव कोहली यांचं. चित्रपट होता वीर झारा.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिये छाया गीत. इस कार्यक्रम के

सोनू निगम आणि मधुश्री यांच्या स्वरात जोधा अकबर चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रम समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 2 वाजलेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात तेरे मेरे सपने चित्रपटातलं नीरज यांचं गीत, संगीतकार सचिन देव बर्मन.

आशा भोसले यांच्या स्वरात काश्मीर की कली चित्रपटातलं एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत साज होता ओ पी नय्यर यांचा.

किशोर कुमार यांच्या स्वरात आज कल और कल चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरात रिश्ते नाते चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते मदन मोहन. आणि या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 2:15 वाजता हिंदी समाचार.

0: पहली बार खेल रहे जॉर्डन को 2-1 से मात दे दी। लियोनेल मेसी फीफा विश्व कप के इतिहास में सबसे ज्यादा गोल करने वाले खिलाड़ी बने। एक महत्वपूर्ण मुकाबले में अर्जेंटीना ने कल रात ग्रुप जे मैच में ऑस्ट्रिया को 2-0 से हराकर नॉकआउट में प्रवेश किया। FIH प्रो लीग के शुरुआती मुकाबले में आज भारतीय पुरुष हॉकी टीम का सामना पाकिस्तान से होगा। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज शाम राष्ट्रपति भवन में दूसरे नागरिक अलंकरण समारोह में पद्म पुरस्कार प्रदान करेंगी। गृह मंत्री अमित शाह ने कहा, अनुच्छेद 370 को निरस्त करने से श्यामा प्रसाद मुखर्जी का सपना पूरा हुआ है। राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजित डोभाल ने कहा, होर्मुज जलडमरू मध्य के खुलने से विश्व भर में ऊर्जा सुरक्षा मजबूत होगी। प्रवर्तन निदेशालय शिक्षक भर्ती परीक्षा में कथित धोखाधड़ी मामले में तमिलनाडु में 18 स्थानों पर तलाशी अभियान चला रहा है। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM। दुपारचे 2:30 वाजलेत। व्यक्तिभेद अंतर्गत योगाभ्यास या विषयी डॉक्टर जयश्री दौंडकर पाटील यांची गौरी स्वकुळ यांनी घेतलेली मुलाखत ऐकवत आहोत।
2: नमस्कार, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मैत्रिणींनो, आपल्या भारतीय परंपरेची मूल्य इतकी खोलवर रुजलेली आहेत की त्या मूल्यांच्या आधारावर आपण जगाला अनेक आदर्श दिलेले आहेत आणि त्यापैकीच एक महत्वपूर्ण देन म्हणजे योग। योग हा केवळ व्यायाम प्रकार नाहीये तर शरीर मन बुद्धी याचा एकत्रित संयोग आहे। आपल्या भारतीय ऋषीमुनींनी योगाद्वारे सगळ्यांना समाधान संयम मोक्ष आणि आरोग्य याची वाट उघडी करून दिली आहे आणि म्हणूनच माननीय पंतप्रधानांनी आपल्या पुढाकाराने योग दिनाची सुरुवात केली आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण योग या विषयावर अधिक चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर जयश्री दौंडकर। जयश्रीताईंबद्दल सांगायचं म्हणजे जयश्रीताई या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्याचबरोबर आयुर्वेद आणि योग याची एक उत्तम सांगड त्या घालतात। तसंच 2008 पासून आयुर्वेद योग आणि गर्भसंस्कार याच्यावर त्या काम करतात, त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच आधारावर महिलांमध्ये ज्या आरोग्यविषयक समस्या उद्भवतात त्याचं निराकरणही त्या करतात। तर जयश्रीताई, तुमचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत।
3: धन्यवाद।
2: तर योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज योग या विषयी आम्हाला अधिक आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे आणि योगाचा आणि महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचा कसा तुम्ही अभ्यास करता आणि कसं कार्य करता याविषयी सुद्धा अधिक जाणून घ्यायचं आहे।
3: निश्चित।
2: तर मला वाटतं सुरुवात आपण तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून करूया की शिक्षण कशात झालं आणि कसा तुमचा तो प्रवास होता।
3: माझं खरं तर शैक्षणिक पार्श्वभूमी आणि जे बालपण आहे ते अतिशय समृद्ध गेलं। ह्याचं कारण म्हणजे माझे वडील जे होते ते केंद्रीय शासनामध्ये नोकरीला होते, ते नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते। तर त्यामुळे माझं पूर्ण भारतभर अनेक ठिकाणी बदल्यांमुळे कंटिन्यू होत असल्या बदल्या होत असल्यामुळे फिरणं हे झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या राज्यांमधले जे काही सांस्कृतिक बदल आहेत ते मी पाहिलेले आहेत, ते मी अनुभवलेले आहेत किंवा म्हणता येईल की ते मी जगलेले आहे। तर त्या पार्श्वभूमीने मी मुंबईसारख्या ठिकाणी, बेंगलोर आणि त्यानंतर हरियाणासारख्या ठिकाणी, कर्नाल येथे, त्यानंतर आपल्या राहुरी विद्यापीठ जे आहे MPKV तिथे सुद्धा माझं शिक्षण आणि बालपण हे गेलेले आहे। खरं तर इथं या मंचावर येण्यामागे माझ्या आई वडिलांची जे मी म्हणते की संस्कार किंवा त्यांनी जे मार्गदर्शन दिलं ते खूप महत्वाचं ठरतं। म्हणजे एक सुशिक्षित आई वडील असल्यामुळे एखादी व्यक्ती कशी घडू शकते ह्याचं मी एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला नक्कीच प्रस्तुत करू शकते स्वतःला। शिक्षणाचं बद्दल बोललं तर जेव्हा मी कर्नाल इथे होते तेव्हा अगदी पंजाबी शिकण्यापासून ते पंजाबी बोलणं आणि हिंदी तर भाषा होतीच, त्याबरोबर कॉन्व्हेंट स्कूलला असल्यामुळे इंग्लिश मध्ये सुद्धा प्रभुत्व मला मिळालं।
2: म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जात होता तिथली संस्कृती, तिथली भाषा,
3: तिथले उत्सव सण
2: सगळं तुम्ही आत्मसात करत होतात।
3: एकदम एकदम। त्यानंतर कुठेतरी एका लेवलला असं वाटलं, एका पातळीला असं वाटलं आवडलांना की आपली संस्कृती म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृतीपासून आपण मुलांना दूर तर ठेवत नाही, तर त्यांनी मग त्यांची बदली जी आहे ती राहुरीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे करून घेतली आणि तिथून पुढे माझा खरं तर मराठीचा प्रवास सुरू झाला। म्हणजे एकेकाळी मराठी बोलताही न येणारी मुलगी जी होती ती आता उत्तम पद्धतीने मराठी बोलू शकते। राहुरी

0: खरं तर जी शाळा होती ती अतिशय साधी होती, पण तिथली शिस्त, तिथले शिक्षकगण जे होते ते अतिशय उत्कृष्ट. म्हणजे अजूनही आम्हाला मराठीत शिकवलेल्या कविता जशाच्या तशा पाठ आहेत. तर ह्याच्यामागे त्या शिक्षकांचं निश्चितच योगदान आहे. तिथे जे शैक्षणिक वातावरण मिळालं, जे शिस्तीचं वातावरण मिळालं, त्याच्यामुळे खूपच पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये भर पडलेली आहे.
1: लहान वयातच तुम्ही ठरवलं की आयुर्वेद हा विषय निवडायचा?
0: त्यावेळेला अभ्यास हा एकच नेम होता, म्हणजे अभ्यास करत राहणं. आणि पूर्वीची जेव्हा जेव्हा आपण पद्धती, म्हणजे आजकाल मुलं खूप फोकस्ड आहेत किंवा त्यांना माहिती की त्यांना काय
1: काय करायचं, बरोबर,
0: त्यावेळी आपल्याला आई वडील सांगायचे की अभ्यास करा, पुढचं करिअर काय निवडायचं ते साधारण 11वी 12वीच्या दरम्यान ठरलं जायचं. ठीक आहे, माझ्या वेळेस मॅक्झिमम जे माझे वर्ग मित्र मैत्रिणी होते त्यांचं सगळ्यांचं इंजिनिअरिंग कल होता. तर मलाही असं वाटत होतं की आपण हे इंजिनियर व्हावं, आणि त्या दृष्टीने मी अभ्यासही केला आणि मार्कही मिळवले. पण जेव्हा रिझल्ट लागले तेव्हा मला जे MScET त्यावेळेला होती मेडिकल ऍडमिशनसाठी, तर त्यामध्ये मला चांगले मार्क मिळाले आणि मला एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट सीट वरती आणि अतिशय नाममात्र फीस वरती ऍडमिशन मिळालं. आणि त्यानंतर मग पुढे मे बी वडिलांचा माझ्या तो एक एम होता किंवा त्यांनी एक ठरवलेलं होतं की हिला डॉक्टर बनवायचं. अभ्यास तर सगळाच केला होता, पण इंजिनिअरिंग सोडून जॉब करण्यापेक्षा तू कुठेतरी डॉक्टर होशील, म्हणजे स्वतःची सुद्धा तू फॅमिली आणि प्रोफेशनल लाईफ एका वेळेला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकशील, म्हणून मग मी BMSला ऍडमिशन घेतलं. आणि त्यानंतर मग आयुर्वेदाचा आणि योगाचा प्रवास चांगला सुरू झाला.
1: आणि योगाची आणि तुमची ओळख कशी आणि कधी झाली?
0: मी जेव्हा कर्नालला होते तेव्हा आमच्या इथे ग्राउंडवरती सकाळी योगाचे क्लासेस घेतले जायचे. क्लासेस नाही म्हणताय ना, तो एक शैक्षणिक ऍक्टिव्हिटीचाच पार्ट होता. तर तिथे योगासनं घेतली जायची, तर सकाळी गडबडीत पळत पळत जायचं आणि जेवढं आपल्याला अटेंड करता येईल तेवढं तिथे मी अटेंड करायचे. आयुर्वेदाला आम्हाला एक स्वस्त वृत्त म्हणून विषय असतो, त्याच्यामध्ये योगाचं अगदी थेरॉटिकल पासून प्रॅक्टिकल पर्यंत सगळ्या गोष्टींचा तिथे आम्हाला अनुभव आणि अभ्यास दिला जातो. इव्हन आम्हाला त्याच्यावरती एक्झाम सुद्धा लिहाव्या लागतात.
1: अच्छा.
0: हा, आणि त्यानंतर जेव्हा मग आयुर्वेद प्रॅक्टिस मध्ये आले तर आयुर्वेद आणि योग आपल्याला वेगळा करताच येणार नाही.
1: एकूणच योग म्हणजे काय असं एक तुमच्या भाषेत किंवा सामान्य भाषेत आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल?
0: योग हा शब्द संस्कृतातून आलेला आहे. योगाचा जो मूळ शब्द आहे तो आहे युज. युज म्हणजे काय तर जोडणे. कोणाला जोडायचंय? आत्म्याला परमात्म्याशी जोडायचंय. तुमची शरीर, तुमचं मन, तुमची बुद्धी यांना जोडायचंय. तुम्ही ठरवलेल्या गोष्टी आणि करणारी कृती यांना जोडायचंय. हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा योग साधला जातो. योगाची व्याख्या सांगताना सांगितलेलं आहे की समत्वम योग उच्चते. समत्व म्हणजे काय? तर कुठल्याही गोष्टी समप्रमाणात असणं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय येतं? तुमच्या शारीरिक ज्या गोष्टी आहेत त्या येतात, तुमच्या मानसिक ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये येतात. पुढचं जे सांगितलेलं आहे योगाविषयी ते आहे योग चित्तवृत्ती निरोधः. चित्त म्हणजे काय?
1: मन.
0: तर हे कसं आहे आपलं मन?
1: चंचल आहे,
0: खूप चंचल आहे, बहिरगामी आहे. ते आतमध्ये बघतं का? नाही. त्याला बाहेरच्या सगळ्या गोष्टी दिसत असतात पण तो आतमध्ये बघत नाही. तर ह्याच्यावर जेव्हा आपण नियंत्रण मिळवू शकतो तेव्हा आपल्याला योग साधला असं आपण म्हणू शकतो. किंवा हे साधण्याचं काम जे आहे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं जे काम आहे ते आपण योगाद्वारे पूर्ण करू शकतो. बरं, ह्या मनावरती कोणाकोणाचा इफेक्ट येतो, कोणाचा असर असतो ह्या मनावरती? आपले जे गुण आहेत कुठले? सत्व, रज आणि तन. तुमचं मन जर सत्व गुणात्मक असेल तर ते स्थिर असेल, शांत असेल, प्रसन्न असेल. तिथेच जेव्हा रज आणि तमगुण येतात तेव्हा हे मन चंचल राहतं, अस्थिर राहतं, अशांत राहतं. तर ह्याला आपण योगाद्वारे शांत करू शकतो, ह्याच्यावर आपण नियंत्रण करू शकतो. आणि शेवटी मन, बुद्धी, शरीर हे शांत असतील, हे प्रसन्न असतील, तरच आपण आनंदी आहोत किंवा निरोगी आहोत हे आपण म्हणू शकतो.
1: मग योग म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर अर्थातच येतात ती आसनं. आणि सध्या प्राणायाम याचा सुद्धा लोकांमध्ये क्रेज आहे असं म्हटलं तर हरकत नाहीये, ट्रेंडिंग मध्ये आहे. तर योग म्हटलं की आसनं आणि प्राणायाम इतपतच असतं की अजून याच्या अंतर्भूत काही गोष्टी आहेत?
0: योग म्हटलं तर फक्त आसन आणि प्राणायाम असं नाहीये. तर योग ही एक जीवनशैली आहे, एक लाईफस्टाईल आहे. तर योगाविषयी सांगताना पातंजल योग जे आहे 2000 वर्षांपूर्वी

0: ऋषी पतंजलीने जे लिहिलेलं एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये योगाचे 8 अंग सांगितले, ज्याला आपण अष्टांग योग असं म्हणतो. तर हे अष्टांग योग काय आहेत? तर हे 8 प्रकारचे एक म्हणू शकतो की स्टेप्स आहेत, की जो योग साधक आहे, योग साधना करायची त्याला ह्या एक एक स्टेप्स पूर्ण कराव्या लागतात, तेव्हा तो शेवटची जी स्टेप आहे समाधी तिथपर्यंत जाऊ शकतो. तर हे कुठले स्टेप्स आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर ह्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. यम आणि नियम, यम म्हणजे काय आहे? तर आपण जेव्हा एका समाजात राहत असतो तर समाजामध्ये वागण्याच्या, बोलण्याच्या, राहण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या यम मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: त्या कुठल्या आहेत? सत्य, अहिंसा, अस्तेय, म्हणजे कोणाला खोटं बोलू नये, अहिंसेने वागावं, जास्त हावभाव करू नये, किंवा काय म्हणतो आपण, हावरेपणा दाखवू नये, जास्त लोभी नसावं, लोभ नसावं, आणि ब्रह्मचर्य वगैरे असे जे सामाजिक आपल्याला वागण्याचे जे नीतीमूल्य आहेत ते आपल्याला यम मध्ये येतात. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे नियम. नियम म्हणजे काय? तर स्वतःविषयी, म्हणजे एक व्यक्ती असेल तर त्याला स्वतःमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलप करताना कुठल्या गोष्टी लागतात तर त्या सगळ्या नियम मध्ये सांगितल्या आहेत. ज्याच्यामध्ये अगदी बेसिक म्हणजे स्वच्छता, शरीराची स्वच्छता असावी, शौच ज्याला म्हटलं जातं, त्याचबरोबर समाधान आहे, तपस्या आहे, ईश्वर प्राणिधान सांगितलेलं आहे की देवाची पूजा अर्चना करावी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तिसरा जो मुद्दा येतो तो आहे आसन. आसनाविषयी सांगताना आसनाची जी व्याख्या केलेली आहे ती आहे स्थिरम सुखम आसनम. स्थिर, सुख आणि आसन, म्हणजे एखाद्या पोझिशन मध्ये, एखाद्या स्थितीमध्ये तुम्ही स्थिर बसल्यानंतर तुम्हाला जेव्हा सुख प्राप्ती
1: हो, आनंद,
0: तेव्हा ते तुम्हाला आसन साध्य झालं असं म्हणताय. परंतु तुम्ही म्हणताल की आम्हाला तर आसन अजून जमत नाहीये, मला फ्लेक्सिबिलिटी नाहीये, मग हे कसं शक्य होणार? तर जेव्हा एखाद्या आसनाचा तुम्ही अभ्यास करता, परत परत अभ्यास करता, तर जेव्हा तुम्हाला ही स्थिती
1: प्राप्त होते,
0: ही अवस्था प्राप्त होईल की तुम्ही त्या आसनांमध्ये काही मिनिटांपासून, काही अधिक मिनिटांपर्यंत, काही तासांमध्ये पर्यंत सुद्धा तुम्ही त्या आसनामध्ये जर आनंदाने, म्हणजे कुठलाही तुमच्या शरीरावरती ताण न येता बसू शकत असाल तर ते आसन तुम्हाला साध्य झाले असं म्हणते. आता आसनांचे प्रकार काही केलेले आहेत, ठीक आहे, एका प्रकारे प्रकार केलेले आहेत असे की तुम्ही कुठल्या प्रयोजनासाठी आसन करता, ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे ध्यानात्मक आसन. म्हणजे ध्यान जेव्हा करतो आपण तर तेव्हा करायची जी आसनं आहेत त्याला ध्यानात्मक आसन म्हटलं जातं. ही कुठली कुठली आहेत? सगळ्यात पहिलं पद्मासन, सुखासन, वज्रासन, म्हणजे ज्या स्थितीत नॉर्मल व्यक्ती पण जो कधी योगा करत नाही तो सुद्धा बसून थोडस मेडिटेशन, थोडस ध्यान असं करू शकेल. पुढचा जो प्रकार केला आहे तो आहे शरीर संवर्धनात्मक, म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की आपलं जे शरीराचा आयाम आहे, शरीराचा आकार आहे किंवा शरीराचे स्नायू आहेत यांना संवर्धन करण्यासाठी, तुमची ताकद वाढवण्यासाठी जी आसनं केली जातात ते शरीर संवर्धनात्मक आसनांमध्ये येतात. तर ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 80% जी आसनं आहेत ती येतात, म्हणजे अगदी तुमचे उभं राहायचे आसनं जी आहेत, ताडासन म्हणू शकतो आपण, पश्चिमोत्तासन आहे, सर्वांगासन आहे, गोमुखासन आहे, ही सगळी आसनं ह्या प्रकारामध्ये येतात. आणि तिसरं जे आहे ते आहे विश्रांतिकर आसन. विश्रांतिकर आसनामध्ये काय येतं?
1: शवासन.
0: शव, योग अभ्यास करून आपल्याला आता विश्रांती घ्यायची, आता आपण थांबायचं,
1: ज्याला कुलिंग डाऊन असंही,
0: कुलिंग डाऊन ही आपण म्हणू शकतो. तर त्या आसनामध्ये शवासन येतं. तर ही आसनाचे ढोबळमानाने प्रकार आहेत. योगाभ्यास करताना आपल्याला एका दिवसात सगळी आसनं करायला जमतीलच असं नाही, किंवा तेवढा कदाचित आपल्याला वेळही मिळणार नाही. तर आसनांचे प्रकार जे सांगितले त्याच्यामध्ये उभं राहून करायची आसनं आहेत, ज्याच्यामध्ये ताडासन झालं, पर्वतासन सारखे आहेत. कुठल्या स्थितीमध्ये आपण आसन सुरू करतो ह्याच्यावरून आपल्याला त्या आसनांचं
1: प्रकार पडतात. म्हणजे उभं राहून असेल,
0: बसून करायची आसनं आहेत, झोपून, पोटावर झोपून करायची आसनं, आणि पाठीवर झोपून करायची आसनं, आणि शेवटचे अधोमुख आसनं, म्हणजे ज्याला आपण शीर्षासन सारखी आसनं जी म्हणतो. तर एका दिवसात आपल्याला सगळी आसनं करायला जमत नाहीत, मग अशा वेळेला आपण दोन दोन दिवस एक एक आसन असं, म्हणजे एका एका प्रकाराचे प्रकारामधले आसनं असं आपण करू शकतो, किंवा प्रत्येक प्रकारातली दोन दोन आसनं आपण रोज अभ्यास करून अशा प्रकारे आपण एक पूर्ण

0: योग साधना जी आहे ती आठवड्याभराचं टाइम टेबल प्लॅनिंग आपण करू शकतो.
1: आणि अष्टांग योग पुढचे प्रकार.
0: येस, अष्टांग योगाचा पुढचा जो प्रकार आहे तो आहे प्राणायाम. प्राण आणि आयाम असे दोन शब्द त्याच्यामध्ये आहेत. प्राण म्हणजे काय? माणूस जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा काय करतो?
1: श्वास घेतो.
0: श्वास घेतो आणि मरणापूर्वी जी शेवटची क्रिया असते ती काय असते? श्वास घेण्याची असते. तर हा श्वास जर एवढा इम्पॉर्टंट आहे, एवढा महत्वाचा आहे, तर ह्यासाठी आपण काहीतरी स्वतःहून काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. तर हाच आहे प्राण. म्हणजे जेव्हा श्वास घेतला जातो ती जी एनर्जी आहे ती पूर्ण आपल्याला शरीराला मिळते. आपण श्वास कधी घेत असतो? 24/7 आपण श्वास घेत असतो. पण कधी तुम्ही श्वासाकडे लक्ष दिलंय का? की श्वास जेव्हा आपण शरीरामध्ये जातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारच्या चेतना आपल्याला
1: जागृत
0: होतात, कुठल्या प्रकारचा आपल्याला त्या श्वासाचा गंध स्पर्श कधी फील केला आहे का?
1: नाही करत आपण.
0: त्यासाठी आपल्याला हा प्राणायाम करणं गरजेचं आहे. प्राणायामामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती प्राणायाम सुरू करते, अगदी बेसिक पासून सुरू केलं तरी चालेल. तुम्ही शांत एका ठिकाणी बसा, ताट बसा, डोळे शांत करा आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्या. म्हणजे हळुवारपणे श्वास आत घेणं आणि हळुवारपणे श्वास बाहेर सोडणं. श्वास जेव्हा शरीरात जातोय तर तो कुठून कसा जातोय ही जी गोष्ट आहे ही आपल्याला तिथे फील होते. म्हणजे आपली फुफ्फुसं श्वासाने भरली जात आहेत, आपलं पोट श्वासाने भरलं जात आहेत आणि आपण श्वास सोडत आहोत तेव्हा सुद्धा कसा पूर्ण श्वास जो आहे तो बाहेर पडत आहे. ठीक आहे, तर प्राणायामाचे तीन मेन स्टेप्स आपण म्हणू शकतो. पहिला आहे पूरक, सेकंड आहे रेचक आणि तिसरं आहे कुंभक. पूरक म्हणजे काय? तर इथं प्राणायामामध्ये शरीराला एका कुंभाची किंवा घड्याची उपाधी दिली
1: आहे,
0: व्याख्या दिलेली आहे. मग पूरक म्हणजे काय? तर हा श्वास आत घेणं. श्वास हळुवारपणे जेवढं तुम्हाला मॅक्झिमम घेता येईल तेवढा तुम्ही जास्तीत जास्त तुमची फुफ्फुसं जी आहे ती ह्या प्राणवायूने भरून घ्यायची आहे. रेचक म्हणजे काय? तर हा जो घेतलेला श्वास आहे तो बाहेर सोडायचा. ठीक आहे, तिसरा जो पार्ट आहे तो आहे कुंभक. आता कुंभक म्हणजे काय? जेव्हा एखादा घडा असतो तो भरलेला असतो तर तो कुंभ झाला, कुंभ भरलेला. तसं जेव्हा आपण हवा शरीरामध्ये घेतो, प्राण शरीरामध्ये घेतो, तर आपला जो शरीररूपी कुंभ आहे तो हा प्राणवायूने भरलेला असतो. तर जेव्हा आपण श्वास आतमध्ये धरून ठेवणार आहे म्हणजे त्यातली एनर्जी आपल्याला जास्तीत जास्त शरीरामध्ये घेता येईल त्या दृष्टीने आपण तो श्वास तिथे रोखून धरणार आहे तेव्हा त्याला म्हणतात अंतकुंभक.
1: अच्छा,
0: आणि हेच जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो म्हणजे प्राणायामामध्ये रेचक केल्यानंतर आपण जेव्हा आतमध्ये पूर्ण जो एम्प्टी स्पेस आहे तो जेव्हा धरून ठेवतोय त्याला म्हणतात बाह्यकुंभक.
1: अच्छा, ओके.
0: प्राणायामचे बाकीचे पण बरेच प्रकार आहेत, जसं सूर्यभेदन आहे, उज्जयी आहे, सितकारी, शीतली, प्लावनी, मूर्छा किंवा भ्रामरी सारखे प्राणायाम. म्हणजे दीर्घश्वसन, त्याच्यानंतर अनुलोम विलोम आणि त्याच्यानंतर मग ह्या पुढचे जे मी तुम्हाला
1: प्राणायामाचे
0: ते पुढचे आहे. पण हे शिकताना तुम्हाला एखादा योग शिक्षक जर असेल, योग गुरु,
1: मार्गदर्शक पाहिजे.
0: मार्गदर्शक तिथे तुम्हाला निश्चितपणे योग्य पद्धतीने हे सगळे प्राणायामाचे प्रकार करायला शिकवेल.
1: मग अष्टांग योगामधला पुढचा प्रकार,
0: पुढचा प्रकार जो आहे तो आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? तर तुमच्या इंद्रियांवरती तुमचं कंट्रोल पाहिजे. इंद्रियांवरती कंट्रोल करण्यासाठी हे जे आधीचे स्टेप तुम्ही फॉलो करताल, जे पहिले सांगितले यम नियम आसन आणि प्राणायाम, ह्यानंतर एक स्टेप अशी येते की तुम्हाला इंद्रियांवरती कंट्रोल होतो. तर इंद्रियांवरती पूर्ण नियंत्रण म्हणजे काय? तर एखादी गोष्ट खावी वाटली म्हणजे आपले जे कर्मेंद्रिय आहेत, आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याने आपल्याला बाहेरच्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि आपलं मन जे आहे, जे चंचल आहे, ते तिथे फिरत असतं. तर त्याच्यावरती जेव्हा तुम्ही कंट्रोल करता तेव्हा तुम्ही प्रत्याहार साधला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचे जे येतात ते आहे धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा आणि ध्यान म्हणजे, धारणा म्हणजे काय? तर एखादी गोष्ट तुम्ही ठरवायची आणि ती करायची आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचे स्वभावातले जे बदल आहेत ते तुम्ही तिथे साधू शकता. काही सवयी आहेत ते तुम्ही साधू शकता. त्याचबरोबर तुमचं जे आत्मचिंतन आहे ते तुम्ही तिथे साधू शकता. त्यानंतर पुढचा जो पार्ट येतो तो येतो ध्यान. ध्यानात बसणे म्हणजे काय? तर तुमचं मन हे शून्यामध्ये कुठेतरी केंद्रित करायचं. म्हणजे धारणेमध्ये तुम्ही एखादी गोष्ट ठरवता आणि ती पूर्ण करताय, पण ध्यानामध्ये काय होणार आहे की मन हे शून्य स्थितीत गेलं पाहिजे. तुमच्या मनात कुठलाच चांगला वाईट कसलाच
1: विचाराला नाही पाहिजे.
0: आणि ह्याच्यातून पुढचे जे येते त्याला आपण समाधी म्हणतो. समाधी म्हणजे काय? तर पूर्ण म्हणजे तुम्ही जगाशी जेव्हा अलिप्त होता तेव्हा आपण समाधी साध्य केली असं आपण म्हणतो. तर ध्यान धारणापर्यंत जेव्हा एखादी गोष्ट केली जाते प्रयत्नपूर्वक, तो करणाऱ्या व्यक्तीला साधक म्हटलं जातं. पण जेव्हा समाधी साध्य होते तेव्हा त्याला आपण योगी असं म्हणतो.
1: अच्छा, मग एकूणच दैनंदिन जीवनामध्ये

0: योगाचे एकूणच काय फायदे होतात आणि 10 ते 15 मिनिटं जर आपण दिवसातून योगासाठी काढला, योग करण्यासाठी काढला, तर कुठली आसनं जास्त फायदेशीर ठरतात?
1: सध्या आपण जे चलन पाहतोय त्याने योग हा बरेच लोक फॉलो करायला लागलेत. इवन जिम सारख्या ठिकाणी सुद्धा योगासाठी काही वेगळा वेळ, योगाचे वेगळे शिक्षक असे नेमले जात आहेत. विविध डॉक्टर्स हे योगाचं फॉलो करत आहेत. आयटी जे प्रोफेशनल्स आहेत ते सुद्धा योगाचा फॉलो करतात. पण रुटीन लाईफ सगळ्यांचं खूपच घाई गडबडीचं आहे, पळापळीचं आहे. तर साधारण 20-30 मिनिटं जरी तुम्हाला मिळत असतील तरी तुम्ही योग साधना ही जी आहे ती करायला पाहिजे. आता योग साधना कधी करायला पाहिजे? सकाळी लवकर उठून जर तुम्ही केला तर अतिशय उत्तम आहे, किंवा मग संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला एक अर्धा तासाचा वेळ तुम्हाला मिळू शकतो आणि शांत ठिकाणी बसून तुम्ही ही योग साधना करायची आहे. तुम्ही शांत बसून दीर्घश्वसन केलं, दीर्घश्वसन म्हणजे काय? त्याला आपण डीप ब्रीदिंग किंवा कॉन्शियस ब्रीदिंग म्हणतो. की श्वासाकडे लक्ष द्या, लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा. ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही कोणी शिकवायची गरज नाही, तुम्ही सुरुवात करताना ह्या गोष्टीने करू शकता. त्याचबरोबर अनुलोम विलोम सारखी जी गोष्ट आहे ती. दुसरं म्हणजे योगाभ्यास सुरू करताना जेव्हा एखादा व्यायाम प्रकार आपण सुरू करतो तेव्हा बॉडीला वॉर्मअप ची गरज असते.
0: बरोबर.
1: तसंच योगामध्ये सुद्धा सूक्ष्म व्यायाम सांगितलेले आहेत. तर हे सूक्ष्म व्यायाम म्हणजे हाताचे, पायाचे, डोक्याचे, मानेचे सुरुवातीला करण्यात येणाऱ्या हालचाली आहेत. तर ह्या हालचाली तुम्ही एक 5 मिनिटात फास्ट अशा करू शकता आणि त्यानंतर तुम्ही योग सुरू केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मी मागे जसं सांगितलं तुम्हाला की तुम्ही एक टाइम टेबल बनवा की उभं राहायची 2 आसनं करायची, बसायची 2 आसनं करायची, पोटावरची 2 आसनं करायची, पाठीवरची 2 आसनं करायची. तर रोज असे 2-2 आसनं जर तुम्ही कव्हर केली तर साधारण आठवड्याभरात तुमची बऱ्यापैकी प्रत्येक प्रकाराची 14-14 आसनं तुम्ही कव्हर करू शकता. आणि त्यानंतर एक शेवटी 5 मिनिटाचं अनुलोम विलोम तुम्ही करा. एखादा भ्रामरी सारखा प्राणायाम करा जो तुमचं मन आणि शरीर दोन्ही पण शांत करणार आहे. आणि मेडिटेशन साठी तुम्ही ओंकार चॅन्ट करू शकता. ओंकाराचं परत परत
0: जप
1: केल्यासारखा करू शकता. तो सुद्धा श्वासाच्या गतीवरती लयावरती आपल्याला करावा लागतो. आणि त्यानंतर 2-3 मिनिटाचं श्वसन जरी केलं तरी ते आपल्याला खूप
0: फायदेशीर ठरतं. या सगळ्यामध्ये कुठल्या प्रकारचे योग साधारणपणे या सगळ्याच अवस्थांना उपयोगी पडू शकतात?
1: प्रत्येकाने आपल्या शक्ती बलाप्रमाणे, म्हणजे कोणाची शक्ती कशी आहे किंवा फ्लेक्झिबिलिटी कशी आहे, लवचिकता तुमच्या शरीराची कशी आहे, त्याप्रमाणे तुम्ही योग साधना करू शकता. अगदी बेसिक तुम्हाला जसं सांगितलं मी की दीर्घश्वसन आणि अनुलोम विलोम सारखे प्राणायाम तुम्ही सुरू करा.
0: हे तर कुठल्याही वयात
1: तुम्ही करू शकता. कुमार वयामध्ये ताडासनासारखी आसनं जी आहेत किंवा सर्वांगासनासारखी आसनं जी आहेत, म्हणजे खरं तर लहान मुलं खूप फ्लेक्झिबल असतात, ते सगळ्या प्रकारची आसनं उत्तम पद्धतीने साध्य करू शकतात. इवन आजकाल एक रिदमिक योगा म्हणून एक प्रकार आहे जो खरं तर ऍज अ स्पोर्ट्स म्हणून पण, कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स म्हणून पण घेतला गेला आहे. तर तिथे रिदमवरती ही मुलं योगा करतात, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा योगा प्रकार ही मुलं करू शकतात. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना ती अभ्यास करायची पद्धत किंवा एक योग्य योग शिक्षक आपल्याला त्यांना तिथे नेमून द्यायला लागतो. त्याचबरोबर मुलांमध्ये जे आपल्याला आजकाल दिसतंय की मोबाईल ऍडिक्शन आहे किंवा चंचलता आहे किंवा कॉन्सन्ट्रेशनचा कुठेतरी अभाव, एकाग्रता होत नाही, तर त्या दृष्टीने प्राणायाम केला पाहिजे. त्राटकासारखे जे विधी सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यासाठी त्याचा सुद्धा त्राटकासारख्या गोष्टींचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता.
0: त्राटक म्हणजे
1: षटक्रिया ज्या सांगितलेल्या आहेत, जसं आयुर्वेदामध्ये शुद्धिक्रिया सांगितल्या किंवा पंचकर्म सांगितलेलं तशा तसा योगामध्ये षटक्रिया सांगितल्या ज्या शरीर आणि मनशुद्धीसाठी सांगितल्या. ज्या षटक्रिया सांगितल्या त्याच्यामध्ये आपल्याला धोती, नेली, नौती, बस्ती, त्राटक आणि कपालभाती ह्या षटक्रिया ज्या सांगितल्या त्या शरीर शुद्धीसाठी सांगितल्या. ह्या प्रत्येकाचं वेगळं महत्व आहे. म्हणजे तुमचं जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, तुमची जी पाचन संस्था आहे ते क्लीन करण्यासाठी करू शकतो आपण. मानसिक अवस्था आहे ते क्लीन करण्यासाठी करू शकतो. तुमचं जे श्वसन अवस्था आहे ते आपल्याला षटक्रियेने त्याची शुद्धी करू शकतो.
0: आजकाल इतक्या प्रकारचे योग तर आपली परंपरा आहेच आहे, पण त्याचबरोबर आजकाल इतक्या प्रकारचे व्यायाम प्रकार आपण बाहेर बघतो आणि नवीन नवीन अजून ट्रेंड पण येत आहेत व्यायामाचे, जसं आता म्हणाला फेस योगा वगैरे सुद्धा. तर याच्यामध्ये योग तरी सुद्धा आपलं सत्व टिकून आहे अजून सुद्धा, तर काय काय कारण असेल त्यामागे?
1: खरं तर योगा ही जी आहे ती 2000 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे, तर त्याला एक सायंटिफिक बेस आहे. आपले ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ही सगळी वर्णनं आलेली आहेत, योग कसा करावा, काय करावा, आसनांविषयी माहिती आलेली आहे. हे जे व्यायाम प्रकार जे आपण करतो त्याला एकतर कोणाच्या तरी सुपरिटेंडन्स खाली आपल्याला

0: ते करावं लागतं, म्युझियम सारख्या ठिकाणी करावं लागतात. पण योगा आपण आपल्या घरी सुद्धा बसून करू शकतो, बरोबर आहे. योगामध्ये ह्या हालचाली ज्या आहेत त्या स्थिर असतात, म्हणजे शांततेने तुम्ही एका ह्याच्यातून दुसऱ्या स्टेपमध्ये जात असतो. ते जेव्हा आपण जिमचे व्यायाम प्रकार बघतो तर त्याच्यामध्ये कार्डिओ सारखे आहेत किंवा वेट लिफ्टिंग सारखे आहेत, ज्याला तुम्हाला अतिशय एनर्जीची ताकदीची गरज असते. म्हणजे सगळेच ते करू शकतील
1: असंही नाही.
0: त्याचबरोबर आधुनिक जे व्यायाम प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही श्वसनावरती काहीच फोकस
1: काम करत नाही.
0: त्याच वेळेला आसनं जी आहेत ही आसनं ही श्वसनाच्या लयीवरती आपली केली जातात. म्हणजे तिथे सांगितलंय की कुठल्या स्टेप्स तुम्ही करताना श्वास आत घ्यायचा, कुठल्या स्टेप्स तुम्ही करताना श्वास बाहेर सोडायचा. तिसरं म्हणजे मनाचा विचार. मनाचा विचार इथे केला जातो का, म्हणजे आपण जिम मध्ये व्यायाम करत असतो पण आपलं मन कुठेतरी तिसरीकडे
1: हो, नाही तर कोणाशी गप्पा मारत
0: असतं, म्युझिक ऐकलं जातं, हसलं जातं, बोललं जातं. पण हे जेव्हा आपण योगासनं करतो तेव्हा आपण शांत वातावरणात एकचित्ताने व्यायाम करला जातो. त्याच्यामुळे हे जे फायदे आहेत ते फक्त शरीरावरती न होता तुमच्या मनावरती, तुमच्या बुद्धीवरती, तुमच्या एकाग्रतेवरती, ओव्हरऑल तुमच्या पर्सनॅलिटीवरती होतो. म्हणजे तुमचा सकाळी केलेला जो योग आहे तो तुम्हाला दिवसभर
1: पुरतो.
2: व्यक्तिभेद अंतर्गत योगाभ्यास याविषयी डॉक्टर जयश्री दौंडकर पाटील यांची गौरी स्वकुळ यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. श्रोतेहो, या मुलाखतीचा उत्तरार्ध पुढच्या मंगळवारी 30 जूनला दुपारी 2:30 आपण ऐकू शकता. आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. यानंतरच्या कार्यक्रमाआधी ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचे काही संदेश.
3: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. व्यसनमुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहित असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: 6 at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.
1: आमच्या कार्यक्रमांविषयीचे काही संदेश आपण ऐकले. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. यानंतरचा कार्यक्रम सखी सहेली आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। प्रसारित करणार आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट।
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल। असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड।

0: विरंगूट आणि देहू,
1: संपर्क 89 29 30 41 42।
2: आज कार्यक्रमात भूमी या कादंबरीचं क्रमशः वाचन, लेखिका आहेत आशा बगे, वाचक स्वर गौरी लागू यांचा, सादर करते सुमित श्रीबाद।

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन केलंय मी गौरी लागू यांनी.

कालच्या भागात आपण ऐकलं, त्या गृहस्थानी कपाळावरचा घाम टिपला, ते जाण्यासाठी उठले. तरी त्याने जाता जाता विचारलं, आपलं गोत्र? गोत्र माहीत नाही, गोत्र नसणारच मला. पण मग संपर्क करायचा तर कोणाकडे? नाशिकचा पत्ता देणार का? नाही, माझ्याचकडे यावं लागेल तुम्हाला. पण तोवर ही खोली हा पत्ता बदलला असेल. सॉरी. ते गेले. त्यांच्या पावलांचा आवाज थांबला तेव्हा तिघही खूप हसली. कमाल करतोस चेतन, कीर्ती म्हणाली. पण कुणाच्या गरजेची अशी खिल्ली उडवावी का? मैथिली म्हणाली. अगं, असे खूप लोक येतात, बहुतेक माझं माझ्या खोलीचं हे स्वरूप बघून पुढे बोलतच नाहीत. मुलगी द्यायची असते ना त्यांना, त्यांचे स्वतंत्र वेगळे हिशोब असतात. माझी आपली थोडा वेळ करमणूक होते. वा, करमणूक का? आज नाही झाली, तो हसतच म्हणाला. दोघी बाहेर पडल्या. आता पुढे. लोकलची गर्दीची वेळ झाली होती म्हणून मग कीर्तीने ऑटो केली. हे पैसे नसतील ग तेवढे माझ्याकडे, मी आणलेच नाहीत, मैथिली म्हणाली. तुला कोण मागतंय? पण मिलिंदला देऊ दिले असतेस. मैथिली बोलली नाही. कीर्ती म्हणाली, मैथिली मगा तू चेतनशी बोलत होतीस ना, तेव्हा वाटलं की काय वाटलं? वाटलं तुझ्यासारख्या मुलीसाठी आमचं घर नाही, आम्ही कमीच पडू. काहीतरीच काय? मिलिंद एक वेगळा आहे, म्हणजे असेल, पण तो एकटाच वेगळा असून कसं चालेल? म्हणजे? अगं, आपलं लग्न होतं त्या एकट्याशी नाही, त्या घराशीच होतं ना. म्हणजे मी माझ्या तुझ्या बाजूनच म्हणते. हा, मैथिली खिळल्यासारखी झाली. ऑटो धावतच नव्हती की काय असं तिला वाटलं. तिने कीर्तीचा हात घट्ट धरला होता. एक अनामिक भीती तिला साटून गेली. चौपाटीवरची गर्दी विरळ अशी विखुरलेली. रात्री 9:30 सुमार दूर समुद्राच्या पाण्यात उंच इमारती अर्धवट बुडालेल्या वाटणाऱ्या. लाटांची एक लय. नेहमीच्या अस्ताव्यस्त किनाऱ्यालाही यावेळी त्याचा म्हणून एक आवाज होता. एक निवांत जागा पकडून मैथिली आणि मिलिंद बसलेले. जरासा पलीकडे चेतन आणि त्याच्या बाजूला कीर्ती. माझं बालपण खूप सुरेख छोट्याशा समुद्र किनाऱ्यावर गेलं. मला जसा काही तो कोणी खेळायला म्हणून दिलेला. पोहायला मी समुद्रावर चिकले. बोलता बोलता मैथिली थांबली. त्या लाटांशी खेळता खेळताच आपण निर्भय होत गेलो असं तिला वाटलं. आवाज फक्त लाटांचा. आणि मग चेतननी सुरू केलं राजसंन्यास. तुलसी, राया, शिवांगी, सारं तोच. आणि मग चेतननी सुरू केलं राजसंन्यास. तुलसी, राया, शिवांगी, सारं तोच. मिलिंदनी ती समुद्राला सन्मुख अशी बसलेली. ती त्याच्याकडे तोंड करून बसली. कीर्ती समोरच पाण्याकडे बघत होती. समुद्रावरून येणारं वारं अंगाला बिलगत होतं. त्या महानगराचे दिवे दूरवर कुठेतरी पाण्यात पावलं बुडवावी तसे. आणि

चेतन चेतन बोलत होता. तो जरासा थांबला आणि मैथिली भारल्यासारखी झाली. तिनं मिलिंदची बोटं आपल्या बोटात गुंफली आणि चेतनचाच स्वर पकडून त्याच्याबरोबर म्हणू लागली, रायगडचा राजा आज तुझ्याशी पुन्हा लग्न करीत आहे. मस्तकावरून सुटणाऱ्या या थेंबांची बिनसरांची मुंडावळ तुझ्या कपाळी शोभते आहे. समोर संध्याकाळचा होम पेटला आहे. तुफान दर्यात मरणाचा नेम नसल्यामुळे काळाचा एकच पाश आपल्या दोघांच्या कंठात आहे. त्याचीच लगीनमाळ करून डोंगर लाटेच्या बोहल्यावर रायगडचा राजा मनाच्या मुक्या मंत्रांनी तुलसी तुझ्याशी लग्न लावित आहे. दोघं थांबली तेव्हा एक विचित्र सन्नाटा समुद्राच्या पाण्यावर पसरलेला जाणवला. तीन दिवस पावसाचं तांडव सुरू होतं. धारा तुटत नव्हत्या, थांबत नव्हत्या, सार ठप्प विस्कळीत. सर्व नियम धाब्यावर बसवून कोणीतरी या बेलगाम धारा या शहरावर मैथिली पाहत राहिली. पाण्याचं पावसाचं हेही स्वरूप प्रलयंकारी, माजलेलं, उन्मत्त, विनाशी, जगवणाऱ्या, जगायला लावणाऱ्या, रुजवणाऱ्या पावसाचं हे अप्रूप. आज शनिवार मिलिंदनी तिचं भेटायचं ठरलेलं, दुपारी 4:30 12 वाजता पाऊस किंचित थकल्यासारखा झाला. मैथिली सारखी गॅलरीकडे बघत होती. पाऊस होतोय का कमी याची चाहूल घेत होती. पावसाचे थेंब शिडशिडत वाजले की ती दचकत होती. आत्या हसली, तुझ्या वाट बघण्याने थांबणार आहे का तो? कोण? मैथिलीचं लक्षच नव्हतं. कोण काय, पाऊस. आत्या पुन्हा हसली, पण मैथिलीला हसता आलं नाही. स्टेशनवरच भेटायचं ठरलं होतं, मग तिथून कुठे ते मिलिंदच ठरवणार होता. पण आता जाणंच कसं होईल? फोन करून टाकावा? काय सांगायचं, पाऊस आहे म्हणून जमत नाही. फोन करून टाक ना, आत्या पाळतीवर असल्यासारखी म्हणाली. पण फोन करायला तर जावंच लागेल ना, त्यापेक्षा पाऊस आहे, येणार नाही तोच. मैथिलीला वाटलं उलट येईल. पाऊस थांबण्याची वाट बघत बोर होण्यापेक्षा तिनंच स्वतःला सांगितलं. मैथिलीच प्रश्न उकरून काढत होती आणि तीच उत्तरही देत होती. अखेर 3:30 मैथिली निघालीच. पाऊस किंचितसा कमी होत होता, कुणाला जाऊ देण्यापुरता. तिने मिलिंदनी दिलेला ड्रेस घातला होता. आता असा एकच नव्हता. या अशा पावसात इतका चांगला ड्रेस खराब नाही होणार, आत्या म्हणाली. नाही होणार, दोघे या, त्यांना घेऊन ये, आले नाहीत पुष्कळ दिवसात. आत्यानं म्हटलेलं तिनं साधं ऐकलंही नाही. छत्री वाऱ्यानं उलटी पालटी होत होती. ती कशीतरी धरून ठेवत मैथिली स्टेशनवर आली. सगळं ओलंचिप्प निथळतं. लोकल बऱ्याच वेळानं आली. दुसऱ्या लोकलमध्ये जागा मिळाली उभं राहायला. ही फास्ट नव्हती. पावसाच्या आणि माणसांच्या आवाजात लोकल कधी सुटली ते कळलंच नाही. कुठे थांबत होती तेही कळत नव्हतं. पण कुणीतरी स्टेशनचं नाव घेतलं, मग ती उतरली. उतरल्यावर लक्षात आलं की ती एक स्टेशन अलीकडेच उतरली. पुन्हा पुढची लोकल. नवा ड्रेस खराब झाला, चुरगळला, ओढणी तर जराशी फाटलीही. ती उतरली तेव्हा 4:30 थांबलेला पाऊस पुन्हा कोसळायच्या पवित्र्यात. तिनं इकडे तिकडे पाहिलं. तो अजून आलाच नव्हता. येणारच नाही की काय? कुठे उभं राहायचं? साराच प्लॅटफॉर्म ओला होता आणि अजूनही ओलाच होत निथळत होता. गर्दीही तशीच तुडुंबनी ओली. रेनकोट, छत्र्या, यातून ठिपकणारं पाणी. कोणीतरी म्हणालं त्या दिशेनं लोकल येत नाहीत. तिचा जणू ठोकाच चुकला. जिनाच्या पायरीजवळ ती छत्री सावरत उभी. छत्री हवेनं मागे फेकली गेली आणि हाक आली, मैथिली. म्हटलं येतेस की नाही? मिलिंद म्हणाला.

0: येणार कशी नाही? नाही, तुझ्या आत्या तीही आपल्यात सामील असते म्हटलं, पण तू उशीर किती केलास? मी मगाच आलो, पण मला तूच दिसली नाहीस. मला वेळ झाला, मी एकदा चुकून मध्येच उतरले. आणि ही छत्री आता कशाला डोक्यावर घेतली होती त्यामुळेच तू मला दिसली नाहीस? ती छत्री उलटी झाली तेव्हा कुठे बाईसाहेब दिसल्या. पगली, त्यांना तिला जवळ घेतलं. ती ओल्या थंडीनं कापत होती. तू दिलेलं ड्रेसचं बघ काय झालं, ओढणी फाटली लोकलमध्ये. मिलिंद हसला, तिच्या ओल्या केसांवरनं हात फिरवला. चल गरम घेऊ काहीतरी, तिला म्हणाला. आणि रेनकोटची एक बाजू काढून तिलाही त्यात लपेटून घेतलं. एवढं काय अडलं होतं का यायचं? तो हळूस म्हणाला. ती हसली लाजून. कुठे जायचंय? तिने विचारलं. कुठे नाही, इथेच. या प्लॅटफॉर्मवर? हो. हे असंच उभं राहायचं? अर्थात? लोक पाहतील. पाहू देत, वी आर बिझी. पुन्हा नाही असा मूर्खपणा करणार, ती म्हणाली. मूर्खपणा अनेकदाच करायचा असतो, त्याशिवाय तो मूर्खपणा होत नाही म्हटलं, तो कुजबुजला. दोघं पावसाकडे पाहत होती. असा पाऊस मला आजकाल आवडायला लागलाय, मैथिली म्हणाली. मला तर तो आवडतोच. बेफाम, बेभान आपण असे कधी नसतो ना, मिलिंद म्हणाला. श्रोतेहो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचा पुढचा भाग काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
1: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: यावर्षी इंग्लिश लिटरेचरला डॉक्टर मित्रा होते. ते पोएट्री फार सुंदर शिकवत. ते तिला फोटोतल्या प्रोफेसर देवस्थळींसारखेच वाटले. मैथिली डॉक्टर मित्रांची आवडती विद्यार्थिनी झाली. किती बॅचेस नंतर अशी विद्यार्थिनी मिळाली असं ते म्हणत. यंदाच्या गॅदरिंगमध्ये मैथिलीनं शेक्सपियरची स्वगतच बसवली. मित्रांनी तिला मदत केली. शब्दांच्या उच्चारांच्या सफाईकरता कष्ट घ्यायला लावले. स्वगत चांगली सादर झाली. या सगळ्यात डॉक्टर मित्रा तिचे जवळचे मित्रच बनले. मिलिंदला घेऊनही ती मित्रांकडे जाऊन आली. डॉक्टर मित्रांना बघताना तिला नेहमीच वाटायचं की प्रोफेसर देवस्थळी असते तर ते असेच दिसले वागले असते, अशाच लकबी. आपल्या विषयात बुडालेली नजर, घरात एकूण लक्ष कमीच, तो भार सगळा डॉक्टर मित्रांच्या बायकोनं उचललेला. त्यांची एक मुलगी होती मैथिलीपेक्षा थोडी लहान. तिचीही मैथिलीशी दोस्ती झाली. गॅदरिंगनंतर डॉक्टर मित्रांनी मैथिलीला आणि मिलिंदला जेवायला बोलवलं. कीर्तीलाही घेऊन ये, ते म्हणाले. एकदम जेवायलाच, ती हसून म्हणाली. वाय नॉट, यू आर गोइंग टू मॅरी इजंट इट, ते हसून म्हणाले. मग तुमची हरकत नसेल तर आमचा आणखीन एक मित्र घेऊन येते, चालेल? शुअर. कोण मित्र? मग तिनं चेतन राजवंशी बद्दल सांगितलं. त्या दिवशी ती मिसेस मित्रांना मदत करायला आधीच गेली. कीर्ती, मिलिंद आणि चेतन वेळेवर आले. मैथिली तिथे घरच्यासारखीच वावरत होती हे पाहून मिलिंद म्हणाला, अरे तू तर इथे एकदम जुनी होऊन गेलीस. डॉक्टर मित्रा मैथिलीबद्दल फार चांगलं बोलले. तिला संकोचल्यासारखं झालं. जेवताना मित्रा सारखे त्यांच्या बायकोला नावानं हाक द्यायचे. बेसिनवर हात धुताना मिलिंद हळूच मैथिलीला म्हणाला,

काय गोड हाक देतात ग बायकोला, प्रणिता प्रणिता, हे स्टाईल शिकली पाहिजे. काय म्हणतोस? चेतन म्हणाला. मिलिंद काही बोलण्याआधीच मैथिली तिथून सटकली. जेवणानंतर गप्पा रंगल्या, नाटकाचा विषय निघाला, मराठी नाटकांचा. मित्रा म्हणाले की त्यांनी मराठी नाटकं पाहिली आहेत आणि ती त्यांना आवडली आहेत. चेतन राजसन्यासबद्दल बोलला. दूध आटावं तशी राजसन्यासची सघनता, तो सांगत होता. यू हॅव अ वंडरफुल एक्सप्रेशन, डॉक्टर मित्रा त्याला म्हणाले. या नाटकानं मराठी नाटकांची परंपराच माझ्यापुढे उभी केली, मैथिली म्हणाली. पूर्वी हीच नाटकं होती, हाच भाषेचा डौल, व्यक्तिरेखातली हीच मस्ती. त्यावेळी मराठी नाटकांचं, त्यातल्या पात्रांचं आणि प्रेक्षकांचंही बेअरिंग पूर्णपणे वेगळं होतं. रात्रभर नाटक चालायचं, संपायला पहाटच व्हायची, असं माझी आजी सांगायची, चेतन म्हणाला. आज पाहताना ती भाषा कृत्रिम वाटते, पण माणसाच्या तीव्र उत्कट संवेदनांची ती भाषा अनोखीच. ती त्यावेळेच्या समाजाला पचतही होती. आताच काय झालं? मला सुद्धा ही भाषा एकदम आपली वाटत नाही, कृत्रिम वाटते, मिलिंद म्हणाला. ही सगळी नाटकं स्वातंत्र्यपूर्व काळातली ना, म्हणून उत्कटतेचं मोल, म्हणून भव्यता हवीशी वाटत असणार. स्वातंत्र्य मिळालं मग तशी गरज उरली नाही असंही असेल, मैथिली म्हणाली. हे बरोबर वाटतं, मित्रा म्हणाले. आपण नाटक शिकवता? नाही, पोएट्री, ते म्हणाले. सगळे बोलत होते तेव्हा कीर्ती मागचं आवरू लागत होती. मग मैथिली शर्मून म्हणाली, मी बोलतच काय बसले. ती उठायला लागली तेव्हा मित्रांची बायको म्हणाली, बैस ग, तू 3 वाजल्यापासून मदतीला आली होतीस. निरोप देताना मित्रा सहजच म्हणाले, मग लग्न केव्हा आता? मैथिलीच्या परीक्षेनंतरच ना? मैथिली गोंधळली. बहुतेक, पण आधी कीर्तीचं, मिलिंद म्हणाला. मैथिलीनी आता तिच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं. डिसेंबरमध्ये चेतनचं राहून गेलेलं नाटकही झालं, पण मैथिलीची देवयानी त्याच्याच ग्रुपमधल्या एका मुलीनं केली. चांगलीच केली तिनं. मिलिंदनं कधी फारच आग्रह केला तर ती तालमीला एखादा दिवस जायची मिलिंदबरोबर. त्या मुलीनं केलेली देवयानी मैथिलीच्या देवयानीपेक्षा निश्चितच वेगळी होती. तिचं म्हणून काही वैशिष्ट्य होतं. मैथिलीनं ते मान्य केलं स्वतःशी. चहाच्या वेळी ते चेतनला बोलूनही दाखवलं तिनं. मग प्रयोगही चांगला झाल्यावर ती चेतनला म्हणाली, बघ चेतन, मी किंवा तू कुठे होतो महत्वाचे? मूळ प्राण होता तो तुझ्या नाटकात, म्हणून ते झालं. अभिनंदन, तिने हात पुढे केला. चेतननं तो दोन्ही हातांनी धरून हलवला. डॉक्टर मित्राही बायको मुलीला घेऊन आले होते, कीर्तीही होती. चेतननं कुणाला जाऊ दिलं नाही. जेवण इथे मागवलंय, सर्वांनी जेवूनच जायचं. अरे पण, मैथिली काही म्हणायला गेली तर तो हळूच तिला म्हणाला, पैसे मिलिंदचेच आहेत, म्हणजे जेवण तोच देतोय समज. आपला तर खिसा फाटका बाबा, मैथिली हसली. आता हरकत नसणार तुझी. आत्ताच माझी चांगली जोरदार हरकत आहे, ती हसत म्हणाली. मला तू दिलेलं जेवणच चालतं म्हटलं. सॉरी, मग तुला वाटच पाहावी लागेल, तोही खांदे उडवत म्हणाला. कीर्तीचं लग्न जमलं. बडोद्याचे लोक होते, मुलगा डॉक्टर, MS करत होता. त्याचे आई वडीलही सर्जन आणि त्यांचं स्वतःचं नर्सिंग होम होतं. मिलिंद खुशीतच होता. कीर्तीही या लग्नात त्या डॉक्टर मुलात जरा गुंतत चालली होती. आणि एक दिवस कीर्तीनं मिलिंद समोरच मैथिलीला सांगितलं की तिच्या आत्याला मैथिलीनं आता रितसर अप्रोच व्हायला सांगावं. तिच्या आईची तशी अपेक्षा आहे. अप्रोच व्हायला? मैथिली खूपच आश्चर्यानं म्हणाली. मिलिंद अवाक्षरही बोलला नाही. आत्याला घेऊन मैथिली मिलिंदच्या घरी गेली. आत्या म्हणाली म्हणून साडी नेसून, साडी बिनाची, मॅचिंग ब्लाऊज विकत घेतलं, ते नीट अंग

अंगारेखल बसावं म्हणून तिनंच टक मारली. जरा नीट तयार हो, नेहमीसारखी कशी राहू नकोस, आत्यानी बजावलं. तयार होऊन मैथिलीनी आरशात पाहिलं तेव्हा वाटलं तिला आपण नक्कीच बऱ्या दिसतोत, पण ते आपल्या दृष्टीनं. मिलींच्या दृष्टीनंही आपण कशा दिसतो याकडे कधी आपण लक्ष दिलं गेलं नाही. तोही म्हणायचा, अरे झाली इतक्यात रेडी, हाच ड्रेस टॉलरेबल आहे पण दुसरा नाही. आता मिलींच्या घराच्या दृष्टीने हे सजणं, त्यासाठी ही उसनवारी, एका हातात बिनाची एक बांगडी, दुसऱ्या हाताला घड्याळही तिचंच. मिलिंद घरीच होता, कीर्ती आणि मिलिंदचे वडीलही होते. इथं नेहमी येणारी मैथिली, कीर्तीची मैत्रीण, मिलिंदनं पसंत केलेली मुलगी, स्कॉलर, गोरी, उंच, स्मार्ट, देखणी आणि त्याला जोडून गुणी सुद्धा. कशात मिलिंदला आणि तिला रस होता? त्या नाटकात नाही, शिक्षणात नाही, तर घरकामात. घरातलं सगळं बघते, आत्याचा उजवा हात, लहानपणापासूनच कामाची सवय, आई सततच आजारी ना. मुलानंच पसंत केलेल्या घरात येणाऱ्या सुविद्य मुलीची ही चाचणी. मैथिली अस्वस्थ आणि काहीसा मिलिंदही. मिलिंदचं ते देखणं, आधुनिक अद्ययावत घर, आत्या म्हणाली म्हणून ती मिलिंदच्या आईबाबांच्या पाया पडली. उगाचच बोलणं सुरू राहिलं, ते बोलणं नसावंच. नोकरीचा अर्ज भरलेल्या उमेदवाराचा जसा काही इंटरव्ह्यूच. तिच्याबद्दल सगळं माहीत होतं तरी तेच प्रश्न. मग कीर्तीच्या लग्नाचा विषय सापडला, त्यावर मिलिंदचे वडील मग खुलून बोलले. मध्ये मध्ये त्यांना पुष्कळचे फोनही आले, काही त्यांनीही केले. कीर्ती तिला हळूच चल तिकडे म्हणाली. तेव्हा मैथिलीला हायसं झालं. मिलिंद यावेळी मैथिलीशी नेहमीसारखा मोकळेपणानं बोलू शकला नाही. 2 दिवसांनी 4:30 मिलिंदची आई एकदमच मैथिलीच्या आत्याकडे आली, एकटीच. मैथिली नुकतीच कॉलेजमधनं आली होती, तिचा गोंधळ उडाला. लोखंडी पेटीवरची चादर अजून तारेवरच वाळत होती. त्या दीड खणी खोलीकडे नाराजीनी बघत त्या थोडा वेळ उभ्याच राहिल्या. मग मैथिलीनी बसा म्हटल्यावर कोचात बसल्या. जुना पॉलिश उडालेला कोच, साध्याच धुवट खोल्या, किचनच्या दाराचा एकच एक फिकट पडदा, गॅलरीतलं सामान, वाळत घातलेले कपडे त्या बघत होत्या. कुठून सुरुवात करावी हे त्यांनाही कळेना. आजकाल ना जिने चढायची सवय उरली नाही, त्या म्हणाल्या. आत्या जरासं ओशाळून हसली. मुद्दाम यावेळी आले. कीर्ती, मिलिंदला माहीत नाही, मला तुमच्याशीच काही बोलायचं होतं. आत्यानं मैथिलीकडे पाहिलं, ती जायला निघाली तेव्हा म्हणाल्या, तू थांब ना, काही करेल तुमच्याकरता. नको हो, असं कसं, प्रथमच येतात, आत्या अगत्यानं म्हणाली. गोपाळराव गुड्डीला घेऊन शाळेत आले. मग थोडा वेळ गुड्डीची किरकीर, मैथिलीनं तिला लगेच आत नेलं. माझ्या मुलीची मुलगी, मुलगी सर्व्हिस करते, आत्यानी सांगितलं. थोडा वेळ गेला. मैथिलीची आई कशानं गेली? किडनीचा आजार. मैथिली घरी इतके वेळा गेली तेव्हा विषय निघाला होताच, सगळं माहीतच होतं. वडील डॉक्टर? हो, न्यूरोसर्जन होते. साऊथला कसे पण? नर्स होती तिची आई तिथे. तमिळियन? हो. ख्रिश्चन होती ना? डॉक्टर हुद्दारांशी लग्न करताना त्यांनी धर्म बदलला होता? नाही. अत्याअस्वस्थ. आत ओट्याशी मैथिली सुन्न. हे सगळं तिच्याच संबंधी सुरू होतं. मैथिलीवर कुठलेही संस्कार झाले आहेत, म्हणजे धर्माबद्दल विचारते. आमचं घर जुनं आहे, मिलिंदची आजी आहे, त्यांना चाललं पाहिजे. मिलिंद आमचा एकुलता एक मुलगा, कीर्तीचं लग्न जमलंय, त्यांच्याकडेही पटलं पाहिजे. मिलिंदच्या आईचा स्वर आता बदलला होता. तशी मुलगी आम्हाला आवडली आहे. मुलगी 5वीपासनं माझ्याजवळच मुंबईत आहे,
बालपण गेलं आईजवळ, पण तिथले कुठलेही संस्कार नाही.

तिच्यावर. माझा भाऊ तर मैथिलीला ऐकवेना. अम्माचे कुठले संस्कार नाहीत आपल्यावर? हे लोक धर्माबद्दल बोलतात की माणसाबद्दल? आणि मुलगी मुलगी काय चाललंय? आपलं नाव मैथिली आहे नेहमीच तर म्हणतात. आता लग्नाचा संदर्भ आहे म्हणून मुलगी. तो समुद्र किनारा, ती वाळू, होड्या, नारळाची झाडं,

चा संदर्भ आहे म्हणून मुलगी. तो समुद्र किनारा, ती वाळू, होड्या, नारळाची झाडं, समुद्राच्या वाटेवरलं ते देऊळ, चर्च, शाळा, प्रार्थना, अम्माचं हॉस्पिटल, तिची खोली, खिडकी, रेलगाडी, गवताचा उग्र ओला वास, शाळेत बोलवायला आलेला वेणुगोपाळ, यात कुठला धर्म होता? ही तर फक्त माणसाची गोष्ट होती.

श्रोते हो, आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आत्ता आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. आजच्या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या चॅनेलवरून.

0: संध्याकाळचे 5:28 आणि 32 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, एक निवेदन ऐका. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुड्डी यांनी दिलेले आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. निवेदन संपलं. धन्यवाद. संध्याकाळचे 5:30 आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर सांस धारा.
1: पुना आय केअर सांस धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश आणावकर यांचं हे गीत संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. आपण ऐकत आहात पुन्हा आय केअर सांजधारा हा मिश्र मराठी संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज। अहो, पण बरोबर एक वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती। त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं। घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस।

0: काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला. अम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. पावणे 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी तिची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
1: सौजन्य न्यू विमेन्स हॉस्पिटल, अपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमातलं पुढचं गीत मधुकर जोशी यांचं, वसंत प्रभू यांच्या संगीत निर्देशनातलं, अरुण दाते यांच्या स्वरातलं हे गीत.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब

0: बी सेंटरमध्ये जा ना, त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
0: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो, मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
0: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमास मध्ये जायची घाई झालीये,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमातलं पुढचं गीत राजा बढे यांचं, श्रीनिवास खळे यांचं संगीत नियोजन आणि स्वर मालती पांडे यांचा.

0: द वी केसकर यांचं हे गीत होतं. वसंत प्रभू यांनी संगीत दिलेलं. आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांझ धारा.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक,
4: नकलेपासून सावधान.
3: डेंटॉनिक,
2: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026, at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.

0: सतीशचंद्र मोरे यांच्या संगीत निर्देशनातलं संजय चुरमुरे यांचं हे गीत शौनक अभिषेकी यांच्या स्वरात आपण ऐकलं. आणि ह्याबरोबरच पुन्हा आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: काही क्षणातच पुणे वृत्तांत आपण ऐकणार आहोत.

0: सहा वाजलेत, ऐकूया पुणे वृत्तांत.
1: विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्र लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत दिली. राज्यातल्या विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. ज्या भागांमध्ये एमएनजीएलची गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तिथल्या शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता

0: येईल असंही त्यांनी सांगितलं. सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न जिल्हा प्रशासनानं तातडीनं मार्गी लावावेत, तसंच सफाई कामगारांचं सर्वेक्षण करून त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या केंद्रीय निगराणी समितीचे सदस्य भगवत प्रसाद मकवाना यांनी दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांचं निराकरण करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार 2026 मराठी रंगभूमी साहित्य चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक चंद्रकांत काळे यांना जाहीर करण्यात आला आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज ही माहिती दिली. यंदाच्या बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर कलाकार आणि कार्यकर्त्यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. तसंच 2020 आणि 2021 या वर्षात पुरस्कार वितरण समारंभ होऊ शकला नव्हता, त्यामुळे यंदाच्या सोहळ्यात 2020 आणि 2021 मधील पुरस्कार विजेत्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ कलाकार सुरेश साखळकर यांच्या हस्ते 25 जून रोजी बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरातल्या विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्या, पानटपऱ्या आणि तत्सम अतिक्रमणांवर आज विशेष कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तसंच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात स्वच्छ, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं ही मोहीम राबवण्यात आली. कारवाई दरम्यान एकंदर 35 अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या. महापालिकेच्या वतीनं शाळा आणि महाविद्यालय परिसरातील अतिक्रमणे, अनधिकृत व्यावसायिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या बाबींवर नियमितपणे लक्ष ठेवण्यात येत असून अशा कारवाया यापुढेही सातत्यानं सुरू राहणार आहेत असं आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं. पवना धरणातल्या पाणीसाठ्यात झालेली घट आणि मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करावा असं आवाहन महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलं आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर करून जलतरण तलाव भरणे तसंच वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे यावर बंदी घालण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पाणी बचतीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष तपासणी पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. फुले शाहू आंबेडकर विचार मंचतर्फे देण्यात येणारा छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष श्रीनाथ भीमाले आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राची दुधाणे यांना प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते 25 जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळवली आहे. भारत भारती संस्थेचं 5वं राष्ट्रीय अधिवेशन 26 ते 28 जून या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आलं आहे. सुमारे 350 प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत अशी माहिती भारत भारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विनय पत्राळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय एकात्मता, संस्कृती आणि संघटन या त्रिसूत्रीचा अवलंब करून वाटचाल करत असलेली ही संस्था स्थानिक नागरिकांसह परराज्यातून आलेल्या नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना वाढावी यासाठी कार्यरत आहे. इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेली 10वी पुणे पंढरपूर सायकल वारी शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. देहूमधून पहाटे प्रस्थान केलेल्या या वारीत 2350 सायकल स्वारांनी सहभाग नोंदवत 235 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. वारीचं हे 10वं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व सहभागी सायकल स्वारांनी एका दिवसात देहू ते पंढरपूर हा प्रवास पूर्ण केला. विशेष बाब म्हणजे यंदा सुमारे 300 महिला आणि 100 अधिक बाल सायकल स्वारांनी सहभाग घेतला. हवामान. पुणे आणि परिसरात हवामान ढगाळ असून पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. जिल्ह्यात काल इंदापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. आजही तुरळक पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: रसिक हो, 6:05 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार या चित्रपटातलं हे गीत. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर आणि जयकिशन आणि स्वर लता मंगेशकर यांचा. मंडळी, या चित्रपटात पृथ्वीराज कपूर, शम्मी कपूर, साधना, प्राण आणि ओम प्रकाश यांच्या प्रमुख भूमिका बघायला मिळतात. खऱ्या आयुष्यातील वडील आणि मुलगा म्हणजेच पृथ्वीराज कपूर आणि शम्मी कपूर यांनी या चित्रपटात एकत्र काम केलं. असं म्हणतात की या चित्रपटाची मूळ कथा तेव्हा संघर्ष करत असलेल्या मनमोहन देसाई यांनी लिहिली होती. मात्र जेव्हा दिग्गज चित्रपट निर्माते रामानंद सागर यांना या प्रकल्पात सामील करून घेण्यात आलं तेव्हा त्यांनी पटकथेत मोठ्या प्रमाणावर बदल केले आणि लेखनाचे श्रेय स्वतःकडे मागितले. निर्मात्यांनी सागर यांच्या पुढे नमते घेतले, पण तरीही देसाई यांना मूळ संकल्पनेसाठी ठरलेले मानधन देखील दिले. ही होती त्यावेळेच्या शब्दाची किंमत. मंडळी, तुम्हाला माहितीये, हा चित्रपट जरी हिंदी भाषिक प्रदेशात घडणारा बॉलिवूडचा हिंदी चित्रपट असला तरी याची निर्मिती मात्र पूर्वीचं मद्रास म्हणजे आत्ताचं चेन्नई इथे झाली आणि त्याला मद्रासच्या सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलं. हा एक उत्कृष्ट हिंदी संगीतमय प्रेमकथापट बरं का. हा चित्रपट त्याच्या भव्य निर्मितीमुळे, आकर्षक दृश्यांमुळे आणि अजरामर संगीतामुळे बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार या चित्रपटातलं हे अजून एक गाजलेलं गाणं. गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन आणि स्वर मोहम्मद रफी यांचा. किती सुंदर विचार आहेत ना या गाण्यामध्ये. मंडळी, शम्मी कपूर यांनी या चित्रपटात युवराज भानुप्रताप यांची भूमिका साकारली होती, जो राजवाड्यातील षडयंत्र उघडकीस आणण्यासाठी एका मूर्ख विदुषकी राजकुमाराचा सोंग घेतो आणि त्यामुळे शम्मी कपूर यांना संत, अरब, पंडित यांसारख्या विक्षिप्त पण विविध वेशभूषांमध्ये अभिनय करण्याची संधी देखील मिळाली आणि अनेक गाण्यांमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या शैलीत नृत्याभिनय केला. याच चित्रपटातली गाणी देखील खूप गाजली बर का. आजा आई बहार, इस रंग बदलती दुनिया में आणि तुमने पुकारा और हम चले आए ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर जिवंत आहेत. मंडळी, या चित्रपटातील मुख्य नायिकेची भूमिका नंदा यांना देऊ केली होती पण त्यांनी ती नाकारली. मग या भूमिकेसाठी साधना यांना विचारण्यात आलं आणि त्यानंतर शम्मी कपूर आणि साधना यांची एक अजरामर जोडी पडद्यावर तयार झाली. चित्रपटाबद्दलच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात गीतकार हसरत जयपुरी यांचं, शंकर आणि जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वर। 6:15 आणि 46 सेकंद झाले आहेत। प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे

ते प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार

0: रमेश आणावकर यांचं हे गीत, स्नेहल जोशी यांचा स्वर आणि वसंत प्रभू यांचं संगीत.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम.
2: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
4: अलो मम्मा.
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
4: सांग मावशी.
2: अरे, 4-4 आकडी आहे.
4: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
4: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
3: मग
2: हे पण कसं आलं तुला?
3: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
5: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600011.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं आणि संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणकेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातली ही स्वामी समर्थ रामदास स्वामी यांची गीतरचना आपण ऐकत आहात. डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921075575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: इंदिरा संत यांची ही गीतरचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: अरुण डाते यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं हे गीत होतं. संगीत होतं यशवंत देव यांचं. या गीताबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:45 झालेत, म्हणजेच 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचा मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221-99851.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ.
5: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

श्रोते हो, ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला 19वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन

श्रीमद भगवद गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 19वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ असा आहे, तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. आचार्य विनोबाजी आपल्या गीताईत म्हणतात, म्हणूनही नित्य निस्संग करी कर्तव्य कर्म तू, निस्संग करिता कर्म कैवल्य पद पावतो. आतापर्यंत ज्या कारणांनी भगवंतांनी स्वधर्म पालनाची आवश्यकता सांगितली त्या कारणांचा विचार केला तर असं लक्षात येतं की स्वधर्म पालन करण्यातच माणसाचं हित आहे, आणि म्हणूनच माणसाने आपल्या आपल्या वर्ण धर्म आश्रम याप्रमाणे फळाची अपेक्षा न करता आपलं विहित कर्म केलंच पाहिजे. आता आपल्यासाठी कर्म करण्याची कोणतीही आवश्यकता नसताना सुद्धा महापुरुष लोकसंग्रहासाठी कर्म करतात आणि त्यामुळेच त्यांना परमपदाची प्राप्ती होते. माऊली ज्ञानेश्वर या श्लोकावर भावार्थ दीपिकेत म्हणतात, म्हणवनी तू नियतू सकळ काम रहितू, होऊन या उचितू स्वधर्मे रहाटे, जे स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था कैवल्य पद तत्वता पातले जगी. माऊली ज्ञानेश्वर भगवंतांच्या मुखारविंदातून म्हणतात, म्हणून पुन्हा सांगतो की अर्जुना, तू सर्व कामना फलभोगाचे हेतू सोडून दे, तुझं नियत कर्म करत राहा, तुझा क्षात्र धर्मच योग्य आहे त्याचंच आचरण कर. ज्यांनी ज्यांनी निष्काम राहून स्वकर्म करण्याचा योग अनुसरला ते या जगात राहूनही परमश्रेष्ठ कैवल्य स्थितीला प्राप्त झाले. लोकमान्य टिळक गीता रहस्य यात आसक्ती विरहित कर्माबद्दल म्हणतात, मनुष्याने फळाची आसक्ती सोडून आपलं कर्तव्य कर्म करत राहावं, निष्काम भावनेनी केलेलं कर्मच मनुष्याला मुक्तीकडे नेतं. तसंच दासगणू महाराजांचे शिष्योत्तम स्वामी वरदानंद भारती या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, माणूस आत्मतृप्त असला तरी शरीर धारणेसाठी खूप गोष्टी करतोच, तसंच ते कर्म करताना त्यात गुंतून न पडता ते कर्म देहधारणेसाठी असो किंवा समाजाच्या हितासाठी असो सातत्याने करत राहतो. मग अशा या सातत्यातून संग घडतो आणि संघातून काम निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून स्वधर्माचं आचरण अतिशय योग्य पद्धतीने करताना ते निष्काम भावनेनेच करावं लागतं. विशेष म्हणजे असं निष्काम कर्म करताना परिस्थितीच्या नावाखाली त्यात मोकळीक मिळणार नाही याची दक्षता घेऊनच करावं. अर्थात हे परोपकाराचं कार्य करताना सुख दुःख यश अपयश यांची अभिलाषा मनात न धरता दोन्हीही सारखंच मानून करावं. असा निष्काम भावनेनी कर्म करणारा माणूस निश्चितच श्रेष्ठ परमपदाचा मोक्षपदाचा अधिकारी होतो. खरं तर मी शरीर आहे आणि हे शरीर माझं आहे ही आसक्ती, आणि ज्याच्या मनात स्वतःबद्दल अशी आसक्ती आहे तो माणूस दुसऱ्याचं हित फारसं करू शकत नाही. माणूस ज्या घरात जन्माला येतो त्या घरातला जमीन जुमला जायदाद स्थावर जंगम इत्यादी सर्व त्याला आपोआप सहजच प्राप्त होतं, आणि विशेष म्हणजे मृत्यूनंतर जमीन जुमला स्थावर जंगम जायदाद सर्व इथेच राहतं, त्याच्यासोबत काहीही जात नाही. उदाहरणार्थ समजा आपण एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला जातो तेव्हा तिथे वर्ग घेण्यासाठी खुर्ची टेबल फळा खडू इत्यादी शिकवण्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला तिथेच मिळतं, पण आपण शाळा सोडली की ते साहित्य तिथेच सोडून द्यावं लागतं, सोबत नेता येत नाही. तसंच माणसाला जीवाला शरीर इंद्रिय आणि त्यातला चैतन्यमय आत्मा हे साहित्य जन्मासोबत मिळालेलं आहे, पण जेव्हा आपण हा देह म्हणजे मी शरीर म्हणजे मी असं सर्व माझं माझं मानू लागतो त्याच्या मोहमायेत अडकतो तेव्हा या चुकीने कर्मबंधन

अडकतो आणि मग आपल्या स्वार्थासाठी आपल्या हिताचंच कर्म करतो, यालाच गीतेनी अघायू असं म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात, जो निष्काम कर्मयोगी आहे तो या कशाचाच विचार न करता आपलं तन मन धन समाजहितासाठी वापरत निष्काम भावनेने कर्म करत राहतो, म्हणून सर्वश्रेष्ठ अशा मोक्षपदाचा अधिकारी बनतो. सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की मनुष्य ज्या उद्देशाला अनुसरून कर्मामध्ये प्रवृत्त होतो त्याचं ते कर्म संपताच तो त्याच उद्देशात तल्लीन होऊन जातो. उदाहरणार्थ, दुकानदाराकडे दिवसभर ग्राहक खरेदीसाठी येत असतात, पण दुकान बंद करताना दुकानदाराच्या मनात कोण कोण किती किती ग्राहक आले हे नसून किती पैसे आले हेच असतं. तो नित्य त्या पैशातच रमतो. तसंच संसारात स्वधर्माचं आचरण करणारा माणूस कितीही तल्लीन होऊन इतर आवश्यक कर्म करत असला तरीही त्यातून तो स्वतःला अलिप्तच ठेवतो, त्यात एकरूप होत नाही, कर्म करतो आणि बाजूला होतो. उदाहरणार्थ, एखाद्या नाटकात एखादा नट भूमिका करतो, पण नाटक संपताच ती भूमिका संपून तो पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येतो. तसंच या निष्काम कर्मयोगाचं कर्तेपण सुद्धा नाटकाप्रमाणेच केवळ क्रिया करण्यापुरतं सीमित असतं. हा कर्मयोगी शास्त्र विहित संपूर्ण कर्म करत असूनही वास्तविक तो त्या क्रियांचा कर्ता स्वतःला समजतच नाही, त्याच्यात थोडाही कर्तृत्वाभिमान राहू शकत नाही. म्हणूनच असा निष्काम कर्मयोगी आचार्य विनोबाजी भावे म्हणतात त्याप्रमाणे कैवल्य पद प्राप्त करतो. स्वामी रामसुखदास साधक संजीवनी यात या श्लोकावर मार्मिक गोष्ट सांगताना म्हणतात, ज्याप्रमाणे झोका वेगाने मागे पुढे जात राहतो पण कालांतराने गती कमी होत समस्थितीत समतोल राहतो, म्हणजेच झोका मागे पुढे जात असला तरीही शेवटी जिथे झोक्याची दोरी बांधलीय त्याच्या सरळ रेषेत एक वेळ येतोच, म्हणजेच पहिल्या क्रियेचा अंत आणि दुसऱ्या क्रियेच्या आरंभाच्या मध्यभागी आणि प्रत्येक संकल्प विकल्प यांच्या मध्यभागी समता राहतेच. म्हणजेच जेव्हा झोका मागे पुढे जात असतो तेव्हा जिथे झोक्याची दोरी बांधलीय त्याच्या सरळ रेषेत राहतो, त्याचप्रमाणे जीवही प्रत्येक क्रियेत समतेतच स्थित असतो, परमात्म्याशी त्याची एकता निरंतर असते. कर्मयोगी ज्या उद्देशासाठी परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी सगळी कर्म करतो त्या परमात्म तत्वात कर्तृत्वाभिमान किंवा कर्तृत्व कर्तेपणा नाहीच, म्हणून प्रत्येक क्रियेच्या आरंभी आणि शेवटी त्या उद्देशाशी एकतेचा अनुभव आल्याकारणाने कर्मयोगाच्या ठिकाणी कर्तृत्वाभिमान राहतच नाही. खरं तर संसार हे साधनेचं क्षेत्र आहे, त्यामुळे संसारात आपल्याला प्रत्येक सामग्री साधनेसाठीच मिळते. ही सामग्री भोग आणि संग्रह करण्यासाठी नाही, पण माणसाचं असं असतं की कितीही मिळालं तरी त्याची अजून प्राप्तीची इच्छा संपत नाही, उलट वाढतच जाते. जेव्हा माणूस मिळालेल्या वस्तूला आपलीच आपल्यासाठी असं मानतो तेव्हा तो कर्मबंधनात अडकतो. ही चूक सुधारण्यासाठीच कर्मयोगाचं अनुष्ठान करणं हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे. अशा आचरणानेच खरा कर्मयोगी संसार बंधनातून मुक्त होऊन श्रेष्ठ परमपद कैवल्यपद प्राप्त करतो. आजच्या संदर्भात भगवान श्रीकृष्ण फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचं महत्व या श्लोकातून पुन्हा एकदा समजावून सांगतात. आपण या काळात सतत धावपळ करतोय, कष्ट करतोय, तणावही अनुभवतोच आहे, पण धावपळ कष्टापेक्षा मानसिक तणावानेच आपण जास्त थकतोय हे आपल्या लक्षात फार उशिरा येत आहे. मैदानावर खेळणारा फलंदाज प्रत्येक चेंडू लक्षपूर्वक खेळूनच यशस्वी होऊ शकतो, शतकाची अपेक्षा ठेवूनच मैदानावर आला तर त्या ताणामुळेच तो कदाचित यशस्वी होणार नाही आणि लवकर बाद होईल. कुठल्याही अपेक्षेशिवाय कोणतंही काम करत राहिलं तर यशाबरोबर मिळणारा आनंद मन शांत करायला मदत करतो, तोच परमानंद आणि तेच त्यावेळचं परमपद असतं.

श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला 19वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लभेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर. आणि आपण पत्रही लिहू शकता. द्वारा केंद्र संचालक आकाशवाणी पुणे केंद्र, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता ह्या कार्यक्रमात आपण तिसरा अध्याय ऐकला. श्लोक होता 19वा. विवरण लेखन होतं विद्या लव्हेकर यांचं. श्लोक गायन होतं सुवर्णा देवधर यांचं. आणि निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
3: जितेंद्र घोडके सराफ.
4: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
3: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: आपण पुणे विविध भारती 101 FM या चॅनल वरून आमचे कार्यक्रम ऐकत आहात.
6: हे जीवन सुंदर आहे.
7: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
8: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
9: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
7: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि अॅडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
0: संध्याकाळचे 7 वाजलेत. जय माला हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
10: की सुरीली धडकन कार्यक्रम जयमाला लेकर हम बस थोड़ी ही देर में हाजिर होंगे.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

पी सावळाराम यांचं हे गीत होतं, संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी, तर स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमातलं पुढचं गीत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं.

0: संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. अण्णा जोशी यांचं संगीत, तर स्वर होता मन्नाडे यांचा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
3: पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना आपण ऐकली, ज्याला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी आणि स्वर होता पंडित भीमसेन जोशी यांचा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: कार्यक्रमात यानंतर संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकणार आहोत। नंदू होनप यांचं संगीत आहे आणि अजित कडकडे यांचा स्वर।

0: आणि याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो 8 वाजत आहेत. आता थोड्याच वेळात हवामहल हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आज के फनकार हा कार्यक्रम आताच आपण आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकलात. थोड्याच वेळात छायागीत आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. छायागीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.
1: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम.

0: ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम मोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती, प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।

0: आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रसिक हो, 11 वाजलेत आणि वेळ झाली आहे डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाची.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल ह्या कार्यक्रमात रसिक हो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि इंद्रायणीचा सस्नेह नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत नवरा बायकोच्या सुंदर नात्यांचे स्वर. रसिक हो, इतक्या नात्यांमध्ये काही नाती जन्माने मिळतात, काही मनाने जुळतात, पण आयुष्याचे खरे सहप्रवासी ते म्हणजे नवरा बायको. विश्वास, समजूतदारपणा, त्याग, मैत्री, भांडण, प्रेम यांच्या धाग्यांनी विणलेले हे नातं काळाच्या प्रत्येक वळणावर नवीन भासतं, अधिक मूर्त आणि सुंदर होत जातं. आजच्या कार्यक्रमात आपण हिंदी चित्रपट संगीतातील अशी काही सदाबहार गीतं ऐकणार आहोत ज्यातून सहवासाची आणि आयुष्यभराच्या सोबतीची मधुर अनुभूती मिळणार आहे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: मिळेगा.
1: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: रसिक हो, वैवाहिक जीवनाचा पाया असतो विश्वासाचा. दिलेलं बोललेलं वचन जपण्याची तयारी आणि एकमेकांप्रती असलेली निष्ठा आणि आदर या नात्याला अधिक दृढ बनवते.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595249159।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: रसिक हो, प्रेमाला किंवा अनेकदा जवळच्या नात्याला शब्दांची गरज नसते। अनेकदा नजरेतून, शांततेतून आणि फक्त सहवासातून भावना व्यक्त होत असतात।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: रसिक हो, आयुष्याच्या प्रत्येक ऋतूत प्रत्येक चढ उतारात सोबत राहण्याची ओढ ह्या पुढच्या गीतातून हळुवारपणे व्यक्त झाली आहे। ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं हे गीत। चित्रपट आहे आया सावन झुमके, हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595242159।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

मिस्टर अँड मिसेस 55 ह्या चित्रपटातलं गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं. मजरूह सुलतानपुरी यांचं संगीत होतं ओपी नय्यर यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत डिटेक्टिव्ह या चित्रपटातलं। हेमंत कुमार आणि गीता दत्त यांच्या युगलस्वरातलं मुकुल रॉय यांचं हे गीत, शैलेंद्र यांचं हे गीत, संगीत आहे मुकुल रॉय।

0: रसिक हो नवरा बायको हे दोन व्यक्ती, दोन स्वप्न, दोन कुटुंब, दोन प्रवासांचं सुंदर एकत्रीकरण. सहवास आणि मूल्यांवर उभं राहिलेलं हे नातं अधिकाधिक समृद्ध होत राहतं. आजच्या डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल ह्या कार्यक्रमातली ही सगळीच गीतं सुंदर सहजीवनाच्या सुगंधी आठवणी घेऊन आलेली. रसिक हो, आपल्यालाही आयुष्यात जिव्हाळ्याची फुलं अशीच फुलत राहू दे या शुभेच्छांसह हा कार्यक्रम इंद्रायणीला इथेच संपवण्याची अनुमती द्या. नमस्कार.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. 101 मेगाहर्ट्झवर पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 वाजून शुभरात्री. जय हिंद.